सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर दिनांक 13 वैशाख शके 1948 3 मे 2026. पहाटेचे 5:50 झाले. आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी मृणालिनी जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आरंभ करूया या सनई वादनानं.

0: ललित पंचम। श्रोते हो, पुन्हा एकदा या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत।
1: नमस्कार पुणे।
2: नमस्कार पुणे।
0: श्रोते हो, 5:55 झालेत। आता गिरवाणवाणीमध्ये ऐकूया मार्कंडेय पुराणातील अर्गरा स्तोत्र सतीश आगरकर यांच्या स्वरात।
3: श्री गणेशाय नमः। अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णुर्ऋषिः।

मार्कंडेय पुराणातील अर्गला स्तोत्र आपण ऐकलं गिरवाणवाणीमध्ये. श्रोतेहो, काही क्षणातच म्हणजेच ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरच्या हिंदीमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

संत तुकाराम महाराज यांची रचना असलेलं हे गीत आपण ऐकलं अजित कडकडे यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं होतं नंदू होनप यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना.

0: मराठी बुद्धीतून तयार झाली ते आहेत दादासाहेब फाळके. आधुनिक भारतीय शास्त्रीय संगीताचे सुद्धा पुनरुज्जीवन जे सुरू झालं हे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि भास्करबुवा बखले. आणि जेव्हा इंग्रजांनी तुमच्या माझ्या देशाचा इतिहास घेऊन त्याची मोडतोड करून आपल्याला विकृत इतिहास सांगणं चालू केलं, त्यांच्या समोर ठामपणे असामान्य अजब बुद्धीची जी माणसं उभी राहिली याच्यामध्ये इतिहासाचार्य राजवाड्यांपासून सगळा मराठ्यांचा इतिहास एकत्र मांडणारे गोस सरदेसाई रियासतकार बडोद्याच्या दरबारातले सयाजी महाराजांची त्यामागची दृष्टी की हा सगळा मराठ्यांचा इतिहास एकत्र मांडला पाहिजे. जीवनाच्या सर्व क्षेत्रातली बुद्धिमत्ता. एक निघाले श्रीधर व्यंकटेश केतकर ज्यांनी ध्यास घेतला सिंगल हँडेड मराठीमध्ये जगातला सर्व ज्ञान एकत्र मांडून ज्ञानकोश एन्सायक्लोपीडिया. एकट्या श्रीधर व्यंकटेश केतकर त्यांना ज्ञानकोशकार केतकरच म्हणतात. आणि आधुनिक काळाकडे येऊ तशी अख्खी समाज सुधारणा चळवळ बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी नाव असलेले गोपाळ हरी देशमुख आणि आगरकरांपासून ते ज्या तिघांच्या नावाशिवाय नुसता महाराष्ट्र नाही अख्ख्या भारताच्या समाज सुधारणेचा विचार सुरू पडू शकत नाही असे फुले शाहू आंबेडकर. बोलले मराठीत, काम केलं असेल या महाराष्ट्र नावाच्या भूमीवर, पण त्यामागचे विचार आणि कृतीची सर्व दिशा अखिल भारतीय आहे.
1: आधुनिक मराठीतले माझ्या मते एक ऑल टाइम ग्रेट जागतिक दर्जाचे कवी म्हणजे कवी कुलगुरू कुसुमाग्रज. त्यांनी त्या 62 युद्धावरची अफलातून ऑल टाइम ग्रेट एक कविता केली. कवितेचा मुखडा आहे, बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, असा त्या कवितेचा मुखडा आहे. त्याच्या दोन कडव्यांमध्ये कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन केलंय. महाराष्ट्र काय, मराठी माणूस काय, सह्यगिरीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे, की तुम्ही सह्याद्रीच्या जंगलातले वाघ आहात, रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे, एक हिमालय राखा यास्तव करा हिमालय सात खडे. आता महाराष्ट्रानी पुन्हा धावून जायचंय, म्हणजे जो शिवाजी महाराजांचा वारसा, म्हणजे देशाकरता लढायचंय. आणि ते मराठीपणाचं वर्णन आहे काय, तुम्ही कळलं तर तुमचा आजचा दिवस धन्य असं सांगतोय. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. हे सेनापती बापट आहेत. कुसुमाग्रजांची पुढची वेळ कसा घडलाय, खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले. आणि तुम्ही कशातनं घडलेले आहात आठवण करून देणारे की आपला वारसा कोणत्या पराक्रमाचा आहे. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबुल कंदाहार पथावर डंके तुमचे झडले.
2: अविनाश धर्माधिकारी यांचं चिंतन आपण ऐकलं आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात ही रचना संगीतबद्ध केली होती केदार पंडित यांनी. श्रोते हो, प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:25 होतात. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अविनाश धर्माधिकारी यांचं चिंतन.
1: किमान युनिटच आहे भारत, नथिंग शॉर्ट ऑफ इट. माझा आवाका, माझं व्यक्तिमत्व, जीवनातलं जे माझं क्षेत्र, जे माझं क्षेत्र, आधुनिक भारतीय चित्रपट सृष्टी सुद्धा असामान्य मरा

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे.

श्रोतेहो सकाळचे 6:30 होत आहेत. आता जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषेनंतर लगेचच 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता पशुपालनातील नवी दिशा याविषयीची माहिती ऐकू शकाल. 7:15 आरोग्यम धनसंपदामध्ये निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. त्यानंतर 6:50 परिसर अंतर्गत हवामान बदलाचे सागरी परिसंस्थेवर होणारे परिणाम याविषयी डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 7:40 आमच्या संग्रहातली काही गीतं आपण ऐकू शकणार आहात. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल 8:30. 8:40 भावधारा आणि 9:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 9:30 सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत उन्हाळा आणि आरोग्य या विषयीची चर्चा. सहभाग आहे डॉक्टर एस डी सानप आणि डॉक्टर स्वाती पाटील यांचा आणि सूत्रसंचालन केलं आहे गौरी लागू यांनी. निर्मिती सहाय्य आहे मोनिका मेहकरे यांचं. 10:00 काही नाट्यगीतं, 10:25 स्थानिक निवेदनं, 10:30 हिंदी चित्रपट संगीत आणि 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी लक्ष्मीबाई जाधव यांचं गायन आपण ऐकू शकाल. राग असेल भटियार. 11:30 गाता रहे मेरा दिल यामध्ये मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 12:00 वनिता मंडळमध्ये फोन इन सखी संदेश यामध्ये आज विषय असेल एक कलाकार, केंद्रित असेल आशा भोसले यांच्यावर. सूत्रसंचालन केलंय अर्चना साने यांनी आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 आपली आवड हा श्रोतांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 2:00 ते 3:00 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 2:15 दुपहर समाचार सहक्षेपित करणार आहोत. 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. सायंकालीन सभेची सुरुवात 5:00 हिंदी चित्रपट संगीताने. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये कम्प्युटर सायन्समधील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी बातचीत आपण ऐकू शकाल. 6:10 कार्यक्रम रूपरेषा. 6:30 कार्यक्रम गंमत जम्मत हा आपल्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. यामध्ये सोशल मीडियावर मान्यवरांच्या मुलाखती घेणाऱ्या स्मिहा पाटोळे या बालमैत्रिणीशी साधलेला संवाद आपण ऐकू शकणार आहात. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. 7:15 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात शेखर बुधकर यांनी सादर केलेलं नारदीय कीर्तन आपण ऐकू शकाल. आख्यान विषय असेल गणेश भक्त नांबी. 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित करू. 8:15 कार्यक्रम एक कलाकार. 9:30 दिल्ली केंद्रावरून रूपकोका अखिल भारतीय कार्यक्रम ऐकू शकाल. आणि 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभेमध्ये नीरज मिश्रा यांचं सितारवादन आपण ऐकू शकणार आहात. हा कार्यक्रमसुद्धा दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, या सगळ्या कार्यक्रमांबरोबर नेहमीची बातमीपत्र आणि विशेष बातमीपत्र आम्ही प्रसारित आणि सहक्षेपित करणार आहोत. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:35 झाली आहेत. ऐकणार आहोत दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज 3 मे या दिवसाचं महत्व सांगणाऱ्या काही घटना अशा आहेत. भारत शोधण्यासाठी निघालेल्या ख्रिस्तोफर कोलंबस याला वेस्ट इंडिजमधल्या जमैकाचा किनारा दिसला 1494 या दिवशी. दादासाहेब फाळके यांनी बनवलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट 1913 या दिवशी मुंबईमध्ये कॉरोनेशन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 23 दिवस चालला. आजचा दिवस जन्मदिन असणारी काही प्रसिद्ध नावं अशी आहेत. 1898 इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर. 1932 स्मृतिदिन असणारी नावं ही आहेत. 1932 या दिवशी सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते दिनकरराव जवळकर यांचं निधन झालं. थोर शिक्षणतज्ज्ञ आणि भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉ जाकीर हुसेन यांचं निधन 1969 या तारखेला झालं.
2: Our education has necessarily to be rooted in our past traditions, but we have also to be forward-looking and conscious of the impact of science and technology, the growing solidarity of mankind, and the one world towards which we are inevitably moving. Our intellectuals have thus to present in their life and thought a significant blending of old and new, of east and west.
1: Berlin इथं अर्थशास्त्रात डॉक्टरेट केलेल्या जाकीर हुसेन यांनी जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठाची स्थापना केली. सुप्रसिद्ध अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ यांचं निधन 3 मे 1971 या दिवशी झालं. 1977 मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई. 1978 सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ वी द घाटे. प्रसिद्ध अभिनेत्री नरगिस यांचा आज स्मृतिदिन. फातिमा रशीद हे मूळ नाव असलेल्या या अभिनेत्रीचं निधन 1981 झालं.
3: ये दिल का सौदा है राजू, जो कानून की तराजू में नहीं तोला जाता,
4: मगर ये कलंक जो हमेशा के लिए मेरे माथे पे लगा हुआ है,
3: मैं इसे सिंदूर समझ कर अपनी मांग में लगा लूं.
5: दम पर जो उधर मुंह फेरे,
1: एक बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नरगिस यांनी मदर इंडिया, आवारा, श्री 420, चोरी चोरी या चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या. भारतीय राजकारणी प्रमोद महाजन यांचं 2006 या तारखेला निधन झालं. प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचं निधन 3 मे 2011 या दिवशी झालं.

0: आपल्या 5 दशकांच्या कारकिर्दीत खेबुडकरांनी लिहिलेली अनेक चित्रपटगीतं लोकप्रिय ठरली.
1: दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. श्रोतेहो 6:40 होतात. आता कृषीवाणी या सदरात ऐकूया कृत्रिम बुद्धिमत्ता पशुपालनातील नवी दिशा या विषयाची माहिती.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रानं विकसित केलेल्या विविध ॲप्सच्या माध्यमातून पशुधन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, नफा देणारं, पर्यावरणपूरक बनत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या सहाय्यानं संसाधनाचा योग्य

0: वापर होतो, पाणी आणि ऊर्जा यांची बचत होते. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढतं. पशुधन क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, परंतु हवामान बदल, उत्पादन खर्चातील वाढ, रोग व्यवस्थापनातील अडचणी आणि कुशल मनुष्यबळाची कमतरता या समस्यांमुळे दुग्ध व्यवसायासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत, स्मार्ट आणि नफा देणारा पशुधन व्यवसाय विकसित करणं आवश्यक ठरलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या प्रकल्पामध्ये विकसित करण्यात आलेल्या फुले डेअरी ॲपमुळे पशुधन व्यवस्थापन सुलभ होणार आहे. जगभरामध्ये दुग्ध उद्योगानं वेगानं डिजिटल आणि स्मार्ट प्रणालीकडे वाटचाल करत आहे. प्रगत देशामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित गायींची हालचाल, तापमान, खाण्याची सवय आणि आरोग्याचं सतत अवलोकन याद्वारे केलं जातं. रोबोटिक मिल्किंग सिस्टीम. देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र प्रकल्पामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित पशुधन व्यवस्थापनावर विविध संशोधन आणि नवकल्पना विकसित करण्यात येत आहे. फुले अमृतकाळ या ॲपविषयी जाणून घेऊयात. ही इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित पशु आरोग्य आणि पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली आहे. ही प्रणाली गोठ्यातील वातावरणाचं सतत निरीक्षण करते. या प्रणालीमध्ये विविध सेन्सर्सद्वारे तापमान, आर्द्रता, वायू गुणवत्ता यांचं रिअल टाइम डेटा संकलन केलं जातं. कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोदिरमच्या सहाय्यानं जमा झालेल्या माहितीचं विश्लेषण करून जनावरांच्या व्यवस्थापनाविषयी सल्ला मिळतो. फुले डेअरी प्लॅटफॉर्म ही एकात्मिक डिजिटल प्रणाली आहे, जी विविध मोबाईल ॲपच्या माध्यमातून संपूर्ण दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन सुलभ करते. या प्लॅटफॉर्ममध्ये फुले डेअरी पायलट, फुले मार्गदर्शक, फुले मिल्कमॅन आणि फुले ई डेअरी फार्म यासारख्या ॲप्सचा समावेश आहे. फुले डेअरी पायलट हे शेतकऱ्यांसाठी दैनंदिन व्यवस्थापन ॲप आहे. यामध्ये रोजचं खाद्य, दूध उत्पादन, औषधं, लसीकरण, कामगार नोंदी आणि खर्च याची माहिती नोंदविता येते. ॲप्सच्या माध्यमातून जमा झालेल्या माहितीवरून आठवड्याचं, महिन्याचं आणि वार्षिक नियोजन तयार करता येतं. या ॲपमुळे शेतकऱ्याला आपला संपूर्ण डेअरी फार्म डिजिटल डायरी स्वरूपात व्यवस्थापित करता येतो. फुले मार्गदर्शक. फुले मार्गदर्शक हे माहिती आधारित ॲप असून यामध्ये पशुपालन आणि दुग्ध व्यवस्थापनातील इत्यंभूत माहिती, जनावरांचं वजन, वय, प्रजनन व्यवस्थापन, जनावरांचं आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण, जंतनाशक वेळापत्रक, जातीनिहाय माहिती यामध्ये नोंदवता येते. डेअरी कॅलेंडर, जनावरांच्या अवस्थेनुसार नियोजन, पशु संशोधन संदर्भातील वेबसाईट, शेणाच्या अवस्थेनुसार मूल्यांकन, शरीर मापनानुसार माहिती, आहार नियोजन, चारा पेरणी आणि कापणी नियोजन, दुग्ध उत्पादन प्रक्रिया, विविध गुणवत्ता आधारित चाचण्या, खर्च, नफा आणि तोटा अहवाल आणि हवामान आधारित सल्ला संदर्भात मार्गदर्शक आणि आकडेवारी तयार करून घेता येते. फुले डेअरीमॅन या प्रणालीत दूध काढल्यानंतर दूध कॅन ब्लूटूथद्वारे जोडलेल्या डिजिटल वजन काट्यावर ठेवला जातो. वजनाची थेट मोबाईल ॲपमध्ये नोंद होते. यामध्ये फॅट, SNF डेटा, दूध उत्पादनाचा अचूक हिशोब ठेवता येतो. त्यामुळे पारदर्शकता वाढते आणि फसवणूक टळते. या सर्व ॲपची उपलब्धता आपल्याला आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये उपलब्ध असून असे ॲप शोधून डाउनलोड करू शकतात. देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह ॲप इन्स्टॉलेशन आणि वापराबाबत प्रशिक्षण दिलं जातं. यानंतर फुले प्रशांत या ॲपबद्दल जाणून घेऊयात. फुले प्रशांत ही पर्यावरण नियंत्रित स्मार्ट गोठा संकल्पना आहे. या प्रणालीमध्ये तापमान, आर्द्रता, वायू गुणवत्ता नियंत्रित ठेवण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा वापरली जाते. उष्णतेच्या काळात कूलिंग सिस्टीम, फॉगर्स आणि व्हेंटिलेशनचा वापर करून गोठ्यातील तापमान नियंत्रित केलं जातं, तर पावसाळ्यात ओलावा आणि रोगकारक परिस्थिती कमी केली जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता पशुपालनातील नवी दिशा याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी या सदरात.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: 6:45 होतात
0: आता

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: मिनिट होत आहेत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण एक महत्वाचा मुद्दा समजून घेणार आहोत, सामान्य तक्रारींमध्ये निसर्गोपचार कसा काम करतो. आजकाल ऍसिडिटी, डोकेदुखी, थकवा, झोप न लागणं अशा तक्रारी खूप सामान्य झाल्या आहेत. पण निसर्गोपचारात या तक्रारींना आपण फक्त आजार म्हणून पाहत नाही, तर त्या शरीराने दिलेले संकेत म्हणून पाहतो. म्हणूनच निसर्गोपचारात डायग्नोसिस म्हणजे फक्त नाव ठेवणं नाही, तर त्या तक्रारींमागचं मूळ कारण शोधणं आहे. जेव्हा आपण एखादा रुग्णाला बघतो तेव्हा आपण फक्त त्याचे सिम्प्टम्स ऐकत नाही, तर त्याची पूर्ण जीवनशैली समजून घेतो. त्याचा आहार कसा आहे, झोपेचं पॅटर्न कसं आहे, दिवसभरातील ॲक्टिव्हिटी किती आहे आणि मानसिक ताण किती आहे, कारण शरीर, मन आणि जीवनशैली हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं. बऱ्याच वेळा एकच तक्रार वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे दिसते. म्हणूनच निसर्गोपचारात सेम डिसीज सेम ट्रीटमेंट असा दृष्टिकोन नसतो. उपचार नेहमी व्यक्तीनुसार बदलतो. उदाहरणार्थ ॲसिडिटी ही तक्रार एखाद्या व्यक्तीत चुकीच्या आहारामुळे असेल, तर दुसऱ्यात ती ताणतणावामुळेही असू शकते. म्हणूनच उपचार देताना आपण शरीराला समजून घेतो आणि त्यानुसार त्याला संतुलित करण्यावर भर देतो. निसर्गोपचारात डायग्नोसिस म्हणजे शरीराची भाषा समजून घेणं आणि उपचार म्हणजे त्या भाषेनुसार योग्य प्रतिसाद देणं. हा दृष्टिकोन वेगळा आहे पण खूप नैसर्गिक आणि परिणामकारक आहे. यामध्ये अजून एक महत्वाचा भाग म्हणजे शरीराचे संकेत वेळेवर ओळखणं. बऱ्याच वेळा आपण छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो, जसं की थोडासा थकवा, हलकी ॲसिडिटी किंवा झोप नीट न लागणं, पण हेच छोटे छोटे संकेत पुढे जाऊन मोठ्या आजारांचं रूप घेतात. निसर्गोपचारात आपल्याला सजग बनवतो, आपल्याला शरीरातील सूक्ष्म बदलही ओळखायला शिकवतो आणि जेव्हा आपण वेळेवर लक्ष देतो तेव्हा या मोठ्या समस्यांना टाळणं शक्य होतं. म्हणूनच अवेअरनेस हीच पहिली पायरी आहे आरोग्याकडे जाण्याची. आणि म्हणूनच पुढच्या वेळी एखादी तक्रार झाली तर फक्त ती दाबण्याचा प्रयत्न करू नकात, तर शरीर काय सांगतंय हे समजून घ्या. उद्याच्या आणि शेवटच्या भागात आपण हे सगळं आपल्या जीवनात प्रॅक्टिकली कसं आणायचंय आणि सुरुवात कुठून करायची आहे हे जाणून घेऊया.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.

श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: 6:50 होत आहेत. प्रसारित करतो कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: श्रुती हो, नमस्कार. श्रुती हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की समुद्राच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर त्यामुळे एकूणच पाण्याच्या गुणवत्तेवर आणि या पाण्यामध्ये जगणाऱ्या जीवांवर त्याचा काय परिणाम होतो?
3: कार्बन डायऑक्साईडचं जर का प्रमाण वातावरणात वाढलं तर तो अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड समुद्राचं पाणी शोषून घेतं, कारण की त्याच्यात वनस्पती प्लवक जे असतात ते तो कार्बन शोषून प्रकाशा संश्लेषण करून त्यातून खाद्य बनवतात आणि त्यावर जगतात. हे कार्बन डायऑक्साईड त्याच्यानंतर प्राणी प्लवक जे हे वनस्पती प्लवक खातात त्यांना सुद्धा हा कार्बन डायऑक्साईड मिळतो आणि त्याच्यामुळे एक असा जैविक पंप तयार होतो की वातावरणातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो समुद्रात शोषला जातो आणि त्याच्यानंतर तो पुन्हा समुद्र तळाशी जातो आणि समुद्र तळाशी तो अनेक वर्षानुवर्ष साठला जातो आणि त्यामुळेच जर का पृथ्वीचं संतुलन किंवा कोणत्याही परिसंस्थेचं संतुलन या कार्बन डायऑक्साईडमुळे नीट राहतं. परंतु अतिरिक्त जर का कार्बन डायऑक्साईड निर्माण झाला जो सध्या होतोय की प्रदूषणामुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे, तर तो सुद्धा पाण्यात शोषला जातो आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याचं आम्लीकरणाची सुरुवात होते.
2: आम्लीकरण म्हणजे ऍसिडिफिकेशन.
3: हां, ऍसिडिफिकेशन ज्याला आपण ओशन ऍसिडिफिकेशन म्हणतो, तर ते या अतिरिक्त कार्बन डायऑक्साईडमुळे निर्माण होतं, ज्याच्यामुळे पीएच कमी होऊन पुन्हा पाण्याची चाचणी जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आढळतं की ह्याच्यात म्हणजे जैवविविधता कमी झालेली आहे, कारण ऍसिडिक पाण्यामध्ये जास्त जैवविविधता तग धरू शकत नाही. दुसरा मुद्दा आहे की एक कार्बोनेट पंप सुद्धा काम करत असतो, म्हणजे आपले पंप कसे एका टोकाहून पाणी ओढून दुसऱ्या टोकाला पोचवतात तसं आपण जैविक पंप बघितला की जो वातावरणातला कार्बन शोषून समुद्र तळाशी कार्बन साठवतो. आणि दुसरा एक कार्बोनेट पंप आहे जो प्रवाळ आणि प्लवक पाण्यातला अजैविक कार्बन वापरून कॅल्शियम कार्बोनेट बनवतात. अजैविक किंवा इनऑर्गेनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामधून ते कठीण कवच आणि त्यांच्या अवतीभोवती सुरक्षा कवच असं बनवतात, किंवा प्रवाळ कॅल्शियम कार्बोनेट वापरून कठीण कवच बनवतात जेणेकरून
2: कवच म्हणजे जे शंख शिंपले आहेत
3: त्यांना, तर ते कॅल्शियम कार्बोनेट वापरून ते कवच बनवतात. समुद्र तळाशी हा जेव्हा कार्बन साठतो तेव्हा त्याचं लाईमस्टोन मध्ये रूपांतर होतं जे शाश्वत असतं आणि चिरकाल असतं, जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत ते तिकडेच राहणार. नंतर तिसरा अशी एक प्रक्रिया होते की ज्याला आपण रासायनिक बफरिंग असं सुद्धा म्हणू शकतो, की महासागरातील कार्बन डायऑक्साईड रासायनिक अभिक्रियांद्वारा वातावरणाचे संतुलन राखतो, परंतु जास्त प्रमाणात कार्बन शोषल्यामुळे पुन्हा आम्लता वाढते, की पुन्हा तोच परिणाम होतो की ऍसिडिफिकेशन सुरुवात होते. नंतर जेव्हा सागरी जीव धोक्यात येतात आणि गार पाण्यातला कार्बन डायऑक्साईड, उदाहरणार्थ जे आर्क्टिक किंवा अँटार्क्टिक असे जे दोन ध्रुवीय प्रदेश आहेत तिकडे तापमान अतिशय कमी असतं आणि तिकडला जो कार्बन डायऑक्साईड विरघळलेला असतो तो जेव्हा ते गार पाणी उष्ण पाण्यात मिसळतं तेव्हा तिथून तो पुन्हा कार्बन डायऑक्साईड मिसळतो आणि पुन्हा तो समुद्रात दोन मुख्य प्रक्रिया सतत सुरू असतात, एक डाऊनवेलिंग असतं आणि एक अपवेलिंग असतं. तर डाऊनवेलिंग जेव्हा घडतं तेव्हा सगळे समुद्रातले न्यूट्रियंट्स आणि कार्बन डायऑक्साईड समुद्र तळाशी जातात आणि अपवेलिंग जेव्हा होतं तेव्हा हे पुन्हा सगळे न्यूट्रियंट्स समुद्र सपाटीवर येतात.
2: श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज आपण ओशियन ऍसिडिफिकेशन म्हणजे समुद्रामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढत गेलं तर त्यामुळे काय होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या भागामध्ये आपण हवामान बदलामुळे भारतातील प्रवाळ कट्ट्यांवर काय परिणाम होत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.
0: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
3: श्रोते हो, ऐकूया आजचा विचार। ज्याला पराभवाची मुळीच भीती वाटत नाही आणि जो यश मिळवण्यासाठी कायम परिश्रम करत असतो तोच कायम शिकत राहतो आणि यश मिळवू शकतो।

0: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
1: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
0: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
2: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
5: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, फिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
7: श्रोते हो, आजचा विचार ऐकूया पुन्हा एकदा. ज्याला पराभवाची मुळीच भीती वाटत नाही आणि जो यश मिळवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतो, तोच कायम शिकत राहतो आणि यश मिळवू शकतो. आजचा विचार आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
8: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
7: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर अर्थात 792 kHz वरून आणि न्यूज ऑन या मोबाईल ॲप वरून आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून छापते.
1: काय काय काय
0: WWF?
1: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
0: हो.
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
0: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
0: आणि

0: एक पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
1: झाडाला वाचता येतं का ते?
0: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
2: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन.
3: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मुसिकार ए आझम, महान संगीतकार म्हणजेच नौशाद, आपल्या रागदारीवर आधारित संगीतासाठी प्रसिद्ध असे संगीतकार नौशाद अली यांची सतार, पियानो, तबला, बासरी, क्लारोनेट, अकॉर्डियन, मँडोलिन या वाद्यावरती हुकूमत होती. 3 चित्रपटांचा हिरोक महोत्सव, 12 सुवर्णमहोत्सवी चित्रपट तर 35 रौप्य महोत्सवी चित्रपटांचे यशस्वी असे संगीतकार म्हणजेच नौशाद अली. संगीतकार नौशादजी यांच्याविषयी बोलूयात येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रमाचं प्रसारण होईल 6 मे ला दुपारी 12 ते 1:00 दरम्यान FM बँड 101 MHz वर. संपर्कासाठी क्रमांक आहे 2553-1705 किंवा 1706. तेव्हा बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात 4 मे ला सकाळी 11 ते 11:30 या वेळेत कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी नेपाळच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
0: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
2: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
0: आणि विद्या गौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
3: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
0: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी. तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण. सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल. आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक. घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत त्वरित संदेश पोहोचवण्यासाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण प्रणालीचा काल शुभारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवण्यात आले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी सांगितलं. ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,
1: युद्धाच्या काळात, आपत्तीच्या काळात, आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेमध्ये आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे. त्याचं टेस्टिंग आज करण्यात आलं आणि ते पूर्णपणे यशस्वी झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर त्या ठिकाणी अलर्ट आला, मेसेज आला, सगळ्या भाषांमध्ये तो आला. त्यामुळे मला असं वाटतं की भारताने डिझास्टर प्रिपेअरनेस मध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो प्रिपेअरनेस आहे त्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी केली आहे.
0: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीवर पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही ते लवकरच काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 उद्घाटन काल मुंबईत करताना ते बोलत होते. शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद यांच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. 14 मे पर्यंत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या MMRDA मैदानावर हे प्रदर्शन खुलं असेल. या प्रदर्शनात 1500 दालनं उभारण्यात आली आहेत. राज्यातील विविध भागातील पारंपरिक खाद्यपदार्थही इथे उपलब्ध आहेत. मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते. अशा हाऊसिंग स्टॉकमधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. त्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबत संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा. तसंच न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणं तातडीनं निकाली निघण्यासाठी मध्यवर्ती अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश फडणवीस यांनी दिले. गोराई भागात दिल्लीतील भारत मंडपमच्या धर्तीवर कन्व्हेन्शन सेंटर निर्माण करण्याकरता कार्यवाही करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली. उत्तर मुंबईमधील शिंपोनी कौशल विकास केंद्र तयार असून ते कार्यान्वित करण्यात यावं असंही गोयल यांनी सांगितलं. बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्य गृह सचिव मनीषा म्हैसकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जनगणना 2027 सक्रिय सहभाग नोंदवून आपली स्वगणना काल पूर्ण केली. जनगणना 2027 ही केवळ नोंदणी नसून शाळा रुग्णालय तसंच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते. यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा याकरिता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन पवार यांनी केलं आहे. स्वगणना प्रक्रिया 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च मध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकंदर विद्यार्थ्यांपैकी 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याविषयीचा हा वृत्तांत.
1: यावर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% लागला आहे. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाले आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी येत्या 17 मे पर्यंत अर्ज करता येतील. यावर्षी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे नीट जेईई या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर ठेवण्यात आली होती. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीनं या लहानग्या मुलीला आमिष दाखवून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून कमीत कमी वेळात आरोपीच्या मृत्यूदंडाची मागणी आम्ही उच्च न्यायालयाकडे करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येईल असं राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सांगितलं. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलकांनी नवले पूल काही तास अडवून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक मोकळी केली. घटनेतील मृत मुलीवर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातल्या कमकासूर इथं या सुमारे 300 लोकवस्तीच्या गावात आजही संपूर्ण गाव एका विहिरीवर अवलंबून आहे. पुनर्वसन होऊनही या गावात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यानं ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वेळा पाण्यासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागते. प्रशासनानं या आदिवासी गावाकडे लक्ष देऊन पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जिल्ह्यातली 34 गावं आणि 162 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. संगमनेर पारनेर आणि नगर तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. छत्तीसगडमधील कांकेर नारायणपूर सीमेवर काल झालेल्या आयईडी स्फोटकांच्या स्फोटात 3 जवान हुतात्मा झाले तर 1 जवान गंभीर जखमी झाला आहे. छोटे बेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. जिल्हा राखीव दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेली आयईडी स्फोटकं निकामी करण्याच्या प्रयत्नात हा शक्तिशाली स्फोट झाला. या घटनेत जखमी झालेल्या जवान परमानंद कोमरा यांना पुढील उपचारांसाठी कांकेर इथं विमानाद्वारे हलवण्यात आलं आहे. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी. तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण. सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल. आणि नसरापूर

0: इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक. घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
2: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
1: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील

0: झाली आहे भेट. आणि मग काय, झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
1: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
0: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात सखी विश्व.
2: वाचन म्हणजे समृद्धी.
3: वाचन संस्कृतीची वृद्धी.
2: वाचन दृष्टी देतं.
3: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
2: वाचन माणूस बनवतं.
3: वाचन मनांना घडवतं.
2: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
3: वाचन चळवळ वाढवू.
2: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
3: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 7:22 झाली आहेत.
5: सतारीचे बोल असोत
6: की मंजुळ बासरी,
5: शततारांची संतूर असो
6: की मंगल सनई,
5: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
6: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
7: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
8: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
9: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
8: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
7: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
8: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
7: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
10: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
7: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
11: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
12: आकाशवाणी,
11: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
12: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, काही क्षणातच म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: लड़ाकी
1: आपली लड़ाकी
0: अभिजात मराठी
1: आपली लड़ाकी।
2: श्रोतेहो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मागील वर्षात आपण मराठी भाषा विभाग आणि त्या अंतर्गत येणारी क्षेत्रीय कार्यालये मराठी भाषा विषयक कोणतं आणि कसं काम करतात याविषयी जाणून घेतलं। तसंच आंतरराष्ट्रीय मंच, बृहन महाराष्ट्र मंडळ आणि बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषा विषयक काम करणाऱ्या संस्था यांच्याविषयी देखील जाणून घेतलं। आजपासून नवीन पर्व जे सुरू होत आहे त्यामध्ये आपण विश्वकोश, परिभाषा कोश, ज्ञानकोश यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। त्यासाठी डॉक्टर जगतानंद भटकर सर विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत। सर नमस्कार, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
3: नमस्कार मॅडम।
2: सर, विश्वकोश म्हणजे काय आणि कोश म्हणजे काय, म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी फरक आहे का?
3: हा, कोश हा दोन भागांमध्ये असतो, एक शब्दकोश आणि एक ज्ञानकोश। शब्दकोशाचे खूप सारे प्रकार आहेत, त्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी किंवा नानार्थकोश, ज्याला परिभाषा कोश आहे, व्युत्पत्ती कोश आहे किंवा उपयोजन शब्दकोश आहे, हे शब्दकोशाचे प्रकार झाले। याशिवाय ज्ञानकोश हा एक प्रकार आहे, त्यामध्ये ज्ञानकोशामध्ये आपण सगळ्या विषयांचं ज्ञान संकलित संपादित करून वाचकांसाठी अभ्यासकांसाठी उपलब्ध करत असतो। हा कोश तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाची निर्मिती केली। ती निर्मिती करत असताना त्यांनी एक परिचय कोश तयार केला आणि त्याचं एक मुखपृष्ठ तयार केलं। त्याच्यावरती मधमाशी ज्या पद्धतीने जंगलांमधून मध गोळा करतात आणि त्याचा एक कंद करतात, त्याला आम्ही कोश म्हणतो, त्या कोशात गोळा करतात, तर तसं ते मुखपृष्ठ आहे। म्हणजे काय की ज्या पद्धतीचं ज्ञान समाज व्यवहारामध्ये विखुरलेलं असतं ते गोळा करायचं आणि त्याचं एकत्रित संकलित स्वरूप लोकांसमोर मांडायचं, म्हणजे लोकांना ते सहज उपलब्ध होईल, त्याला आपण कोश म्हणतो।
2: अच्छा,
3: आता हा जो विश्वकोश आहे, विश्वकोश म्हणजे काय की ज्ञानकोशाचे दोन प्रकार असतात, एक विषय कोश आणि एक सर्व विषय संग्राहक कोश। म्हणजे एखाद्या कोशामध्ये एनीथिंग अंडर द स्काय, म्हणजे ब्रह्मांडातली सगळी माहिती दिली जाते, त्याला आपण विश्वकोश म्हणतो। मराठी विश्वकोश हा एक मुळात पहिल्यांदा ज्ञानकोश आहे, तो विश्वकोश यासाठी की त्यामध्ये विश्वातली सगळी माहिती आलेली आहे, म्हणून तो विश्वकोश।
2: अच्छा, म्हणजे मराठी विश्वकोश हा आणखीन वेगळा प्रकार म्हणता येईल का आपल्याला?
3: मराठी विश्वकोश हा आणखी एक वेगळा प्रकार नाही, तर कोशामध्ये ज्ञानकोश ही एक महत्वाची गोष्ट, त्या ज्ञानकोशांतर्गत सुद्धा एक विश्वकोश हा एक भाग ज्याच्यामध्ये सगळ्या विश्वातली माहिती मी सांगितल्याप्रमाणे येईल। आणि काही विषय कोश असतात, जसं की आपल्याकडे मराठीमध्ये समा गर्गे यांचा समाज विज्ञान कोश आहे, सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा क्रीडा कोश आहे, याशिवाय देवीदास वाडेकर यांचा मराठी तत्वज्ञान महाकोश आहे। अशा पद्धती जे विषय कोश आहेत त्यांना आपण फक्त कोश म्हणू शकतो, ज्ञानकोश म्हणू शकतो, पण मराठी विश्वकोश किंवा श्रीधर व्यंकटेश केतकरांचा जो महाराष्ट्रीय ज्ञानकोश आहे त्याला आपण विश्वकोश म्हणू शकतो, कारण त्यात सगळ्या विश्वाची सगळी माहिती आलेली आहे।
2: सर, मग हे विश्वकोश असे किती आहेत? कारण तुम्ही सांगतायत ती माहिती तर खूपच आहे, त्यामुळे हे विश्वकोश असे किती आपल्याकडे तयार?
3: आपल्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश त्रिमिती मंडळ हे यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेमधून, म्हणजे मराठी ही जी आपली लोकभाषा आहे ती ज्ञानभाषा व्हावी आणि जगामध्ये ज्या पद्धतीने एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका सारखा एक मोठा ज्ञानकोश होता तशा पद्धतीचा एक कोश मराठीमध्ये तयार व्हावा या भूमिकेतून आपल्याकडे मराठी विश्वकोशाच्या निर्मितीची कल्पना पुढे आली। त्याचं सारथ्य हे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केलं आणि त्यांनी 1960 पासून या प्रकल्पाला सुरुवात केली। आज मितीस या मराठी विश्वकोशाचे 20 संहिता खंड प्रकाशित आहेत आणि 21वा जो खंड आहे तो सूची खंड आहे, म्हणजे या 20 खंडांमध्ये जे घटक आलेले आहेत ते घटक अनुक्रमे मांडण्यात आलेले आहेत की लोकांना ते शोधता येतील। आणि याशिवाय मराठी विश्वकोशाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयाअंतर्गत 4 खंडांमध्ये कुमार विश्वकोशाचं प्रकाशन केलेलं आहे। आणि मराठी विश्वकोशाच्या निर्मितीसाठी जे आवश्यक घटक आहेत त्यामध्ये भाषा, परिभाषा, शब्द हे जे

0: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी
1: अभिजात मराठी आपली मराठी
2: अभिजात मराठी

0: असतील, याच्यासाठी त्यांनी एक परिभाषा कोश सुद्धा निर्माण केलेला आहे. तर हे विश्वकोशाचे 20 खंड आहेत, ते मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर आज उपलब्ध आहेत, जे वाचकांना उपलब्ध आहेत वाचण्यासाठी.
1: मराठी कोश साहित्याची जी सुरुवात आहे, आपण म्हटलं त्याप्रमाणे तर्कतीर्थांनी ती केली, तर ही सुरुवातच कधी झाली, कोणत्या परिस्थितीत झाली आणि ती करावी असं का वाटलं?
0: मराठी कोश साहित्याला जी एक मोठी पार्श्वभूमी आहे,
1: हा,
0: ती शब्दकोशाच्या दृष्टीने खूप मोठी आहे. मराठीमध्ये विलियम केरी किंवा आपण ज्या पद्धतीने ब्रिटिश काळामध्ये पाहतो तेव्हा त्या काळामध्ये शब्दकोशांची निर्मिती होत होती. इंग्रजांना इथल्या भाषा जाणून घ्यायच्या होत्या आणि इथल्या लोकांशी संपर्क साधायचे होते, त्यामुळे त्यांनी आधी शब्दकोशांची निर्मिती केली. शब्दकोश निर्मितीचा म्हणजे कोश साहित्यामध्ये एक मोठा इतिहास आहे. परंतु जे आपण ज्ञानकोशावरती जी आज चर्चा करतोय त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रयत्न आहे कोश निर्मितीमध्ये तो श्रीधर व्यंकटेश केतकरांचा आहे, की ज्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची निर्मिती केली. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये एक वाक्य वापरलं होतं की जगातलं जे सगळं ज्ञान आहे ते सोप्या सहज भाषेमध्ये कथेच्या स्वरूपामध्ये मला लोकांसमोर मांडायचं आहे, म्हणजे जगामध्ये जे ज्ञान उपलब्ध आहे, जी माहिती उपलब्ध आहे ती लोकांना मिळेल आणि त्यातून आपल्या भाषेचा, आपल्या समाजाचा, आपल्या संस्कृतीचा विकास होईल अशी त्यांची धारणा होती. तिथून मग मराठीमध्ये अनेक पद्धतीचे अनेक विषयांवरचे कोश निर्माण झाले. मी जसं उल्लेख केला त्याच्यामध्ये मग मानवविद्या विषयातले कोश असतील, क्रीडा, व्यायाम, पक्षी कोश. अगदी अलीकडच्या काळात आपण विचार केला तर वसंत आवाजी डहाके यांनी संज्ञा संकल्पना कोश केला आहे. कला साहित्य संस्कृतीमधल्या ज्या जागतिक दर्जाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न या कोशामध्ये केलेला आहे. गावखेड्यामध्ये किंवा शहरांमध्ये सुद्धा अनेक पद्धतीने लोक कृषी, संस्कृती, ग्रामीण जीवन याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या ज्या संकल्पना असतात, घटक असतात, यांचं विश्लेषण करणारे कोश करतात. त्यामुळे मराठीमध्ये साहित्य अकादमीच्या तज्ज्ञांनी हे मान्य केलं आहे की मराठीमध्ये जे कोश साहित्य निर्माण झालंय तसं इतर कुठल्याही भाषांमध्ये निर्माण झालेलं नाही, त्यामुळे मराठी भाषेला कोश साहित्याची एक मोठी परंपरा आहे.
1: सर, मराठीमध्ये मग महत्वाचे ज्ञानकोश जे आहेत तर ते कोणकोणते आहेत?
0: मराठीमध्ये मी तुम्हाला सांगेल की तीन महत्वाच्या कोश परंपरा आहेत. एक पहिली जी आहे श्रीधर व्यंकटेश केतकरांची आहे, ती परिचयात्मक आहे. दुसरी महत्वाची परंपरा जी आहे ती तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाच्या निमित्ताने तयार केलेली, ती इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहितीपर आहे. आणि तिसरी जी एक परंपरा आहे ती वसंत आबाजी डहाके यांनी निर्माण केलेली आहे, ती सिलेक्टिव्ह आहे, म्हणजे निवडक या पद्धतीची आहे. म्हणजे काय तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे आपल्या मराठी विश्वकोशामध्ये विश्वव्यापी स्वरूपाने सगळी माहिती एकत्रित करतायत. मानवी जीवनाला स्पर्श करणारी प्रत्येक गोष्ट ही माणसाला जाणून घ्यायची असते आणि त्याच्याविषयीची माहिती मला कुठे मिळेल तर ती मराठी विश्वकोशात मिळावी या हेतूने एकूण या मराठी विश्वकोशाचं स्वरूप तर्कतीर्थांनी असं विश्वव्यापी ठेवलेलं आहे. वसंत आबाजी डहाके हे काय करतायत की वसंत आबाजी डहाके कला साहित्य संस्कृतीमधले घटक लोकांसमोर मांडतात, तर त्यांचे वाचक हे त्या विषयातले वाचक आहेत.
1: सर, शब्दकोश आणि ज्ञानकोश हे वेगळे आहेत का, याविषयी जरा आम्हाला सांगा.
0: शब्दकोश आणि ज्ञानकोश यामध्ये एक मी महत्वाचा फरक असा सांगेल, आंबा असं जर मी म्हटलं तर शब्दकोशात आंबा म्हणजे एक गोड फळ असा एक अर्थ सांगितला जाईल शब्दकोशामध्ये. पण हाच आंबा मी जर ज्ञानकोशामध्ये शोधायला गेलो तर आंबा म्हणजे काय, इथपासून त्याची सुरुवात नाही तर त्या आंब्याच्या झाडाच्या स्वरूपापासून, त्या आंब्याचं झाड कुठल्या देशातून पहिल्या त्याची उत्पत्ती झाली, त्याचे त्या आंब्याचे प्रकार काय आहेत, त्या आंब्याच्या चवी काय असतात, त्या झाडाचं स्वरूप काय असतं, पानाचे आकार काय असतात, कुठल्या देशात कुठल्या प्रकारची झाडं लावली जातात. आता भारताचाच विचार केला तर भारतातल्या कुठल्या राज्यात कुठल्या प्रकारची आंबे, म्हणजे दशहरा असेल, हापूस आंबा असेल, असे आपण प्रकार पाहतो. तर ही जी सर्वांगीण माहिती आहे ही ज्ञानकोशामध्ये येते, इत्थंभूत. आणि शब्दकोशामध्ये मात्र काय येतं, त्या शब्दाचा अर्थ, त्या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ, त्या शब्दाचं उपयोजन काय असेल, त्या शब्दाची उत्पत्ती काय असेल, त्या शब्दाचं व्याकरण कसं चालवलं जाईल, या पद्धतीची माहिती येते. आणि ह्या दोन्ही गोष्टी वाचकांना सहज शोधनक्षम असतात, म्हणजे वाचकांना ते शोधता येतात. शब्दकोश हा ज्ञानकोशाचा एक अनन्यश्रयी भाग आहे, म्हणजे शब्दकोशाच्या आधारेच ज्ञानकोश निर्माण होत असतात किंवा एखाद्या ज्ञानकोशातूनही शब्दकोश निर्माण होत असतात. त्यामुळे शब्दकोशामध्ये आणि ज्ञानकोशामध्ये हा एक महत्वाचा फरक आहे की तुम्ही शब्दकोशातून हवी ती माहिती चटकन तुम्हाला मिळते, ज्ञानकोशामध्ये मात्र तुम्हाला ती माहिती विस्ताराने आवश्यकता घटकांसह मिळते.
1: ज्ञानकोश म्हणजे पूर्ण ज्ञान त्यातून मिळतं थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. आता मराठीमध्ये कोणकोणते ज्ञानकोश उपलब्ध आहेत किंवा आतापर्यंत?

0: तयार झालेले आहेत.
1: आम्ही तुम्हाला सांगितलंय की मराठीमध्ये जे महत्वाचे ज्ञानकोश आहेत विषयानुरूप आहेत, पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे मराठीमधल्या कोश साहित्याचा जो मानबिंदू समजला जातो तो मराठी विश्वकोश समजला जातो. मी मराठी विश्वकोशाचा एक घटक आहे म्हणून हे सांगत नाही, परंतु जे विचारवंत अभ्यासक आहेत ते हे मानतात की मराठीमध्ये महत्वाचा जो कुठला कोश असेल तर तो मराठी विश्वकोश आहेत. कारण त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि मानवी विद्या या दोन्हीही ज्ञान घटकांमधले किंवा विद्याशाखांमधले सगळे विषय अंतर्भूत आहेत. त्यामध्ये वाचकांना 18,244 नोंदी वाचायला उपलब्ध आहेत. म्हणजे अभियांत्रिकीसारखं एक विषय असेल, भौतिकी हा विषय असेल, या विषयांमध्ये मराठीमध्ये लेखन उपलब्ध नाही, परंतु ते मराठी विश्वकोशात मात्र उपलब्ध आहे. त्यामुळे मराठीतला मराठी विश्वकोश हा एक महत्वाचा कोश आज वाचकांना उपलब्ध आहे.
0: सर, आपण मगाशी म्हणालात की एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर हे मराठी विश्वकोश आपले तयार करण्यात आले, तर तसे ते का तयार करण्यात आले किंवा त्यामध्ये मग असे विषय असावे असं कसं ठरवण्यात आलं?
1: मराठी विश्वकोश हा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर तयार करण्यात आलाय असं बोललं जातं, परंतु नंतरच्या काळात हा प्रकल्प जेव्हा पूर्णत्वास आला तेव्हा या प्रकल्पाचा एक स्वतंत्र चेहरा आपल्या समोर उभा राहतो. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा जागतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा कोश आहे. जगातल्या ज्या महत्वाच्या भाषा असतील, युरोपीय भाषा असतील किंवा मॅन्डरिन भाषा असेल, कोरियन जापानीज भाषा असेल, या भाषांमध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका सारखा कोश आपल्यामध्ये असावा म्हणून एक ओढ होती. त्यांनी त्यांच्या भाषांमध्ये आपले स्वदेशाचे संदर्भ राखून तसे कोश निर्माण केले आणि त्या दृष्टीने एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाची जगभरामध्ये प्रसिद्धी झाली. असे जर कोश आपण आपल्या भाषांमध्ये तयार केले तर आपल्या भाषांमधून आपल्या वाचकांना एक चांगलं मोठं ज्ञानभांडार उपलब्ध होईल ही गोष्ट अनेक अभ्यासकांना जाणवत होती. त्या दृष्टीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी हा पुढाकार घेतला. जगामध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका सारखेच काही डॅडीकोश आहे. डॅडीकोश म्हणजे काय? कर महत्वाचे कोश. तर मराठी विश्वकोशाने हे सगळ्या कोशांचा अभ्यास करून त्यांची मदत घेऊन याची यादी आकाराला आली आहे. मग त्याच्यावरचं लेखन वेगवेगळ्या लेखकांकडून करून घेऊन हा विश्वकोश आपल्यासमोर आता आज उपलब्ध आहे.
0: सर, आपण म्हणालात आता की हे विश्वकोश उपलब्ध आहे, तर कोणत्या संकेतस्थळावर हे उपलब्ध आहेत?
1: मराठी विश्वकोश .org असं संकेतस्थळाचं नाव आहे. याशिवाय जर आपण गुगलवरती साधं मराठीमधून टाईप केलं मराठी विश्वकोशाने आपल्याला आवश्यक असणारा एखादा घटक, तर मराठी विश्वकोशाची जी काही संकेतस्थळं आहेत ती प्रारंभीच आपल्यासमोर उपलब्ध होईल.
0: भटकर सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश याविषयी आम्हाला छान माहिती दिलीत, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅम.
0: श्रोते हो, मराठी विश्वकोशाविषयी आपण जाणून घेतलं, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. दरम्यान आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला या ईमेलवर जरूर कळवा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी,

0: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकत होतात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर FM 103 अंश 6 मेगा.
1: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकणार आहोत आमच्या संग्रहातल्या गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो,

श्रेष्ठ गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त सुरुवातीला ऐकूयात त्यांनी लिहिलेली ही गीतं.

0: जगदीश खेबूळकर यांचं गीत आपण ऐकलं, कुंदा पानसे यांच्या स्वरात. श्रोते हो, कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल लेजर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
0: श्रोते कार्यक्रमात ऐकूया जगदीश खेबूळकर यांनी लिहिलेलं आणखी एक गीत, कुंदा ताटके यांच्या स्वरात.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
4: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88-88-94-22-22.
7: श्रोतेहो, आमच्या संग्रहातली गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मंगला जोशी यांच्या स्वरात संजीवनी मराठे यांचं गीत.

ना घ देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं लीला नायडू यांच्या स्वरात. श्रोतेहो, याबरोबरच आमच्या संग्रहातल्या गीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. काही क्षणातच म्हणजेच 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज सहक्षेपित करत आहोत.

0: Freedom Day offers a critical moment to reaffirm freedom of expression and to align journalism, technology including AI, and human rights actors around practical ways to strengthen information ecosystems for the future. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Saira. Newspapers have noticed developments in West Asia as well as developments after polling was held in some states and the Union Territory of Puducherry. Hindustan Times writes, Iran says ball in US court but ready for talks or war. Sunday Pioneer headlines, Iranian official hints at renewed conflict. Supreme Court's no to TMC plea against central staff accounting, writes the Sunday Tribune, while the Asian Age writes, Election Commission appoints 242 additional observers for West Bengal counting. Papers have also widely noticed the disaster alert mechanism. The Sunday Tribune writes, phones buzz as government tests disaster alert mechanism. Himachal Pradesh cops fastest to respond, Chandigarh fourth. All papers have widely noticed the appointment of lyricist Prasoon Joshi as Prasar Bharati chairman. The Times of India says, Prasoon Joshi appointed Prasar Bharati chairman. The Hindu, in an exclusive titled The Phantom That Flies, writes about fiber optic drones. The small first-person view attack machines have emerged as a disruptive force in the Russia-Ukraine war and parts of the West Asia conflict. And finally, in the age of YouTube and Netflix, a folk theatre play has not just survived but thrived for 25 years. The Hindu writes about a play called Swang Jani Chor, led by Satish Georgi Kashyap. A pioneer artist takes Swang, a folk art from village gatherings to international audiences. And with that, it's back to you, Saira.
0: Thanks, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Election Commission orders re-polling across all 285 polling stations at Palta Assembly Constituency in West Bengal on the 21st of this month. Operation Sindhu reflects government's unwavering resolve to eliminate terrorism through decisive action, says Defence Minister Rajnath Singh. Another India-bound LPG tanker safely crosses Strait of Hormuz. United States to pull over 5,000 troops out of Germany. IMD forecasts heavy rainfall over some parts of northeastern and peninsular India. Central plains to witness thunderstorms and lightning today. And Madhya Pradesh pole vaulter Kuldeep Kumar breaks national record at Bhubaneswar. And with that, we end the morning news. Have a great day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झाली. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान. उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ. आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात फलता मतदारसंघात सर्व प्रभागात मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असून येत्या 21 रोजी पुनर्मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. सहाय्यक मतदान केंद्रांसह सर्व 285 मतदान केंद्रांवर नव्याने मतदान घेतलं जाईल. मतांची मोजणी 24 रोजी होईल असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 29 रोजी झालेल्या मतदानादरम्यान गंभीर स्वरूपाचे निवडणूक गुन्हे घडल्याचं आणि लोकशाही प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आणल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करणं, मतदारांना धमकावणं, अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची बटणं हेतुपुरस्सर काळ्या टेपने झाकण्यात आली होती, ज्यामुळे मतदारांना योग्यरीतीने मतदान करणं अशक्य झालं होतं. तसंच अनधिकृत व्यक्ती मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करत असल्याचे आणि इतरांच्या वतीने मतदान करत असल्याचेही आढळून आले होते. अशा घटनांमुळे ही प्रक्रिया पुन्हा राबवली जात आहे. काल झालेल्या फेरमतदानात एकंदर 90% मतदानाची नोंद झाली. यामध्ये मग्राहाट पश्चिम मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या दोनही विधानसभा मतदारसंघांमध्ये फेरमतदान शांततेत पार पडलं. या मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत गेल्या महिन्याच्या 29 तारखेला

मतदान झालं होतं. सर्व केंद्रांवरील मतमोजणी उद्या पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी निरीक्षकांना सहाय्य करण्यासाठी एकूण 165 अतिरिक्त मतमोजणी निरीक्षक नेमण्यात आले आहेत. तर मतमोजणी केंद्रांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी 77 पोलीस निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथं पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठीचं मतदान 9 एप्रिल रोजी पार पडलं होतं. तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा काल प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ आर बालसुब्रमण्यम आणि डॉ जोराम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. त्यांचा समृद्ध अनुभव आणि विविध विषयांची सखोल जाण धोरण निर्मितीला मोठ्या प्रमाणात बळ देईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मंत्रिमंडळ सचिवालयानं राजपत्र अधिसूचनेद्वारे डॉ बालसुब्रमण्यम आणि डॉ अनिया यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली. प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोशी यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केलं आहे. जोशी यांनी यापूर्वी मुंबईच्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मालीमध्ये सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 200 अधिक हल्लेखोरांना ठार केलं असा दावा मालीच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने केला आहे. सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफच्या निवेदनाचं संदर्भ देत हा अहवाल त्यांनी प्रसारित केला आहे. हे हवाई हल्ले सशस्त्र अतिरेक्यांच्या एका मोठ्या ताफ्यावर करण्यात आले. सशस्त्र दहशतवादी गटांनी 25 एप्रिल रोजी मालीतील अनेक शहरांमध्ये हल्ले केले. तसंच त्यांनी राजधानी बामाकोजवळ असलेल्या काटी शहरात संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा यांच्या निवासस्थानावरही हल्ले केले. या हल्ल्यात संरक्षण मंत्री आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. 28 एप्रिल रोजी भारताने या आफ्रिकन राष्ट्रात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि जनरल सादिओ कामारा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मालीमध्ये वास्तव्यात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन मालीतील भारतीय दूतावासाने केलं आहे. दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारनं निर्धार केला असून ऑपरेशन सिंदूर हे याच निश्चयाचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल केलं. या मोहिमेदरम्यान सशस्त्र दलांनी दर्शवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे लष्कराच्या इतिहासात याची नोंद सुवर्ण अध्याय म्हणून केली जाईल असंही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शौर्य या कार्यक्रमाला संबोधित करताना सिंग बोलत होते. सशस्त्र दलं युद्धभूमी असो अथवा नैसर्गिक आपत्तीत लोकांचा बचाव करण्यासाठी दोनही ठिकाणी सर्वोत्तम काम करतात असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रमाला सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ तसंच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. अमेरिका आणि युरोपीय संघटनेदरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका

0: जर्मनीमधील आपल्या सैन्याची संख्या कमी करेल असा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. युरोपीय सुरक्षेप्रती अमेरिकेची बांधिलकी कमी करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे जर्मन चॅन्सलर फेडरिक मर्ज यांच्याशी ट्रम्प यांचा असलेला वाद समोर आला आहे. जर्मनीमधील अमेरिकन सैन्याची तैनाती सध्या 36,000 अधिक सक्रिय सैनिक आहेत. इटलीमध्ये सुमारे 12,000 आणि युनायटेड किंगडममध्ये 10,000 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. आपल्या किफायतशीर दरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन विमान कंपनी स्पिरिट एअरलाइन्सने 34 वर्षांनंतर आपला व्यवसाय बंद केल्याची घोषणा केली आहे. एकेकाळी दररोज शेकडो उड्डाणांची सेवा देणाऱ्या आणि एकंदर 17,000 लोकांना रोजगार देणाऱ्या या अत्यंत कमी खर्चाच्या विमान कंपनीनं कामकाज प्रक्रिया तात्काळ परंतु टप्प्याटप्प्याने बंद करत असल्याचं जाहीर केलं आहे. इराणसोबतचं युद्ध आणि त्याचा परिणाम तसंच विमान इंधनाच्या किमतीमध्ये टिकून राहणं अशक्य असल्याचं विमान कंपनीने संकेतस्थळावर म्हटलं आहे. जमैका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमैकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले. जमैकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुढील 2 दिवसात जमैकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारतीय रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी 895 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा काल रेल्वे मंत्रालयानं केली. मेट्रो रेल्वेची क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. कोलकाता मेट्रो रेल्वेच्या उत्तर दक्षिण कॉरिडॉरला बळकटी देण्यासाठी 671 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 291 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 7 नवीन ट्रॅक्शन सबस्टेशन उभारण्याच्या तरतुदींचा समावेश आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार 2:00 परीक्षा सुरू होणार असून 5:00 ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान, उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. सकाळचे 8:41 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

नारायण गुप्ते यांनी लिहिलेलं आणि वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: आशा भोसले यांच्या स्वरात सूर्यकांत खांडेकर यांची रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती श्रीनिवास काळे यांनी.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणे.
2: मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात. फोन नंबर नेहमीचेच 25 53 17 05 आणि 25 53 17 06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.
0: श्रोते हो, आता ऐकूया एक जनजागृतीपर निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, डोकं दुखणे, उलट्या होणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागृत करा. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

सुधीर फडके यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, सकाळचे 9:40 झाली आहेत. ऐकणार आहोत काही मराठी चित्रपट गीतं. श्रोतेहो, श्रेष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांनी लिहिलेली काही चित्रपट गीतं.

0: धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमातली या नंतरची गीतं ऐकणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे.
4: मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर नेहमीचेच 25 53 17 05 आणि 25 53 17 06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.
3: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे.
5: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
6: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
7: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पुरुषांचा गराड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
8: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
6: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
9: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभिरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
10: त्यामुळे मी खरा कसा आहे माझं मलाच कळेन असं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्या बद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.

लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेपुडकर यांनी लिहिलेली लावणी आपण ऐकली. पिंजरा या चित्रपटातली ही लावणी संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी.
1: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
2: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
1: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
3: पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
4: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
1: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: खुश नसीब हूँ, मुझको किसी का प्यार मिला।
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं। सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं। सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं।

आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या वाटचाली सोबतच चित्रपट गीतांची ही मैफिल अशीच अविरत बरसत आणि बहरत राहील यात काही शंकाच

0: सुधीर फडके यांच्या स्वरात आराम हराम आहे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश केबुडकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून छापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो,
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचा नाही म्हणून.
3: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
0: श्रोते हो, आज चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्मदिन, त्यानिमित्त ऐकूया त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटातलं हे गीत हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, शांता शेळके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे आनंद घन यांनी.

श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मुसिकार ए आझम महान संगीतकार म्हणजेच नौशाद, आपल्या रागदारीवर आधारित संगीतासाठी प्रसिद्ध असे संगीतकार नौशाद अली यांची सतार, पियानो, तबला, बासरी, क्लारोनेट, अकॉर्डियन, मँडोलिन या वाद्यावरती हुकूमत होती. 3 चित्रपटांचा हिरोक महोत्सव, 12 सुवर्ण महोत्सवी चित्रपट तर 35 रौप्य महोत्सवी चित्रपटांचे यशस्वी असे संगीतकार म्हणजेच नौशाद अली. संगीतकार नौशादजी यांच्याविषयी बोलूयात येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रमाचं प्रसारण होईल 6 मेला दुपारी 12 ते 1 दरम्यान FM बँड 101 MHz. संपर्कासाठी क्रमांक आहे 2553-1705 किंवा 1706. तेव्हा बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात 4 मेला सकाळी 11 ते 11:30 या वेळेत कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.

श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया भालजी पेंढारकर यांच्या मोहितांची मंजुळा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: जगदीश केबुडकरांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद घन यांनी. श्रोतेहो, आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता ऐकणार आहोत सप्ताह विशेष चर्चेचा कार्यक्रम. यामध्ये आज उन्हाळा आणि आरोग्य याविषयीची चर्चा ऐकणार आहोत. सहभाग आहे डॉक्टर SD सानप आणि डॉक्टर स्वाती पाटील यांचा. सूत्रसंचालन केले गौरी लागू यांनी आणि निर्मिती सहाय्य आहे मोनिका मेहकरे यांचं.
1: श्रोतेहो नमस्कार. सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वाढता तापमानाचा पारा, उष्माघात, आरोग्याचे प्रश्न आणि हवामान अंदाजाची अनेक भाकितं, या पार्श्वभूमीवर आजची चर्चा आपण ठरवली आहे. विषय आहे उन्हाळा आणि आरोग्य. उष्णतेचा द्योतक असलेला संपूर्ण लाल रंगात रंगलेला भारत किंवा 12 मेपर्यंत 45 ते 50 डिग्रीपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता, या गोष्टींचा बऱ्याच प्रमाणात प्रसार झाला आहे. या

0: आजचं वास्तव जाणून घेऊया. यासाठी आपण आमंत्रित केलं आहे हवामान खात्यातील वैज्ञानिक डॉक्टर एस डी सानप यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅम.
0: आणि त्यांच्यासोबत डॉक्टर स्वाती पाटील यांनाही आपण आमंत्रित केलं आहे. स्वाती नमस्कार.
2: नमस्कार.
0: डॉक्टर स्वाती पाटील या BMS डॉक्टर आहेत. पहिला प्रश्न डॉक्टर सानप तुम्हाला विचारते, 45 ते 50 डिग्रीपर्यंत तापमान जाईल असा एक मेसेज व्हायरल होतो आहे गेली जवळपास महिनाभर, काय परिस्थिती आहे आणि तापमानाच्या बद्दल तुम्ही काय सांगाल?
1: मी सुद्धा तो मेसेज व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावर बघितला आणि तो खूपच वेळा तो फॉरवर्ड झालेला आपल्याला दिसून येतोय. हा जो मेसेज आहे यामध्ये काही तथ्य नाही, हा फेक आहे असं मी म्हणेल. कारण मागील एका महिन्यापासून हा

0: जाईल असा एक मेसेज व्हायरल होतो आहे गेली जवळपास महिनाभर. काय परिस्थिती आहे आणि तापमानाच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: मी सुद्धा तो मेसेज व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडियावर बघितला आणि तो खूपच खूपच वेळा तो फॉरवर्ड झालेला आपल्याला दिसून
0: हो
1: येतो आहे. हा जो मेसेज आहे यामध्ये काही तथ्य नाही, हा फेक आहे असं मी म्हणेल. कारण मागील एका महिन्यापासून हा मेसेज बऱ्याच ठिकाणी फिरताना दिसतो आहे. तर यामध्ये काही वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर त्यामध्ये काही तथ्य नाही आहे. कारण हवामानाचा अंदाज जो आहे तो 2 ते 5 किंवा 7 दिवसांपर्यंत मॅक्झिमम त्याची जी ॲक्युरसी आहे ती चांगली असते, त्या 3 ते 5 किंवा 7 दिवसांपर्यंत. आणि त्याच्यापुढे जर आपण अंदाज दिला तर त्यामध्ये बऱ्याच त्रुटी असतात किंवा अनसर्टेनिटी जास्त असते. त्यामुळं वैज्ञानिकदृष्ट्या ते चुकीचं आहे. आपण 1 महिन्याच्या आधीच या आठवड्यामध्ये इतकं तापमान राहील असं सांगू शकत नाही, नंबर वन. नंबर टू असं आहे की त्यांनी त्यामध्ये कोणत्या रिजनमध्ये तो तापमान आहे क जास्त
0: वाढणार आहे.
1: असणार आहे असं काही मेन्शन केलेलं नाही, किंवा कोणत्या वर्षी ते असणार आहे ते पण त्यामध्ये लिहिलेलं नाही आहे. आणि 45 ते 50 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान महाराष्ट्रामध्ये असणार आहे किंवा पूर्ण भारतभर असणार आहे असंही त्यामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे. आता महाराष्ट्राचं जर तापमान आपण बघितलं तर कोकण गोवामध्ये आत्ताचं जर बघितलं 35-36 पर्यंत आहे, मराठवाड्यामध्ये 40-42 पर्यंत आहे, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये व्हेरिएशन्स खूप जास्त आहे. हिल स्टेशनला आपण 30-35 पर्यंत तापमान जाताना बघतोय, विदर्भामध्ये 45-46 पर्यंत गेलेलं आहे. पण आपण पूर्ण महाराष्ट्र जर बघितला तर व्हेरिएशन्स खूप आहेत, प्रत्येक सगळ्याच रिजनवर सेम तापमान आहे असं नाही. त्यामुळं असे जे
0: शहरात पण एक तापमान दिसत नाही आपल्याला ना,
1: एक्झॅक्टली हां
0: म्हणजे पाषाण आणि लोहगाव या तापमानात फरक
1: मध्ये दोन
0: असतो.
1: तीन डिग्री सेल्सिअसचा आपल्याला डिफरन्स जाणवतो. त्यामुळे हा जो मेसेज आहे हा नक्कीच फेक आहे आणि त्याला काही तथ्य नाही असं मी म्हणेल. पण त्यामध्ये जे ॲडवायझरीज दिले आहेत त्या नक्कीच यूजफुल आहेत. परंतु जसं सांगितलं की घराबाहेर पडू नका खूपच जास्त, 45 ते 55 पर्यंत काही काही मेसेजमध्ये असं आहे की 45 ते 55 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असणार आहे. त्यामुळे तो फेक मेसेज आहे आणि अंदाज जो आहे आपण 5 ते 7 दिवसांचाच देतो. तर तुम्ही म्हणाल मग तुम्ही जो सीझनल फोरकास्ट देता मग तो कसा काय इतका दिवस आधी देता, तर सीझनल फोरकास्ट किंवा मंथली फोरकास्ट जो असतो तो एक एस्टिमेट असतो किंवा आपण सरासरीपेक्षा कमी पडेल की जास्त पडेल असं सांगतो. आपण एक्झॅक्टली इतका आकडा पडेल जसं इतका तापमान असेल जसं 45 ते 55 पर्यंत जाईल असं काही सांगत नाही. तर ते कधी सांगतो ज्यावेळी आपण 3 ते 5 दिवसांच्या टप्प्यात आपला अंदाज येतो त्यावेळी आपण असं सांगतो की ह्या रिजनवर इतक्या डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो फेक मेसेज आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करावं आणि जे लोकं फॉरवर्ड करत आहेत ते फॉरवर्ड करणं बंद करावं असं मी म्हणेल.
0: बरोबर. दरवर्षी ही चर्चा होते ना की मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी उन्हाळा जास्त आहे. तसंच या एप्रिलबद्दल पण म्हटलं गेलं की एप्रिल महिना हा सगळ्यात गेल्या काही 19 सालानंतर असा हा सगळ्यात तापदायक असा महिना होता. आकडे काय सांगतात आणि तथ्य काय आहे त्याच्यातलं?
1: मागच्या 100 वर्षांची जर आपण आकडेवारी जर बघितली तर तापमान जे आहे रेकॉर्ड ब्रेकिंग नाही ह्या वर्षीचं, नाही आहे असं आपण मी म्हणेल.
0: सो फार
1: येस. कारण अकोल्यामध्ये 3 दिवसांपूर्वी 46.6 इतक्या तापमानाची नोंद झाली. परंतु अकोल्याचं जर रेकॉर्ड बघितलं ऑल टाईम रेकॉर्ड तर ते 2019चं आहे ज्यावेळी 47.3 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं होतं. त्यामुळं ह्या वर्षीचं तापमान रेकॉर्ड ब्रेकिंग आहे किंवा ते खूपच जास्त आहे असं पण म्हणता येणार नाही आकडेवारीनुसार
0: अजून तरी
1: येस आत्तापर्यंत. त्यानंतर पुण्याचं जर बघाल तर 1897 साली एप्रिलमध्ये तापमान 43.3 डिग्री सेल्सिअस इतकं गेलं होतं शिवाजीनगरचं आणि आत्तापर्यंतचं तापमान 42 पर्यंत पोहोचलं आहे. परंतु ते रेकॉर्ड ब्रेकिंग आहे असं मी म्हणणार नाही. त्यामुळे तापमान वाढतंय, नक्कीच वाढतंय, ते सरासरीपेक्षा 3-4 डिग्री सेल्सिअसनी जास्त आहे बऱ्याच ठिकाणी. परंतु ते रेकॉर्ड ब्रेकिंग आहे असं नाही आहे.
0: 3-4 डिग्रीचा फरक पडला गेल्या काही वर्षामध्ये पुण्याच्या तापमानात?
1: असं नाही, म्हणजे मागच्या 30 वर्षांचं जर आपण ॲव्हरेज टेम्परेचर त्या पर्टिक्युलर दिवसासाठी घेतलं, समजा ते 40 आहे आणि आपल्याला जर 41 डिग्री सेल्सिअस मिळतं आहे, तर याचा अर्थ असा की आत्ता जे तापमान आहे ते सरासरीपेक्षा 1 डिग्रीनी जास्त आहे असा त्याचा अर्थ.
0: असा त्याचा अर्थ. मॅडम, आत्ता सरांनी उल्लेख केला की घराबाहेर पडू नका किंवा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात उन्हाळ्यामध्ये आरोग्य सांभाळण्यासाठी म्हणून. उष्माघात हा शब्द पण आपण वारंवार या दरम्यान ऐकतो. उष्माघात म्हणजे नक्की काय आणि त्याचे शरीरावर आपल्या काय परिणाम होतात आणि ओळखायचं कसं की या माणसाला उष्माघात झाला आहे?
2: उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक ही अतिउष्णतेमुळे निर्माण होणारी एक अत्यंत आणि जीवघेणी वैद्यकीय आणीबाणी आहे. कडक उन्हात दीर्घकाळ राहिल्याने किंवा उष्ण व दमट हवामानात शारीरिक श्रम केल्याने शरीराचे तापमान 40 डिग्री सेल्सिअस किंवा 104 फॅरनहाईटपेक्षा जास्त वाढते तेव्हा शरीर स्वतःला थंड ठेवू शकत नाही. या अवस्थेत शरीरातील पाणी व क्षार कमी होऊन मेंदू हृदय

0: व मूत्रपिंडासह महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे त्वरित उपचार न मिळाल्यास मृत्यूही संभवतो.
1: बरं,
0: उष्माघाताच्या प्रमुख लक्षणांमध्ये सर्वात पहिलं लक्षण टेम्परेचर, जे
1: शरीराचं
0: शरीराचं जे
1: वाढतं.
0: टेम्परेचर आहे, तापमान जे नॉर्मल 37 डिग्री सेल्सिअस आहे ते 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जातं, म्हणजेच 104 फॅरनहाईट तर
1: इतकं वाढतं.
0: इतकं वाढलेलं असतं. दुसरं लक्षण सर्वात चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा तो व्यक्ती तो रुग्ण एकदम असंबंधित बडबड करायला लागतो. सर्वात महत्त्वाचं लक्षण जेव्हा ऊन लागतं किंवा शरीराचं तापमान वाढतो तेव्हा घाम येतो आपल्याला.
1: हो.
0: पण ह्या कंडिशनमध्ये असं असतं जेव्हा उष्माघात होतो त्या व्यक्तीला तर त्यांना घाम येत नाही, म्हणजे
1: बर.
0: त्यांचं तापमान नियंत्रण ठेवण्याचं जे ऑर्गन असतं हायपोथॅलॅमस ते निकामी होतं आणि यालाच उष्माघात आपण
1: असं
0: म्हणू
1: म्हणतो.
0: शकतो. हो हो
1: बर.
0: याच्यामध्ये हृदयाची गती वाढते, श्वास घ्यायला त्रास होतो, मळमळते, उलट्या होऊ शकतात, अत्यंत तीव्र स्वरूपाचे डोकेदुखी होते, स्नायू दुखणे किंवा स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येणे, त्वचा चेहरा लाल होणे, चक्कर येणे, अचानक पडणं ही अशी लक्षणं दिसतात.
1: दिसतात. हां, पण मग हे होऊच नाही उष्माघात
0: हां
1: असं जो
0: हां
1: तुम्ही आत्ता त्रास सांगितलात, किंवा
0: हां हां
1: शरीराचं तापमान वाढणं, म्हणजे साध्या भाषेत आपण त्याला ताप येणं असं म्हणतो का?
0: ताप येणं म्हणजे नॉर्मल तापपेक्षा हे अचानक जे
1: जास्त.
0: 20-25 मिनिट असतात ना, म्हणजे आपण जर कंटिन्यू उन्हामध्ये काम करतायत किंवा असेंब्ली चालू आहे तर ते उन्हामध्ये जे कामगार वर्ग किंवा शेतकरी जे दुपारी म्हणजे 12 ते 4 मध्ये उन्हामध्ये आहेत तर त्या पिरियडमध्ये अचानक अंग तापायला लागतं आणि ते म्हणजे अंग
1: बरोबर.
0: कोरडं पडतं, घाम येत नाही, ती एकदम एक्स्ट्रीम स्टेज असते उष्माघाताची.
1: बरोबर. पण उष्माघात होऊ नये म्हणून
0: हां
1: काय करता येऊ शकेल?
0: उष्माघात होऊ नये यासाठी सर्वात प्रथम पाणी भरपूर प्यायला पाहिजे. दुपारच्या वेळात 12 ते 4 या दरम्यान म्हणजे शक्यतोवर बाहेर निघणं टाळावं. पण ज्यांना शक्यच नाही, कामानिमित्त बाहेर पडावंच लागत असेल, त्या लोकांनी पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायला पाहिजे. डोक्यावर संरक्षण म्हणून टोपी किंवा छत्री यांचा वापर करायला पाहिजे. त्यासोबत फळांचा रस, म्हणजे कंटिन्यू लिक्विड खाणं, शरीराला हायड्रेट ठेवणं, म्हणजे
1: बरोबर.
0: पाणी कंटिन्यू मेंटेन ठेवायला पाहिजे शरीराचं की जेणेकरून त्रास होणार नाही. आणि सोबत गोड खडी साखर ठेवू शकतात किंवा कांदा
1: हो,
0: सुद्धा आपण सोबत ठेवू शकतो.
1: टोपीमध्ये कांदा ठेवा
0: हो
1: असं
0: हो हो
1: म्हटलं जातं.
0: टोपीमध्ये कांदा ठेवा तेही ठेवू शकतो. त्यासोबत तर आम्ही असंही म्हणतो की तुम्ही शतौरिकल्प थोडंसं सोबत ठेवू शकतात, इमर्जन्सीमध्ये ते वापरू शकतात. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी सोबत आपल्या असल्या तर चालतं. आणि
1: बरोबर.
0: घरी घेण्यासाठी म्हणजे एक काळजी म्हणून आपण खजूर मंथ असो, खजूर म्हणू के आमसूल रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी 1 लिटर पाण्यात कूस करून ती 1 लिटर बॉटल सोबत ठेवायची की डिहायड्रेशन पण होणार नाही आणि एनर्जी पण मिळेल.
1: बरोबर.
0: सोबत ओआरएस पावडर ठेवू शकतो आपण. हां म्हणजे डिहायड्रेट व्हायला नको याची काळजी घ्यायची.
1: बरोबर. मुलांनी खेळायला मुलं काही वेळेला बाहेर जातात,
0: हां
1: किंवा
0: हां
1: तुम्ही
0: हां
1: आता उल्लेख केला तसं काही शाळा पण अजून चालू आहेत
0: चालू
1: आणि
0: आहे.
1: त्यांच्या असेंब्ली असतात,
0: हो हो
1: मुलांना
0: हो हो
1: ग्राउंडवर बोलवलं जातं,
0: हो हो
1: अशा शाळांनीही या वेळेला दक्षता घ्यायला हवी ना?
0: घ्यायला पाहिजे. हो मॅडम, मुख्यतः मुलांना ग्राउंडवर ॲक्टिव्हिटी जेवढ्या कमी करता येतील तेवढ्या कमी करता यायला पाहिजे. कारण की छोटे मुलं आणि वयोवृद्ध लोक यांची इम्युनिटी कम्पॅरेटिव्ह तरुण लोकांपेक्षा कमीच
1: कमी
0: असते, तर
1: असते.
0: त्यांना सांभाळलं गेलं पाहिजे.
1: बरोबर.
0: हो
1: आणि वयोवृद्ध लोक जी घरात असतात,
0: हां
1: बाहेर
0: हां
1: जरी उन्हात गेली नाहीत
0: हां हां
1: तरी काही वेळेला या उन्हाचा त्रास होऊ शकतो
0: होऊ
1: घरात
0: शकतो.
1: बसूनही,
0: हो हो हो
1: त्यांनी काय वेगळी काळजी घ्यायची?
0: त्यांच्यासाठी मुख्यतः मॅडम घरामध्ये माठातलं पाणी किंवा ताक पिऊ शकतो आपण,
1: नारळाचं पाणी.
0: नारळाचं पाणी, कलिंगड खाऊ शकतो. म्हणजे फ्रूट्स जेवढे खाता येतील तेवढे खात राहणे. आणि दुसरी गोष्ट सुती कपडे घालायला पाहिजे, म्हणजे पॅक कपडे न घालणे. सोबत म्हणजे हवेशीर घराचा दरवाजा व्हेंटिलेटेड कसा राहील, घरात हवा खेळती कशी राहील त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. जास्त मेहनतीचे कामं नाही करायचे. हां
1: बरोबर. ज्यांना शक्य आहे तेच हे करू शकतात.
0: तेच करू
1: अर्थातच
0: शकतात. हो हो
1: आजच वर्तमानपत्रात आलेला फोटो पाहिला आणि मला ते, शेतामधली काढणी चालू आहे,
0: हां हां
1: कांद्याची काढणी चालू आहे, पण त्या मजुरांनी डोक्यावर छत्र्या घेतल्यात, इतकं ऊन आहे. आणि हे संरक्षण आहे,
0: हां हां
1: त्यांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी शोधून काढलेली युक्ती आहे असं म्हणायला पाहिजे.
0: हो हो
1: सो
0: नक्कीच.
1: हे कायम डोक्यात राहिलं पाहिजे की घराबाहेर पडताना 12 ते 4 जर तुम्ही बाहेर पडणार असाल या काळात, तर डोकं झाकलं
0: डोकं
1: असलं पाहिजे.
0: झाकलं गेलं पाहिजे, खिशामध्ये कांदा पाहिजे आणि पाणी किंवा सरबत, ओआरएस काही म्हणजे ज्याच्यात लिंबू सरबत पण असेल ते सोबत पाहिजे.
1: बरोबर.
0: हो
1: किंवा बऱ्याच ठिकाणी आता हिरव्या रंगाचं छप्पर घातलेलं आपण पाहतो उन्हापासून
0: हो हो
1: संरक्षणासाठी, म्हणजे
0: हो
1: शाळेत जाताना विशेषतः
0: हां हां
1: एंट्रन्सच्या इथे दिसतं, किंवा हल्ली बाजारपेठांमध्ये पण रस्ते झाकले जातात

0: जेणेकरून उन्हाचा त्रास आपल्या लोकांना होऊ नये म्हणून. सानप सर, एल निनोची चर्चा पण याच दिवसात सुरू होते आणि एल निनो इफेक्ट काय असतो ते तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. आणि यावर्षी एल निनोची परिस्थिती काय आहे?
1: एल निनो म्हणजे पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागर, म्हणजेच ईस्ट पॅसिफिक, इक्वेटोरियल ईस्ट पॅसिफिक ओशन जो आहे, तिकडचं तापमान सरासरीपेक्षा 0.5 डिग्री सेल्सिअसने इतकं वाढलं समुद्राचं तापमान. तर आणि ते कंटिन्युअस 3 महिने राहिलं तर आपण एल निनो कंडिशन्स आहेत असं म्हणतो. आणि त्या उलट पश्चिम विषुववृत्तीय प्रशांत महासागर म्हणजेच इक्वेटोरियल इक्वेटोरियल वेस्ट पॅसिफिक, तिकडं जर तापमान वाढलं तर मग त्यावेळी लानिना अशी कंडिशन असते. आणि ज्यावेळी लानिना कंडिशन असते त्यावेळी आपल्याकडे मान्सून चांगला असतो, मान्सूनचा पाऊस चांगला पडतो. च्या वर्षी लानिना कंडिशन्स होती आणि आपल्याकडे चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आपण बघितला. ह्यावर्षी आत्ता लानिना कंडिशन ट्रान्झिशन फेजमध्ये आहे, आता ते न्यूट्रल आहे, तटस्थ आहे. परंतु जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मान्सूनचे जे महिने आहेत त्यामध्ये ते एल निनोमध्ये सक्रिय, ही जी कंडिशन्स आहेत ते एल निनोमध्ये सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत. आणि ज्यावेळी एल निनो असतो त्यावेळी आपल्याकडे पाऊस कमी पडतो, सरासरीपेक्षा पाऊस कमी पडतो, मान्सूनच्या वाऱ्यांची गती कमी होते आणि त्यामुळे त्याची त्याची बाष्प वाहून भारतापर्यंत किंवा ह्या क्षमता जी आहे ती कमी होते. आणि म्हणून यावर्षीचा जो अंदाज आहे पावसाचा तो भारतीय हवामान विभागाने पहिल्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज दिलेला आहे आणि त्यामध्ये सरासरीच्या 92% इतका पाऊस पडेल असं सांगितलेलं आहे.
0: बरं, पावसापर्यंत पोचेस्तोवर मधला उन्हाळा गाठायचा आहे आणि तो किती दाहक असणार आहे हे जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं.
1: आपला जो फोरकास्ट आहे त्याची ॲक्युरसी 5 ते 7 दिवसांपर्यंत चांगली असते. आणि त्यानंतर जसं आपण बघतो की ॲटमॉस्फिअर खूप कॅओटिक आहे, जसं तुम्ही म्हणालात की विद इन द सिटी टेम्परेचर व्हेरिएशन खूप जास्त आहे, तसं आपण पूर्ण देशाचं बघितलं किंवा पूर्ण जागतिक स्तरावर बघितलं तर त्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स असतात. म्हणून वेदर फोरकास्ट हा 5 ते 7 दिवसांसाठी त्याची ॲक्युरसी चांगली असते आणि त्यानंतर त्यामध्ये एरर जास्त प्रोपोगेट होतात किंवा मग आपण अनसर्टेंटी वाढत जाते. तर त्यामुळं आता 5-7 दिवसांचा जर विचार आला तर आता जसं तापमान चालू आहे 40 पर्यंत बऱ्याच ठिकाणी गेलेलं आहे, विदर्भामध्ये 45-46 पर्यंत तापमान आहे, तर येणाऱ्या 5 दिवसांमध्ये यामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची घट आपल्याला बघायला मिळेल आणि त्यानंतर ते त्याच रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे. आणि फर्दर अपडेटसाठी आपण दैनंदिन हवामान वृत्तांत देतो, त्यातून आपल्याला माहिती मिळेलच. त्याचबरोबर आमचं मौसम ॲप आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला तुमच्या ठिकाणाचं फोरकास्ट काय आहे, तापमानाची परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी बघायला मिळू शकतात.
0: येत्या 3-4 दिवसातली परिस्थिती तुम्हाला कळू शकते.
1: येस, नक्कीच.
0: येलो अलर्ट, रेड अलर्ट याच्याबद्दल पण एकदा स्पष्टता तुम्ही केलीत तर बरं होईल.
1: नक्कीच. तर हवामान पहिलं कसं असायचं की आपण ज्यावेळी वॉर्निंग देतो ते फक्त सांगितलं जायचं की पाऊस पडेल किंवा नाही पडणार किंवा मग तापमान इतकं इतकं राहील. तर आता WMOच्या गाईडलाईन्सनुसार, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या गाईडलाईन्सनुसार, आता कलर कोडेडमध्ये आपण वेदर फोरकास्ट देतो, हवामानाचा अंदाज देतो. ज्यामध्ये येलो अलर्ट असेल तर काळजी करण्याचं कारण नाही, परंतु आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. ज्यावेळी ऑरेंज अलर्ट असतो अशावेळी तुम्ही जी काही वॉर्निंग्स असेल, जसं हेवी रेनफॉलसाठीची वॉर्निंग असेल तर तुम्ही आता तुम्ही ॲक्शन घेण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. त्यानंतर रेड अलर्ट असेल तर तुम्ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे, जसं की फॉर एक्झाम्पल खूप जास्त पाऊस लो लाईंग एरियामध्ये झालेला आहे आणि पाणी पण आजूबाजूने येत आहे, तर अशावेळी ॲक्शन घेणं गरजेचं आहे, मग तिथून तुम्ही इव्हॅक्युएट होणं गरजेचं आहे. येलो अलर्ट आहे तर तुम्ही परिस्थिती कशी आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ऑरेंज अलर्ट आहे तर तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे, सगळं तयारीनिशी बाहेर पडण्यासाठी रेडी असलं पाहिजे, असा त्याचा प्रत्येक वॉर्निंगचा अर्थ आहे.
0: या वर्षीचा पाऊस कधी सुरू होईल याचा काही अंदाज इतके आधीपासून बांधता येतो का?
1: नाही, फक्त जसं आमचा पहिल्या टप्प्यातला अंदाज आलेला आहे त्यामध्ये आपण फक्त ह्या वर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा किती कमी असेल किंवा जास्त असं सांगतो, असं आपण सांगतो. तर ह्या वर्षीचा पाऊस जसं मी सांगितलं की सरासरीच्या 92% इतका असणार आहे. आणि हा जो मग याचा फायदा कोणाला असतो की जे पॉलिसी मेकर्स आहेत, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत, गव्हर्नमेंट आहेत, तर यांना प्लॅनिंगसाठी, आता ह्या वर्षीचा पाऊस जर कमी असेल तर मग त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनिंग येतात. ॲग्रिकल्चरमध्ये फॉर एक्झाम्पल ड्राऊट कंडिशन्स असेल तर मग कशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजे, पाण्याचं नियोजन आहे, त्यानंतर धान्य आपण निर्यात करणं करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, फर्टिलायझर्स कशा प्रकारे स्टोअर करता येतील किंवा मग आपल्याला त्याची आयात करणं गरजेचं आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार गव्हर्नमेंट आणि पॉलिसी मेकर्स करतात. आणि हा फोरकास्ट पॉलिसी मेकर्ससाठी असतो. आणि 5 ते 7 दिवसांचा जो फोरकास्ट आहे तो शेतकऱ्यांसाठी असतो की शेतकऱ्यांची शेतीची कामं कामाचं नियोजन करण्यासाठी असतो किंवा मग कॉमन मॅनसाठी असतो, आपल्या नॉर्मल दैनंदिन

0: गोष्टी प्लॅन करण्यासाठी. त्यामुळं ह्या वर्षीचा पाऊस कधी सुरू होईल हे आत्ता सांगणं डिफिकल्ट आहे, परंतु मान्सून केरळमध्ये कधी दाखल होईल त्याचा
1: अच्छा,
0: अंदाज
1: बरोबर
0: 15 मेनंतर मिळेल आपल्याला.
1: बर
0: तर तिथपर्यंत सांगू शकतो ते 15 मेनंतर.
1: बरोबर, कारण मागच्या वर्षी मेच्या अखेरीलाच पाऊस सुरू झाला होता आणि
0: राईट,
1: तो सरासरीपेक्षा मागच्या वर्षभरात जास्त झाला होता.
0: नक्कीच, येस.
1: स्वाती, रोजचा आहार या दरम्यान काय असायला हवा? साधा सोपा आहार.
2: रोजच्या आहारामध्ये अति तिखट खाऊ नका, मसालेदार खाऊ नका, सुपाच्य आहार पाहिजे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पातळ भाज्या म्हणजे पाणीदार भाज्या ज्या असतात त्या खाण्यात यायला हव्या. दुपारी स्वयंपाक टाळायलाच हवा, सकाळी आणि संध्याकाळी जेवण करायला हवं. आणि
1: महिला म्हणतील दिवसभर स्वयंपाक टाळला पाहिजे, कारण तिथे उभं राहून स्वयंपाक करणं ही त्रासाची गोष्ट असते.
2: म्हणजे गॅस जवळ न गेलेलं बरं दुपारी. आणि जेवणामध्ये फळभाज्या भरपूर यायला हव्यात. त्याच्यासोबत प्रोटीन जे म्हणतो आपण, मुगाची डाळ ही सर्वात चांगली असते, पचायलाही हलकी असते. आणि उन्हाळ्यामध्ये कमी प्रोटीन खाल्लेलं कधीही चांगलं. जास्त प्रोटीन नको खायला. त्यामुळे हलका आहार आणि लिक्विड डाएट पाहिजे.
1: किंवा अगदी लहान मुलं असतील घरात, त्यांचा आहार कसा असला पाहिजे?
2: त्यांना फळं भरपूर खायला द्या. म्हणजे आपलं जे रोजचं जेवण असतं, पराठे असतात किंवा फळभाज्या असतात, ह्या जास्तीत जास्त खायला दिला गेला पाहिजे. प्रत्येक म्हणजे दुपारी किंवा सकाळी फळांचा वापर जास्त व्हायला पाहिजे, रात्री नका करू. ताक सकाळ दुपारी चालेल, संध्याकाळी नको. म्हणजे दहीचा पदार्थही दुपारी चालेल खायला. आणि इतर पदार्थांमध्ये जास्तीत जास्त थोडं साखर म्हणजे गोड पदार्थ यायला हवे.
1: सानप सर, जागतिक तापमान वाढ त्याच्या संदर्भात आपण सगळीकडनं ऐकत असतो आणि मगाशी तुम्ही जे सांगितलं की 1 डिग्रीनी टेम्परेचर वाढलं दरवर्षी, जर हे असं वाढत गेलं तर पुढे येणाऱ्या भविष्यात काय होईल याचा अंदाज आपण बांधू शकतो. जागतिक तापमान वाढीचा याचा संबंध आपण जोडू शकतो का, की तापमान वाढणं दरवर्षी, त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: ओके, विदिन द सीझन किंवा मंथ महिन्यामध्ये जे व्हेरिएशन्स होत असतात तापमानामध्ये ते साहजिक आहेत. आणि ते काही जागतिक तापमानवाढीमुळं आहे किंवा मग ग्लोबल वॉर्मिंगमुळं हे सगळं होतं आहे किंवा क्लायमेट चेंजमुळं होतं आहे असं डायरेक्टली सांगणं डिफिकल्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी हवामानाच्या प्रणालीमुळं होत असतात. जसं की आत्ता जे तापमानामध्ये आपल्याला बदल दिसत आहेत किंवा तापमान खूप जास्त वाढताना दिसतं आहे, हे एक अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन आपल्या तिथं तयार झालं होतं महाराष्ट्र रिजनवर. आणि ज्यावेळी अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन असतं किंवा त्याला प्रतिचक्रवाती परिस्थिती असं म्हणतात, ज्यामध्ये काय होतं की सूर्याकडनं येणारे जे किरणं आहेत ते खूप तीव्रतेने येतात, हवेतील आर्द्रता कमी असते आणि वाऱ्याची गती कमी असते, त्यामुळे तापमान वाढतं. आणि ह्या सर्व परिस्थितीमुळे तापमान काही दिवसांपासून आपल्याला जास्त दिसलं. आणि तसंच मार्चच्या शेवटी आणि एप्रिल 2-3 तारखेला आपण बघितलं की पुण्यामध्ये गारपीट झाली, 63-64 मिलीमीटर पाऊस पडला. त्यावेळी तापमान खूप कमी गेलं होतं, सरासरीपेक्षा ते कमी होतं. आता सरासरीपेक्षा जास्त आहे. तर आपण पूर्ण महिन्याचे जर सरासरी काढली किंवा ॲव्हरेज काढलं तर ते कमीच येणार आहे. पण प्रश्न असा येतो की ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढीमुळं वाढीचा काही परिणाम आहे का किंवा ती ॲक्च्युअल आहे का? तर नक्कीच आहे. पण जर मागच्या 100-150 वर्षांचं जर टेम्परेचरचा डेटा अनालाइज केला तर दरवर्षी तापमान वाढ होतानाच आपल्याला दिसते. परंतु आणि ते नक्कीच मानवनिर्मित उत्सर्जनामुळे, आपण जसं माहितीच आहे की ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे आणि तापमान कंटिन्युअस वाढतं आहे आणि ते थांबवणं गरजेचं आहे.
1: वाऱ्यांची स्थिती काय असते या महिन्यांमध्ये, साधारण एप्रिल मे मध्ये, आणि त्याच्यावर मान्सून आपला अवलंबून असतो का?
0: वाऱ्यांवर डायरेक्टली नाही, परंतु कसं आहे की मार्च एप्रिल मे किंवा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी त्यावेळी नैऋत्येकडनं असे वारे वाहतात टुवर्ड्स विषुववृत्ताकडे. आणि मान्सूनमध्ये साऊथ वेस्ट मान्सून असतं, तर साऊथ वेस्ट डिरेक्शननी पाऊस येतो आपल्याकडे. आणि आत्ता जर बघितलं तर वाऱ्यांच्या गतीमुळं त्याचा मान्सूनवर परिणाम होतो असं डायरेक्टली म्हणता येणार नाही, परंतु आत्ता जी काही उष्णता आहे तर त्यामुळं काय होतं की एक लो किंवा कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते राजस्थान आणि ॲडजॉइनिंग पाकिस्तान रिजनवर बनतं. आणि त्याचवेळी दक्षिण गोलार्धामध्ये आत्ता हिवाळा चालू आहे आणि तिथे एक हाय प्रेशर बनतो. तर हा जो प्रेशर डिफरन्स आहे हा मान्सूनच्या वाऱ्याची जी तीव्रता आहे ती डिफाईन करण्यासाठी युजफुल असतो, परंतु तो फक्त एक पॅरामीटर झाला. जसं आपण आधी डिस्कस केलं की एल निनोचा पण याच्यावर इम्पॅक्ट आहे, त्याचबरोबर हिंदी महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोल आहे त्याचासुद्धा ह्या सगळ्या गोष्टींवर इम्पॅक्ट होतो. तर तापमान वाढणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याचा पूर्ण किंवा वाऱ्यांची गती आता खूपच कमी आहे. पण त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन्स असतात, जसं टेम्परेचरमध्ये व्हेरिएशन्स आहे तसं वाऱ्याच्या गतीमध्ये किंवा डिरेक्शनमध्ये सुद्धा

0: चेंजेस येत असतात. आता आपण काही दिवसांपासून बघतोय की खूपच वारा, बिलकुल वेंटिलेशन नाही आहे,
1: हो,
0: किंवा खूपच
1: वारा
0: एकदम
1: पडला असं म्हणतो
0: असं
1: आपण.
0: म्हणता येईल. हां, किंवा मग पान झाडाची पानं चालत नाही, असं स्थिती आहे. तर काम विंड आहे आता आपण बघितलं तर. आणि कधी कधी उत्तरेकडून येणारे जे वारे आहेत ते खूप डीप साऊथकडे येतात, आणि त्यावेळीसुद्धा इन्स्टॅबिलिटी वाढून थंडरस्टॉर्म्स, किंवा ज्याला आपण वादळी पाऊस म्हणतो, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. तर वाऱ्याची डिरेक्शन जनरली जशी नॉर्थ इस्टर्लीज किंवा नॉर्थ इस्टर्लीज असतात ती कॉमन नसते, यावेळी व्हेरिएशन्स त्यामध्ये होत असतात. आणि त्याचा डायरेक्टली मान्सूनशी संबंध नाही आहे, परंतु प्री मान्सूनमध्ये जी हिटिंग होते त्याचा इम्पॅक्ट नक्कीच मान्सूनच्या ऑनसेटपर्यंत होऊ शकतो. परंतु डायरेक्टली त्याचा मान्सून किती सस्टेन राहील, किती दिवस चालेल, किंवा खूपच जास्त राहील का, याच्यावर नाही येणार डायरेक्टली.
1: वळिवाची प्रतीक्षा असते या दिवसांमध्ये. वळिवाशी संबंधित अनेक कविता आणि साहित्यामध्ये पण त्याचा खूप उल्लेख आहे. आणि उष्म्यानी झालेला त्रास वाहून जावा म्हणून वळिवाची प्रतीक्षा आपण करत असतो. या वर्षीचा वळीव कसा असेल याचं काही तुम्ही अंदाज आत्ता बांधू शकता का? त्याला अजून अवकाश आहे.
0: मेचा जर पाऊस बघाल तर मेमध्ये असं म्हणजे एकंदरीत असं दिसून येतं आहे की म्हणजे ॲव्हरेज पिक्चर असं दिसून येतं आहे की सरासरीपेक्षा थोडासा जास्त पाऊस महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ वळीव पाऊस मेमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो. पण मग असं नाही की तापमान खूपच कमी जाईल. आता जे व्हेरिएशन्स आहेत ते नक्कीच असणार आहे मध्ये. जसं आपण म्हटलं की एप्रिलच्या सुरुवातीला तापमान,
1: पावसाला
0: पाऊस आला होता, तापमान पण कमी झालं होतं, पण परत
1: वाढलं.
0: वाढलेलं आहे. तर असे व्हेरिएशन्स आपल्याला मेमध्ये सुद्धा बघायला मिळतील.
1: आणि वळीव त्याच्या मागचं जरा थोडंसं शास्त्र सांगा ना आम्हाला, कशामुळे तो पडतो आणि काय हवामान असतं.
0: नक्कीच. तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की तापमान वाढलं म्हणजे पाऊस पण पडेलच, पण
1: हो.
0: नॉट नेसेसरी. कसं असतं की तापमान वाढल्याबरोबरच वाढण्याबरोबरच आर्द्रतेचं प्रमाण वाढणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर ॲटमॉस्फिअरमधल्या ज्या वातावरणाच्या ज्या प्रणाली आहेत, जसं की एखादं सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे वातावरणामध्ये, आणि किंवा मग उत्तरेकडनं येणारे जे वारे आहेत ते खूप खालपर्यंत येतात, दक्षिणेकडे येत आहेत. तर अशी जी परिस्थिती असते ज्यामध्ये आर्द्रता वाढणं असेल, सायक्लॉनिक सर्क्युलेशन असेल, आणि पश्चिमी विक्षोभामुळं उत्तरेकडले वारे एकदम दक्षिणेकडे येतात, अशी जी परिस्थिती असते, ही जी परिस्थिती आहे ही वळिवाचा पाऊस किंवा वादळी पावसासाठी खूप अनुकूल असते. आणि ही परिस्थिती एप्रिलच्या सुरुवातीला आपल्याला दिसायला मिळाली. आणि आता सध्या येणारे 2 ते 3 दिवस विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे, पण पूर्ण महाराष्ट्रात नाही. म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण गोवा जर बघितलं तर इकडे ड्रायच वेदर असणार आहे, परंतु विदर्भामध्ये नक्कीच वळिवाचा पाऊस येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो.
1: स्वाती, त्वचा विकार पण या काळामध्ये दिसतात आपल्याला, किंवा मुलांच्या अंगावर घामोळ येणं असंही बरंच वाढतं, तर त्याच्यासाठी काय उपाय करता येऊ शकेल, काय काळजी घेता येईल?
2: उन्हाळ्यामध्ये मोस्टली घामडेम येतो किंवा घामोळ्या येतात, तर याला मुख्य कारण काय असतं, शरीरामध्ये उष्णता फार वाढलेली असते त्यांची. तर सर्वात मेन तर सुती कपडे घालायला लावायचे. दुसरी गोष्ट, जेवणामध्ये तुपाचंही प्रमाण वाढवायचं. उष्णता जी वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी जे उष्ण पदार्थ असतात ते टाळायचे. उष्ण पदार्थांमध्ये मसालेदार, तिखट, आंबट पदार्थ हे कमी प्रमाणात घ्यायचे. पाणी भरपूर प्यायला द्यायचं. आणि काळे मनुके असतात ते पाण्यात भिजवून खाऊ शकतो. जिरे आणि धने असतात ते पाण्यात भिजवून सकाळी ते पण तो किंवा उकळून पण त्याचा काढा करून पिऊ शकतात. दुसरी गोष्ट, जे घामोळ्या यायचं मुख्य कारण हे असतं की म्हणजे जे आतलं जे उष्णता असते ती बाहेर निघायचा प्रयत्न करत असते. काही काही मुलांना रक्त पण पडायचे ह्या पिरियडमध्ये चान्सेस, त्रास होतो. तर अशा वेळेस म्हणजे त्यांची उष्णता कमी करण्यासाठी उपाय म्हणजे मनुक्यांचा काढा घ्या, किंवा खजूर मंथ सांगितलं मी, खजूर मनुके आमसूळ ते रात्रभर भिजवून ते दिवसभर पाणी प्या, तूप भरपूर खाण्यात येऊ द्या. तर ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांची उष्णता कमी होते आणि घामोळ्यांचं प्रमाण पण कमी होतं.
1: आणि मुख्यत्वे सुती कपडे घालणं,
2: सुती कपडे तर वापरा
1: म्हणजे शेतीची कामं करणाऱ्या बायका पण आपण पाहतो ना की सुती नसतात साड्या, त्यांच्या सिंथेटिक साड्या वापरतात, त्याचा त्रास होऊ शकतो.
2: हो, त्याच्या रॅशेस येऊ शकतात, लाल चट्टे पडू शकतात. सुती कॉटनचे कपडे हे कधीच हलके असतात आणि शरीराला उष्णतेपासून ते बचाव पण करतात.
1: हवा खेळती राहते
2: त्याच्याने. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर कपडा म्हणाल तर तो सुती कपडाच आहे. जिथे उष्ण भाग आहे तिथे सुती कपडेच वापरले जातात.
1: 12 महिने सुती कपडे वापरायला खरं तर
2: काही हरकत नाही.
1: सर, आपण चर्चेच्या शेवटाकडे आता येतो आहे. कुठलंही हवामानाचं अंदाज वर्तवताना तुम्ही काय पद्धतीचं मॉडेल त्याच्यासाठी वापरता आणि सॅटेलाइट आणि या सगळ्या तंत्रज्ञानाचा याच्यात कसा उपयोग होतो?
0: हवामानाचा अंदाज देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं ऑब्झर्वेशन्स, निरीक्षण खूप महत्त्वाचे असतात. आणि आमच्या जवळजवळ 500 पेक्षा जास्त ऑब्झर्वेटरीज ऑल ओव्हर इंडिया आहेत आणि त्यांच्या

0: कारण आपल्याला डेटा येत असतो की दर 3 तासाला डेटा येत असतो, ज्यामध्ये हवेची गती कशी आहे त्या पर्टिक्युलर ठिकाणाची, हवेची गती, दिशा, टेम्परेचर, त्यानंतर आर्द्रता, पाऊस, या सगळ्या गोष्टींची माहिती येत असते. त्याचबरोबर ही सरफेस ऑब्झर्वेशन्स असतात आणि याची निरीक्षण आपल्याकडे येतात, त्यावरून आपल्याला कळतं की कोणत्या ठिकाणी प्रेशर कमी आहे किंवा टेम्परेचर जास्त आहे किंवा वाऱ्याची दिशा कशी आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आकलन आपण करतो. परंतु फक्त सरफेस ऑब्झर्वेशन्स महत्त्वाचे नसतात, त्याचबरोबर हवेमध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये काय काय स्थिती आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी आपल्याकडे बलून ऑब्झर्वेशन्स घेतले जातात, जे की दररोज सकाळी 5:30 वाजता सगळीकडनं, म्हणजे ऑल ओव्हर इंडियातले जितके स्टेशन्स आहेत तिथून ते बलून सोडले जातात. त्या बलूनबरोबर आपण एक इन्स्ट्रुमेंट सोडतो आणि त्यामध्ये एक ट्रान्समीटर असतो. त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये टेम्परेचर, त्यानंतर हवेची दिशा, गती, आर्द्रता यांचे सेन्सर्स असतात. आणि मग ज्यावेळी आपण हायड्रोजन बलून भरून त्याबरोबर हे इन्स्ट्रुमेंट हवेत सोडतो आणि तो जो ट्रान्समीटर आहे तो सॅटेलाइटला सिग्नल देतो आणि सॅटेलाइटकडनं जो डेटा आहे तो आपल्याला ग्राउंड रिसिवरवर मिळतो आणि मग आपल्याला हवेतील वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अंतरावर कसं कसं तापमान आहे, हवेची दिशा, गती कशी आहे, सगळी माहिती मिळते. मग पण कसं आहे की हे जे ऑब्झर्वेशन असतात ते फक्त सकाळी एकदा घेतले जातात किंवा संध्याकाळी दुसऱ्यांदा घेतले जातात. मधला पिरियड आहे त्यासाठी आपल्याकडे काही नाही, मग अशा वेळी रडारचा उपयोग केला जातो. मग रडार कसं आहे की एका ठिकाणी समजा पुण्यात रडार आहे तर पुण्याच्या जवळजवळ 500 किलोमीटरचा जे रेडियस आहे त्यामध्ये ढग किती दूर आहे, त्यामध्ये किती पाऊस पाणी आहे, त्यानंतर किती आपल्याकडे येते की दूर जाते, या सगळी माहिती मिळते. पण मग हे पण खर्चिक ठरतं की एक एक रडार म्हणजे जवळ करोडोनी पैसे त्याला द्यावे लागतात, पण ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तसे आपले जे कोस्टल स्टेशन्स आहेत तिथं बऱ्याच ठिकाणी आपले रडार्स आहेत, पण ते सुद्धा इतकं पूरक नाही आहे. तर मग त्यासाठी सॅटेलाइट्स आहेत आपल्याकडं. सॅटेलाइट्समध्ये परत जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स आहेत आणि पोलार ऑर्बिटिंग सॅटेलाइट्स आहेत. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे पृथ्वीपासून जवळजवळ 36,500 किलोमीटर इतक्या अंतरावर ते स्थित
1: स्थिर
0: असतात.
1: आहे.
0: हां, स्थिर आहेत, भूस्थिर उपग्रह ज्याला म्हणतो आपण. आणि तिथून ते माहिती देत असतात, पूर्ण जो रिजन आहे त्याला ते कंटिन्युअसली ऑब्झर्व करत असतात. त्यामुळे आपल्याला कळतं की कोणत्या ठिकाणी खूप जास्त कन्वेक्टिव क्लाउड्स आहे, कुठं सायक्लॉन फॉर्म होत आहे, कुठल्या ठिकाणचं तापमान कितपर्यंत गेले जाऊ शकतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला सॅटेलाइटकडनं मिळतात. परंतु ही यामध्ये सुद्धा ही जी सगळी माहिती आहे ती इन्स्टंटेनियस आहे, त्या दिवसाची आहे, त्या पर्टिक्युलर आवर्सची आहे किंवा मिनिटांची आहे. तर पण मला जर येणाऱ्या 5-7 दिवसांचा जर फोरकास्ट द्यायचा आहे तो कसा देणार, तर त्यासाठी आपल्याकडे मॉडेल्स आहेत, वेगवेगळे मॉडेल्स आहेत. तर मॉडेलमध्ये काय असतं की जे काही आपले फिजिक्सचे नियम आहेत त्यांचा त्यांना किंवा इक्वेशन्स आहेत त्यांना सॉल्व करून जे प्रोसेसेस आहेत त्या मॉडेल केले जातात आणि त्या मॉडेल आपल्याला येणाऱ्या 5 दिवसांचा फोरकास्ट कसा आहे ते गाईडलाईन्स देतात. आता प्रत्येक मॉडेलच्या त्याच्या त्रुटी असतात, आता वेगवेगळे हवामानाचे विषयक वेगवेगळे मॉडेल्स आहेत, प्रत्येक मॉडेल्सच्या आपापल्या त्रुटी आहेत आणि काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत. त्यामुळं आपण आता भारतीय हवामान विभागाकडे जवळ 5 ते 7 वेगवेगळे जागतिक मॉडेल्स आहेत, आपण त्याच्या सगळ्यांचं अनालिसिस करून मग फायनल डिसिजन घेतलं जातं की येणाऱ्या 5 दिवसांसाठी भारतातील विविध ठिकाणी तापमान कसं असणार आहे, त्यानंतर पाऊस कुठं पडू शकतो, चक्रीवादळ येणार आहे की नाही येणार आहे, मान्सून कधी येऊ शकतो, या सगळ्या हवामान विषयाची जी माहिती आहे ते आपल्याला मॉडेल गायडन्सकडनं पण मिळते आणि आपल्या अनालिसिसकड थ्रू पण मिळते.
1: उन्हाळ्याबद्दल आणि आरोग्याबद्दल विस्ताराने माहिती तुमच्याकडनं मिळाली आणि येणाऱ्या अफवांवरती लक्ष न देता तथ्य काय आहे हे जाणून घेऊया, याच्यासाठीच या चर्चेचा घाट आज घातला होता. तुम्ही दोघंही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद. सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत आज आपण ऐकलीत उन्हाळा आणि आरोग्य याविषयीची चर्चा. सहभाग होता डॉक्टर एस डी सानप आणि डॉक्टर स्वाती पाटील यांचा. सूत्रसंचालन केलं होतं गौरी लागू यांनी आणि निर्मिती सहाय्य होतं मोनिका मेहेकरे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:01 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया काही नाट्यगीतं.

0: ययाती देवयानी या नाटकातलं पद आपण ऐकलं अर्चना कान्हेरे यांच्या स्वरात. कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं हे पद संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमातली यानंतरची नाट्यगीतं काही क्षणातच.
1: सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.
2: वाह वहिनी वाह, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरता?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.

बकुळ पंडित यांच्या स्वरात प्र के अत्रे यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं पद आपण ऐकलं पाणीग्रहण या नाटकातलं. श्रोतेहो, नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरचं नाट्यपद ऐकण्यापूर्वी ऐकूया एक जनजागृतीपर निवेदन. श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोतेहो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया छोटा गंधर्व यांच्या स्वरातलं हे पद.

सौभद्र या नाटकातलं पद आपण ऐकलं, पंडित छोटा गंधर्व यांच्या स्वरात. गीत आणि संगीत होतं अण्णाभाऊ किर्लोस्कर, माफ करा, अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं. श्रोतेहो, नाट्यसंगीतातलं शेवटचं पद ऐकणार आहोत कट्यार काळजात घुसली या नाटकातलं. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा स्वर आहे, गीत आहे पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोते हो, या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत

श्रोते हो, 10:25 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया काही स्थानिक निवेदनं. सुरुवातीचं निवेदन आहे, पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंध मुलांची शाळा यांच्याकडून. पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंधशाळा भोसरी पुणे या संस्थेमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरता प्रवेश देणं सुरू आहे. या संस्थेमध्ये वयवर्ष 6 ते वयवर्ष 10 या वयोगटातल्या अंध मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. तसंच निवास, भोजन आणि शिक्षणाची मोफत सोय केली जाते. मुलांना ई लर्निंग, संगणक, व्यावसायिक शिक्षण तसंच संगीत आणि खेळही शिकवले जातात. तरी कुणाला यामध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास मुख्याध्यापिका श्रीमती राजश्री काशीनाथ चौधरी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 97-63-56-90-60. क्रमांक पुन्हा एकदा 97-63-56-90-60.

श्रोतेहो, आता ऐकूया काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. राम संजय चव्हाण, वय 13 वर्ष, हा मुंढवा पुणे इथल्या आपल्या राहत्या घरातून दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता घराच्या बाहेर गेला. तो अद्याप परतलेला नाही. त्याला कुणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेलं आहे अशी फिर्यादींनी नोंदवली आहे. त्याचं वर्णन असं, राम संजय चव्हाण, वय 13 वर्ष, उंची अंदाजे 4.5 फूट, बांधा सडपातळ, रंग काळा सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, डोक्याचे केस लांब वाढलेले, त्याच्या गळ्यात काळा दोरा तसंच डाव्या हातात पिवळा दोरा बांधलेला होता. त्यांनी हिरव्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट तसंच पायात चॉकलेटी रंगाची चप्पल असा पेहराव केला होता. तरी कोणाला अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास मुंढवा पोलीस स्टेशन पुणे इथे संपर्क साधावा. विभूती राजेंद्र मानकर, वय 17 वर्ष, ही दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण इथे कॉलेजला जाते असं सांगून घरातून निघून गेली, पण ती अद्याप परत आलेली नाही. तिलाही कुणीतरी अज्ञात इसमाने कशाचं तरी आमिष दाखवून पळवून नेलं आहे अशी फिर्याद नोंदवली गेली आहे. तिचं वर्णन असं, विभूती राजेंद्र मानकर, वय 17 वर्ष, उंची अंदाजे 5 फूट, रंग गोरा, नाक सरळ. तिने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता तसंच पायात चप्पल होती आणि बरोबर एक शाळेची बॅग होती. ती मराठी आणि हिंदी भाषा बोलू शकते. तरी कुणाला आढळल्यास चाकण दक्षिण पोलीस स्टेशन इथे संपर्क साधावा. श्रोतेहो, ही होती काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. स्थानिक निवेदनं सदरात आपण ऐकलीत.

मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. श्रोते हो, इथून पुढच्या प्रसारणात मी संजना जोगळेकर आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. सकाळचे 10:30 आणि 10 सेकंद झाली आहेत. वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. आज नर्गिस दत्त यांचा स्मृतिदिन. हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगाच्या सम्राज्ञी. वयाच्या 6व्या वर्षी तलाश ए हक या चित्रपटातनं त्यांनी बालकलाकार म्हणून सुरुवात केली आणि 1940 ते 1950 दशकात सुपरस्टार म्हणून त्या काम करत होत्या. कार्यक्रमात ऐकूयात त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं.

0: एल्बम।
1: श्रोतेहो, श्री 420 ह्या चित्रपटातलं हे गाणं आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि मुकेश यांचा स्वरात। हसर जयपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी। आवारा, श्री 420, चोरी चोरी अशा अनेक सिनेमांमधनं राज कपूर आणि नरगिस दत्त यांनी काम केलं आणि भारतीय सिनेमाची ही गोल्डन जोडी ठरली। ऐकूयात कार्यक्रमातलं पुढचं गीत।

श्रोतेहो, मदर इंडिया या 1957 साली आलेल्या चित्रपटानं नर्गिस यांना जागतिक ओळख मिळवून दिली. टाईम मॅगझिननं त्यांना ऑल टाईम 25 ग्रेटेस्ट ॲक्ट्रेसेस यामध्ये स्थान दिलं. हा चित्रपट यातल्या राधाच्या भूमिकेमुळं नर्गिस दत्त या घराघरात पोहोचल्या. हा सिनेमा ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला भारतीय सिनेमा ठरला आणि पद्मश्री मिळवणाऱ्या नर्गिस या पहिल्या अभिनेत्री.

श्रोते हो, मदर इंडिया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. त्यापूर्वी जे गीत ऐकलं ते होतं चोरी चोरी ह्या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. त्यानंतर आत्ता जे गीत ऐकलं ते मदर इंडिया ह्या चित्रपटातलं होतं. शमशाद बेगम आणि मोहम्मद रफी यांचा स्वर, शकील बदायुनी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं नौशाद यांनी.

0: गीता दत्त आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत मजरूह सुलतानपूर यांचं, संगीत सचिन देव बर्मन यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून छापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येत का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार? खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
3: काय होत मग पुढे? अहो त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात, तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात, तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात. फोन नंबर नेहमीचेच 25 53 17 05 आणि 25 53 17 06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.

0: ये समा मिलेगा फिर न दोबारा, ये नदी का।
1: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड।
2: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला। विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली। एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं।
3: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराडा आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो।
4: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही।
2: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे। हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला।
5: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले।
6: त्यामुळे मी खरा कसा आहे हे माझं मलाच कळे नसं झालंय। खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ।
2: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली।
7: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण। हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकतोय नर्गिस यांनी काम केलेल्या चित्रपटातली काही गीतं। कार्यक्रमात ऐकूयात बरसात या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत रमेश शास्त्री यांचं।

बरसात या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं श्रोते हो आपण ऐकताय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज नर्गिस दत्त यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात आपण ऐकली त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं. श्रोते हो, या गीतासोबतच आम्ही हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. श्रोते हो, एक जनजागृतीपर निवेदन. सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट जाणवतीये. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सगळ्यांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके, सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोक यांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं काही जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत विदुषी लक्ष्मीबाई जाधव यांनी गायलेला राग भटियार.

श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं विदुषी लक्ष्मीबाई जाधव यांनी गायलेला राग भटियार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं.

मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, आज 3 मे भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणाऱ्या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक आणि गीतकार भालजी पेंढारकर यांचा आज जन्मदिवस. कार्यक्रमात त्यानिमित्त सुरुवातीला ऐकूयात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातलं हे गीत. मोहितेंची मंजुळा ह्या चित्रपटातलं हे गीत.

मोहित यांची मंजुळा ह्या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, संगीत आनंद घन यांचं. श्रोतेहो, आज जगदीश खेबुडकर यांचा स्मृतिदिन आणि भालजी पेंढारकर यांचा जन्मदिवस, त्या अनुषंगानं आपण हे गाणं ऐकलं. बालजींनी सुरुवातीला मुकपट, पुढं बोलपट आणि शेवटी दोन रंगीत चित्रपट अशी कालाप्रमाणे वाटचाल केली. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या साधी माणसं या चित्रपटातलं.

साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, जगदीश खेबुडकर यांचं हे गीत होतं, आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं. श्रोतेहो, मराठी चित्रपटसृष्टीत तांबड्या मातीतला साधा माणूस म्हणजे भालजी पेंढारकर. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमात आपण त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमधली गाणी ऐकली. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, या सुखानो या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत, ग दि माडगुळकर यांचं, संगीत सुधीर फडके यांचं.

जगदीश खेबूडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांची काही गीतं ऐकणार आहोत. लावणीपासून बालगीतं आणि गणगवळणींपासून देशभक्ती भक्तिगीतांपर्यंत गीतलेखनाचे सगळ्यात जास्त प्रकार त्यांनी वापरले आणि गेली 5 दशकं ते आपल्या सगळ्यांना मराठी गीतरसिकांना मोहित करतायत असे असामान्य प्रतिभावंत कवी म्हणजे जगदीश खेबूडकर. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, सामना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत.

सामना या चित्रपटातलं हे गीत होतं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. सामना, पिंजरा, साधी माणसं अशा 350+ जास्त चित्रपटांसाठी जगदीश खेबुडकर यांनी तब्बल 2500+ जास्त गाणी लिहिली. यात तुम्हावर केली मी बरजी बहाल, कुठं कुठं जायचं हनीमूनला अशा एकाहून एक सरस लावण्यांसोबत अष्टविनायका तुझा महिमा कसा, मला हे दत्तगुरु दिसले किंवा राजा ललकारी अशी दे ही कशानं धुंदी आली अशा 101 सर्वांग सुंदर गाण्यांचा समावेश आहे. ऐकूयात यानंतरचं हे गीत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत जगदीश खेबुडकर यांचं.

अरे संसार संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, संगीत अनिल अरुण यांचं.

असला नवरा नको गो बाई या चित्रपटातलं हे गीत, स्वर जयवंत कुलकर्णी आणि गिरीश वझलवार यांचा, जगदीश खेपूडकरांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, जगदीश खेपूडकर यांचं असं वैशिष्ट्य आहे की ते जागच्या जागी 10 मिनिटात अंतरा लिहून काढायचे. आमचा जीवन प्याला जग ही पैशाची किमया, जागा हो माणसा अशा असंख्य कविता त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कवितांना इतका बहर होता की ते दिवसाला 10 ते 11 कविता लिहायचे. 1956 साली आकाशवाणीवर खेपूडकर यांचं पहिलं गीत झालं. नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी चित्रपटातलं पहिलं गीत लिहिण्याची संधी खेपूडकरांना दिली आणि सांगलीत 1960 साली रंगल्या रात्री अशा ह्या चित्रपटासाठी त्यांना लावणी लिहिण्याची संधी मिळाली. आयुष्यातली पहिली लावणी लिहिण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि अस्सल कोल्हापुरी नजराणा त्यातून प्रकट केला.

रंगल्या रात्री अशा या चित्रपटातलं सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातलं हे गीत जगदीश खेबुडकर यांचं। श्रोतेहो, प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीतं, अंगाईगीतं, कीर्तन, देशभक्तीपर गीतं, गणगवळण, गौरीगीतं, वासुदेवगीतं, कोळीगीतं, सवाल जवाब, डोंबाऱ्याचं गीत अशा कित्येक प्रकारांनी एकही गीताचा प्रकार शिल्लक न ठेवता विपुल अशी रसिकमान्य लेखणी त्यांनी करून आपल्यासमोर त्यांनी एकाहून एक सुंदर, अतिशय सुंदर अशी गाणी दिली। जगदीश खेबुडकर यांना वी शांताराम जीवनगौरव, राज्य शासनाचे 11, चित्रपट महामंडळाचे 2, गदिमा जीवनगौरव, कोल्हापूर भूषण, छत्रपती शाहू पुरस्कार, नटराज, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार अशा कित्येक पुरस्कारांनी ते सन्मानित होते। आज त्यांचा स्मृती दिवस, त्यानिमित्त त्यांची काही गीतं आज आपण ऐकलीत गाता रहे मेरा दिल ह्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात।

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. दुपारचे 12:01 झालंय. प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम. विषय एक कलाकार आशा भोसले. सूत्रसंचालन अर्चना साने. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

मैत्रिणींनो नमस्कार. सखी संदेश या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जगविख्यात गायिका आशा भोसले त्या आज आपल्यात नाही आहेत. त्या नाही आहेत हे असं म्हणताना खूप जड जातंय, पण त्या नाही आहेत असं कुठे आहे. त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्या आपल्यासोबत कायमच असणार आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांची अनेक गाणी आपण रेडिओवर, टी व्हीवर, पॉडकास्टवर, यूट्यूबवर, कुठे वेगवेगळ्या ठिकाणी ऐकत असतो. एखादं जरी गाणं कानावर पडलं तरी वाटतं

0: किती छान आपलं आता पुढचा दिवस पूर्ण चांगला जाणार आहे बरं का. रात्री उशिरा ऐकलं, शांत झोप लागणार आहे बरं का. म्हणजे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तुम्ही त्यांचं गाणं ऐकलं तरी तुम्हाला प्रसन्न वाटतं. तुमच्या अनेक भावनांशी त्यांची सगळी गाणी एकरूप होताना तुम्हाला लक्षात येतं. तुम्ही दुःखी आहात आणि त्यांचं एखादं इन्स्पायरिंग गाणं तुम्ही ऐकलं की तुमच्या मनातली मरगळ नक्कीच जात असेल ना. तुम्ही आनंदी आहात आणि त्यांचं त्याच मूडचं एखादं गाणं ऐकलं की तुमच्या आनंदात 100 पटीने वाढ होते. अशा किती गोष्टी आहेत अशा त्यांच्या गाण्याबद्दल. किती प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत. झोकून देऊन काम कसं करावं हे जर आपल्याला शिकायचं असेल तर आपण आशा ताईंकडे आणि त्यांच्या जिद्दीकडे बघायलाच पाहिजे. अतिशय अवघड अशा परिस्थितीतून त्यांनी स्वतःला बाहेर काढलं. नुसतं बाहेर नाही काढलं तर वेगळं स्थान स्वतःचं निर्माण केलं. रसिकांच्या मनात आणि संगीत क्षेत्रात सुद्धा अढळस्थानी त्या राहिल्या. इतक्या मोठ्या त्या झाल्या. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण आशाताईंबद्दलच बोलणार आहोत, त्यांची गाणी ऐकणार आहोत आणि हीच आपल्याकडून त्यांना दिलेली आदरांजली असेल. नमस्कार, फोन इन सखी संदेश कार्यक्रम.
1: नमस्कार, मी तळेगावहून सुनंदा बडवे बोलते.
0: बोला बोला, स्वागत आहे आपलं.
1: आशाताईंबद्दल बोलायचं आहे ना.
0: हो हो, आज आशा भोसले यांच्या बद्दल बोलायचंय.
1: हो, आशाताईंबद्दल बोलले म्हणजे माझ्यासारख्या काजव्यांनी सूर्यनारायणा पुढे प्रकाशासारखे आहे. त्यांच्या मधुर गाण्यांनी कित्येक आजार बरे झाले. मनावर हळुवार फुंकर घातल्यासारखे त्यांचे गाणे असते. मनाचे आरोग्य छान तर शरीराचेही आरोग्य छान. त्यांचे आपल्या सर्वांवर अनंत ऋण आहेत. त्यांच्या ऋणातच आपण सर्वजण राहूया.
0: आणि मनाला जेव्हा आनंद मिळतो तेव्हा खर तर त्या कलाकाराचं यश त्यातच असतं की तुमच्या काळजाला थेट हात घालू शकतो एखादा कलाकार त्याच्या फक्त कलेने. म्हणजे प्रत्यक्ष संबंध नसताना सुद्धा एखाद्या कलाकाराबद्दल आपण इतके ओढले जातो की ती व्यक्ती म्हणजे आपल्या घरातलीच आपल्या जवळची कोणीतरी आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि ते कारण हे असतं की आपल्या प्रत्येक सुख दुःखात त्यांची गाणी आपल्याला साथ देत असतात.
1: हो, खरंच आहे. अशा या अद्वितीय गायिकेच्या आत्म्याला नक्कीच छान सद्गती मिळाली असणार. त्यांची गाणी आपण ऐकलं ऐकतच असतो नेहमी.
0: हो,
1: भक्तिगीत भावगीता असू दे, नाट्यगीता असू दे, कुठलेही असले तरी इतके छान वाटतात ना की ऐकावीच वाटतात त्यांची गाणी.
0: गाण्याला जिवंतपणा आणणं म्हणजे काय हे आशा त्यांची गाणी ऐकताना आपल्याला जाणवतं. ते कोणत्याही मूडचं गाणं असू दे ते त्या भावनेला पकडून गायलं जातं आणि आपण समरसून जातो त्या गाण्यांमध्ये.
1: खरंच
0: हो, आणि असं वाटायला लागतं की ही आपलीच भावना आहे, हे आपलंच आयुष्य आहे आणि हे आपल्याशीच संबंधित हे गाणं आहे असं वाटायला लागतं.
1: हा, ते निगाय मिला खूप सुंदर आहे ती कव्वाली.
0: आशाताईंची मराठी गाणी काय, हिंदी काय, बंगाली काय, गुजराती, पंजाबी, अशी कोणत्याही भाषेतली गाणी समजा आपल्याला भाषा कळत नसली तरी ती ऐकली ना की ते जाणवतं की हे आपल्याशी खूप जवळचं आहे नातं याचं. आणि त्या आवाजाचं नातं असतं आपल्याशी खूप जवळचं. आणि आता हे जे तुम्ही म्हणालात की निगाहे मिलाने को जी चाहता है, तर ही कव्वाली फक्त आशाताईंसाठी होती, ती त्यांनीच गावी. दुसरं कोणाच्या आवाजाची आपण कल्पनाच करू शकत
1: नाही. नाही नाही, अजिबात नाही. ते ताल, त्यांचा आवाज.
0: धन्यवाद.
1: हो, चालेल. धन्यवाद.

0: नमस्कार, कार्यक्रम सखी संदेश.
1: नमस्कार मॅडम, आशा भोसलेंबद्दल बोलायचंय ना.
0: हो हो.
1: हा, माझ्या अत्यंत अतिशय आवडत्या गायिका आहेत त्या. कारण वर्सटाईल आवाज होता त्यांचा खूप, म्हणजे सगळ्या प्रकारची नाट्यगीतांपासून डिस्को ते बालगीत यांच्यापर्यंत सगळी त्यांनी गाणी गायली. एक त्यांच्या आवाजात एक म्हणजे आशाच्या आवाजात नशा असं म्हणायला हरकत नाही, किंवा गोडबा जसं पाहिजे त्या अर्थी त्यांचा आवाज वळायचा म्हणजे त्या त्या गाण्यानुसार.
0: बरोबर, अतिशय गोलाई होती त्यांच्या आवाजाला आणि गोडव्यातला भारदस्तपणा असं सगळं मिक्स होतं. जसं संगीतकाराला अपेक्षित आहे त्याप्रमाणे आवाजाला स्वतःच्या ते बदलू शकायच्या, मोल्ड देऊ शकायच्या. आता तुम्हाला अमुक प्रकारचं गाणं हवंय का? ठीक आहे, मी तसं गाईन. म्हणजे ह्या आवाजाला म्हणजे काही सीमाच नव्हती, इतकी व्हरायटी हा आवाज देऊ शकत होता.
1: त्यांनी पर्टिक्युलर प्रकारची गाणी असं काही ठेवलं
0: नाही ठेवलं,
1: तशी त्यांनी गाणी येत आली तसं त्यांनी गाणं म्हणजे हे करून टाकलं. सगळ्या
0: चाकोरीत त्यांनी स्वतःला ठेवलंच नाही. 43 सालापासून त्या गात होत्या, त्याच्यानंतर त्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गात राहिल्या. त्या नव्या प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेत राहिल्या, जुन्याचा गोडवा तोही टिकवून ठेवला आणि सगळ्या पिढीतल्या लोकांना त्यांनी आनंदच दिलाय.
1: हो, आणि कुठल्याही प्रकारचं गाणं त्यांनी लोकप्रिय करून दाखवलंय, म्हणजे लोकांना ते भावले की म्हणजे कुठलंच असं म्हणता येणार नाही की आपल्याला हे त्यांचं गाणं आवडत नाही, त्यामुळे मला भयंकर आवडतं. त्यात त्यांचं एक गाणं मला जे आवाजानुसार त्यांचं जे पाहिजे ते वो हसीन दर्द दे दो, ते गाणं ऐकायला आवडेल मला.
0: ओपी नय्यर बरोबर तर त्यांची खूपच छान केमिस्ट्री जमली होती आणि ओपी नय्यर यांनी सुद्धा त्यांच्या आवाजाचा जास्तीत जास्त फायदा करून घेतला की ह्या आवाजाला हे गाणं असं जमू शकेल. मला आता तुम्ही हे जे सांगितलं वो हसीन दर्द दे दो ह्याचा ठेका बघा. ओपी नय्यर म्हणायचे की हे कट नोट्स मधलं गाणं आहे आणि हा जो ठेका आहे ना हे जर तुम्ही साध्या पद्धतीने गायला गेलात तर या गाण्यात कुठेच तुम्हाला काही जानच दिसणार नाही.
1: नाही दिसणार,
0: आणि ती जान आशाताही जाणू शकत होत्या.
1: आशाताही जाणू शकते, ते असू दे चैन असे हमको असू दे किंवा आओ उजर असू दे, म्हणजे प्रत्येक वेळेला आवाज बदलून त्यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले, म्हणजे अक्षरशः
0: माइलस्टोन गाणी ही सगळी
1: राहून राहून त्यांची आठवण येते. म्हणजे असं अजूनही वाटत नाही की ते आपल्याला नाहीयेत, गाण्याच्या स्वरूपात राहतीलच ते आपल्यामध्ये.
0: हो हो, ठीक आहे, धन्यवाद.

0: नमस्कार सखी संदेश कार्यक्रम.
1: हा सखी संदेश कार्यक्रम पुणे आकाशवाणी ना.
0: हो
1: मी सविता बोराटे बालेवाडी पुण्याहून बोलते.
0: बोला ताई, स्वागत आहे आपलं.
1: अक्षा भोसले ही जी गायिका आहे होती म्हणा, ही गायिका म्हणजे भारतीयांना मिळालेलं एक प्रकारचं वरदानच आहे. अतिशय सगळ्या क्षेत्रातली गाणी त्यांनी अतिशय प्रभावीपणे आणि अतिशय गोड गायलेत, मधुर गायले.
0: खरे
1: माझ्यासारख्या सिनियर सिटीजनला म्हणा किंवा म्हाताऱ्या बायकांना म्हणा, ती गाणी आपण लावल्यानंतर एक तास कसा निघून जातो ते कळत नाही, इतकं आपण त्याच्यात गुंगून जातो. अगदी कुठल्याही भाषेतली, आसामी म्हणा, गुजराती म्हणा, कुठल्याही भाषेतली अतिशय प्रकर्षाने आणि अतिशय प्रभावाने त्या गातात, गात होत्या सॉरी, पण त्या अजून गातात असंच मला वाटतं, कारण रेडिओवर आपण त्यांचा आवाज ऐकतच राहत, आवाजाच्या रूपातच त्या जिवंतपणे आपल्या समोर गातात याचा भास होतो. अशा प्रकारची गायिका म्हणजे नुसतं महाराष्ट्रालाच नव्हे पण अख्ख्या भारताला त्यांनी मोहिनी टाकलेली आहे म्हणा, मंत्रमुग्ध केलेली आहे.
0: भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा मोहिनी टाकलेली आहे, जगभरात टाकलेली, कारण त्यांनी इंग्लिश अल्बम्स पण एवढे केलेत इंग्लिश गायकांबरोबर, त्यामुळे आशा भोसले संगीत क्षेत्रावर गारूड टाकणार असं नाव म्हणायला पाहिजे.
1: त्या या संगीत क्षेत्रातला एक मोठ्या जादूगर होऊन गेल्या असं मला वाटतं. आणि म्हणजे एकंदरीतच काय की आशा भोसले या व्हर्सटाईल गायिका होत्या
0: त्यांना
1: एक, आणि खरोखरच हे आपल्याला मिळालं एक वरदान आहे असं माझं म्हणणं आहे.
0: आपण खरंच भाग्यवान आहोत की त्यांची गाणी आपण इतकी वर्ष ऐकत आलोय, खरंच
1: ऐकत आलोय, ऐकत राहू
0: होय.
1: आणि त्यांनी जो सगळा म्हणजे आता इवन क्लबची गाणी, हेलननी त्या गाण्यावरती केलेले डान्स, ती गाणी ऐकताना सुद्धा आपल्या डोळ्यासमोर तरळ, आणि हे सगळं ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने ती प्रतिभा आहे आणि ती शक्ती आहे तेच करू शकतात. एक दैवी हस्ती असं म्हटलं तरी त्यांच्याबद्दल अयोग्य होणार नाही
0: होणार.
1: थँक्यू मॅडम,
0: धन्यवाद.

देखो

0: नमस्कार।
1: हॅलो, हा हा, सखी संदेश ना?
0: सखी संदेश कार्यक्रम।
1: हा हा, नमस्कार नमस्कार। मी जयश्री दातार, कर्वे नगर, पुण्यावरून बोलतेय।
0: बोला।
1: हा, आज विषयच इतका छान निवडलेला आहेत, आशाताई आणि त्यांच्याबद्दलच भरभरून बोलणं, जे काही त्यांचे पैलू आहेत गुणांचे, त्याचं वर्णन करणं तर खरं तर अगदीच अशक्य आहे। पण त्यातल्या त्यात मला एक त्यांच्याबद्दलचा एक गुण अतिशय भावला की त्या कोणत्याही प्रसंगाला, खूप त्यांच्यावर संकट आली पण त्या न डगमगता त्यांचं जे ध्येय होतं ते त्यांनी पूर्ण केलं। त्यामुळे असं सगळ्यांनी त्याच्यातला हा गुण घ्यायला पाहिजे असं वाटतं।
0: अपार कष्ट आणि अपार संकट ह्या सगळ्याला पुरून उरल्या त्या, आणि दुःखांचे डोंगर तर किती कोसळले पण डगमगल्या नाहीत खरंच। आणि अगदी त्यांची गाणी ऐकताना किंवा त्यांचं बोलणं ऐकताना सुद्धा समोरचा माणूस सुद्धा इन्स्पायर होतो। एक पुण्यातलाच प्रसंग होता, पुण्यात त्यांची लाईव्ह कॉन्सर्ट होती आणि खरं पावसाळ्याचे दिवस नव्हते पण अचानक खूप पाऊस पडायला लागला। त्यांनी विचारलं की काय करायचंय, अशाची गाणी ऐकणार आहात का पावसामुळे पळून जाणार आहात सांगा। लोक कसले ऐकतात, ते म्हणाले नाही आम्हाला अशाची गाणी ऐकायची, आम्ही पावसात उभं राहून डोक्यावर खुर्च्या घेऊन ऐकू पण गाणी ऐकली। तर अशा त्या आशाताई जिद्दीच्या आणि त्या समोरच्या माणसालाही ती जिद्द बाळगायला लावतात, ही ताकद त्यांच्या आवाजाची, त्यांच्या गाण्याची, त्यांच्या जिद्दीची। एक व्यक्तिमत्वच त्यांचं असं होतं की जे करणार ते असं पूर्ण ताकदीनी, जिद्दीनी, धडाडीनी आणि ठरवलं की करणार।
1: काही परिस्थिती येऊ दे, कशी येऊ दे, पण त्या कुठेही हे नाही झाल्या परत उभ्या राहिल्या,
0: उभ्या राहिल्या।
1: हा त्यांच्यातला तोच म्हटलं, हा गुण म्हणजे इतका हे आहे की आपल्या सगळ्या स्त्रियांनी पण तो घ्यायला पाहिजे। काही परिस्थिती आली तरी आपण त्याला सामोरं जायला पाहिजे।
0: आणि समजा एखादी बिकट परिस्थिती आली तर त्यांचंच एखादं त्या परिस्थितीला जुळणारं गाणं ऐकून पुन्हा उभं राहायचं।
1: तर आपल्याला त्यांची गाणी तर अगदी अशा,
0: त्यांची गाणी किती उभारी देतात आपल्या मनाला,
1: सगळीकडे चालू राहणार आहेत आणि त्या त्या ह्यानी त्या अमरच आहे,
0: अमर आहे। धन्यवाद।
1: अच्छा, ओके।
0: नमस्कार, कार्यक्रम सखी संदेश।
2: हॅलो, मी वृंदा भालेराव शनिवार पेठेतन बोलतेय।
0: बोला।
2: आशाताईंचं व्यक्तिमत्व अलौकिक होतं, अद्वितीय होतं। गाण्याच्या क्षेत्रात बालगीत, नाट्यगीत, सिनेसंगीत, भावगीत, भक्तिगीत याच्यात त्यांची गाणी अतिशय सुंदर होती आणि रसिकांना त्यांनी मोहिनी घातली होती अक्षरशः।
0: बरोबर आहे।
2: त्या एक सुग्रण होत्या, त्यांनी 2-3 हॉटेल आपल्या परदेशात काढली होती। तर त्यांच्या शरीराने जरी त्या नाहीशा झाल्या तरी त्यांचं व्यक्तिमत्व अमर आहे असंच म्हणावं लागेल।
0: बरोबर आहे। पण तुम्हाला त्यांच्यातलं अजून काय विशेष भावलं ते सांगा ना।
2: त्यांचं जे चित्रपट गीत होती त्या कलाकाराच्या ह्याच्यात आविष्कारात ना

0: ते गाणं हे होत सादर होत, अभिनयातून त्यांचं गाणं व्यक्त होत होत असं म्हणावं लागेल.
1: वा वा, खरंच. कोणती अभिनेत्री पडद्यावर आहे हे त्या बघायच्या, विचार करायच्या, विचारायच्या. हा म्हणजे आता सांगते मी की जी अभिनेत्री पडद्यावर आहे जिच्यासाठी मी गाणं गाणार आहे, मग तिच्या लकबी बघायच्या, तिचा अभिनय कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून बरोबर ती तिची लकब उचलायची आणि तिच्यासाठी म्हणून गायचं. आणि कोणत्याही अभिनेत्रीसाठी जेव्हा त्या गायच्या तेव्हा ती अभिनेत्री जेव्हा पडद्यावर आपण बघायचो किंवा ही जी शैली आहे इतकं ते बेमालूम त्या करायच्या.
0: आणि एक मला मुद्दा म्हणायचं ते अशा लोकांना मरण येऊच नाही, आयुष्यभर त्यांनी गात राहावं ना मॅडम, आपण ऐकत राहू.
1: आपल्या ह्या भावना त्यांच्याबद्दलच्या अतीव प्रेमातून असतात असं मी म्हणेन की सत्य जे असतं ते पचवणं आपल्याला खूप जड जातं असं म्हणतात. कुठेतरी आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि त्या त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून
0: संगीत आहे तोपर्यंत ते अमरच आहेत.
1: चालेल,
0: फार फार बरं वाटलं भाई तुमच्याशी बोलून.
1: धन्यवाद.

0: नमस्कार सखी संदेश कार्यक्रम।
1: अर्चना ताई नमस्कार।
0: नमस्कार।
1: हाँ, तर आजचा विषय तुम्ही ठेवलेला आहे आशा भोसले यांच्या विषयी।
0: हो हो आपण कोण बोलताय ताई?
1: हाँ, मी चंद्रभागा पौल बोलतीये।
0: बोला बोला।
1: हाँ, तर आशा भोसले म्हटलं की अगदी कानाला तृप्त करणारे असे गाणे असतात आशा ताईंचे, आणि आपण रेडिओवरून दररोज

0: आशाताईंचे गाणे हे ऐकतोच आणि त्या गाण्यांमधून आपल्याला खूप आनंद मिळतो. जरी त्या आपल्यातून गेलेल्या असल्या तरी पण त्या गाण्याच्या रूपातून मात्र आपल्या सोबत सदैव आहेत.
1: नक्कीच आहेत.
0: आणि आशाताईंचे खूप खूप गाणी आठवतात. आशाताईंचं किंवा तरी पहाटे आहे, परत अजून खूप भक्तिगीतं आहेत, भावगीतं आहेत, नाट्यगीतं आहेत, बालगीतं आहेत, सगळ्या प्रकारचे आशाताईंनी गाणे अगदी जीव ओतून गायलेले.
1: हेच वैशिष्ट्य होतं त्यांचं की जे गाणं गाईन ते इतकं जीव ओतून गाणार, पहिलं आहे असं समजून गाणार, त्यामुळे त्याला कायम टवटवी राहिली, नाविन्य राहिलं, त्याला जुनेपणा आला नाही. बघा तुम्ही कधी
0: हो म्हणजे त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांना खूप संघर्ष करावा लागला तरी पण असं जाणवलं नाही त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या बोलण्यातून कधीही असं काहीच जाणवत नाही.
1: कधीच नाही. वैयक्तिक आयुष्याचे पडसाद आपल्या कलेवर पडता कामा नाहीत, कारण हीच कला आपल्याला तारून नेणार आहे हे त्यांना माहिती होतं.
0: हो, मला तर खूप आशाताईंची आठवण येते, कारण आवडत्या गायिका म्हटलं तर माझ्या आशा म्हटलेच आहेत. आणि त्यांचं जे गाणं आहे ना, तुला पाहते रे तुला पाहते, हे गाणं मला ऐकायचंय, कारण त्या गाण्यात शेवटचं जे कडवं आहे ना, कधी भक्त पाहतो का कधी ईश्वराला, नदी न्याहळी का कधी सागराला, म्हणजे खरंच नदी जरी सागराला पाहत नसली, भक्त जरी ईश्वराला पाहत नसला, तरी पण आपल्या कल्पनेतून आपण हे सगळं काही पाहत असतो असं या गाण्यातनं सांगितलेलं आहे. आणि मी स्वतःही ब्लाइंड आहे, म्हणजे अंधेपणाचं जे काही सार आहे ते ह्या गाण्यातनं आशाताईंनी गायलंय आणि गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे.
1: हो हो, चालेल. सुंदर गाणं सांगितलंय तुम्ही, नक्की लावूया. आणि खूप छान बोललात, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार,
1: हॅलो. हा, मी पुण्यावरून बोलते, मुग्धा आजारी.
0: बोला बोला, स्वागत आहे.
1: कलाकारांतर्गत आशाताईंवर घेतो आहे,
0: हो हो
1: कारण त्यांची गाणीच अशी आहेत की जी आपण कधी विसरूच शकत नाही. मी त्यांच्यावर एक कविता केली आहे.
0: बर.
1: संगीतातील एक अलौकिक ताला होत्या आशाताई, कायम स्मरणात राहील अभंग येग येग विठाबाई. देश हा देव असे माझा, अशी घरावी माझ्या हातून तेजमय पूजा, अशीच तुमच्या हातून सेवा. चांदण्यात फिरताना आला आला वाला, डोमू संगतीनं आवाज ऐकून येत जाईल. सर्वांच्या चोटी त्यांचीच गाणी येते. आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे, म्हणता म्हणता स्वतः सर्व श्रुत झाल्या. काली बोलावा काली अबोला, गाता गाता जगाशी मात्र कायमचा अबोला धरून गेल्या. ही वाट दूर जाते जीव लगा, राई रे रे दूर घर माझे. ही गाणी ऐकता ऐकता नकळत डोळे पाणावती. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी. ही आशा गाण्याच्या ओळीप्रमाणे सगळ्यांच्याच मनी येईल. आशाताईंकडून आज संगीत क्षेत्राला पूर्णविराम मिळाला. मी गाताना गीत तुला रचवला, गाण्याप्रमाणे सर्वांचा कंठ आज दाटून आला. संगीत क्षेत्रात त्यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवला. मी वाट दूर जाते या ओळीसारख्या सर्वांना सोडून दूर निघून गेल्या. कुशक काळ होता होता काळ रात्र झाली, आशाताईंना वाहूया काव्यरूपी श्रद्धांजली.
0: वा वा वा, ती सुंदर केली तुम्ही ही कविता. कंठ दाटून येतो हे सगळं असं ऐकताना आणि डोळे भरून येतात
1: खूपच. आणि त्यांची गाणी तर सांगावी तेवढी कमी आहेत. त्यांचं ही वाट दूर जाते गाणं छान वाटते.
0: फार सुंदरच आहे हे गाणं, नक्की लावूया.
1: खूपच छान
0: छान काव्य तुम्ही त्यांच्यावर रचलं. धन्यवाद.
1: हो, धन्यवाद.

0: नमस्कार सखी संदेश
1: हॅलो.
0: कार्यक्रम
1: हा, मी सुप्रिया पाटील बोलते.
0: बोला.
1: लहानपणापासूनच मला फार आवडती गायिका आहे आशाताई भोसले. तुमचं एक गाणं फार आवडतं मला,
0: कोणतं?
1: केव्हा तरी पहाटे आहे ना तुमचं,
0: सुरेश भटांचं
1: एव्हरग्रीन गायिका होत्या मॅम.

0: खरंच
1: मनामनामध्ये लोकांच्या अजूनही त्यांचे गाणे.
0: चालेल, हे गाणं आपण ऐकूया तुमच्यासाठी. धन्यवाद.
1: थँक्यू मॅम.
0: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. आशा भोसलेंचं म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला पण योगदान फार मोठं आहे आणि हिंदी चित्रपट सृष्टीला पण योगदान फार मोठं आहे. मंगेशकर कुटुंबातलं एक छान व्यक्तिमत्व हरपलंय आज आपल्यामध्ये नाहीये आणि त्यांच्या आवाजाबद्दल बोलायचं म्हणजे अगदी शेवटपर्यंत तरुणाईला लाजवेल असा आवाज होता त्यांचा. त्यामुळे एक महाराष्ट्राचं भूषण होतं आपल्या सगळ्या.
0: एवढ्या जगभर प्रसिद्ध असलेल्या गायिका आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी गायिका, किती अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा.
2: फार अभिमान आहे या गोष्टीचा. हरेक प्रकारच्या गाण्यासाठी त्यांचा आवाज अगदी परफेक्ट बसायचा म्हणजे त्यांचं त्यांनी तेवढं आत्मसात केलं होतं सगळं. त्यांना सरस्वतीची एक देणगीच होती वेगळी.
0: खरंय. धन्यवाद.
2: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रम।
1: हाँ, सखी संदेश कार्यक्रम में सुप्रिया लगड़ बोलती है।
0: बोला ताई, स्वागत है।
1: आप भारत आला मंगेशकर कुटुंब मिळाली, एक मोठी देणगी मिळालेली आहे।
0: खरे,
1: त्यांच्याबद्दल किती बोललं ते कमीच आहे।
0: खरे खरे खरे
1: हो ना, आपण खूप लक्की आहोत आपल्याला की गायिका आपल्याला मिळालेल्या आहेत। आणि ते आशा भोसलेने खूप कष्टातून दिवस काढून एवढं मोठं पद मिळवलेलं होतं, त्यांच्याबद्दल काही बोलावं तेवढं कमीच आहे।
0: खरे खरं
1: हो ना, खूप। आणि सगळ्या कुठल्याही टाईपचं गाणं त्या गाऊ शकायचं हे त्यांचं जास्त वैशिष्ट्य होतं। भजन असू, दुःखाचं असू, आनंदाचं असू, कॅबरे असू, आणि भावगीत असू, सुगम संगीत असू, नाट्य संगीत असू, काही असू, सगळ्यात त्यांचा हातोटा होता।
0: एवढी रेकॉर्ड्स केले त्यांनी, कोणत्याही प्रकारचं गाणं आपण जे म्हणतो ना, तर एका रात्री म्हणजे साधारणपणे 11:30-12 रेकॉर्डिंग सुरू झालं, ते 6:30 चाललं। वेगवेगळी गाणी होती त्याच्यात, वेगवेगळ्या मूडची, लावणी होती, भक्तिगीत होतं, त्याच्यानंतर प्रेमगीत होतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकतात हे ठीक आहे, एकाच वेळेला ती एका पाठोपाठ गाणं हे सोपं नाही, तेही त्यांचं रेकॉर्ड आहे।
1: ते पण 11,000 गाणी त्यांची गाऊन झाली आहे, सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे म्हणे त्यांचा। किती त्यांच्याबद्दल ऐकू आणि किती त्यांच्यावर हे झालं होतं, खूप म्हणजे एवढा आनंद होत होते, त्यांच्याबद्दल अभिमान वाटत होता, तेवढं दुःख पण वाटत होतं अशी अशी गायिका आपल्याला सोडून गेली म्हणून।
0: त्यांनी नुकतंच एक इंग्लिश अल्बम पण केला होता, एवढं चैतन्य येतं कुठून असं वाटतं।
1: आणि त्यांनी हसऱ्या असायच्या, हसऱ्या एकदा
0: अगदी
1: कुठल्या पण कधी पण आपण बघावं त्यांना, त्या हसऱ्या कुठल्या पण प्रोग्रामला बघावं हो ना, तेच म्हणलं किती बोलावं त्यांच्याबद्दल ते कमीच आहे।
0: मॅडम
1: मला त्यांच्यासाठी जीवलगा लावा, जीवलगा।
0: बरं बरं, चालेल चालेल, थँक्यू।

0: मैत्रिणींनो, आज आपल्या सख्या आशाताईंबद्दल भरभरून बोलल्या आहेत, त्या जाऊनही त्या आहेत ही भावना सगळ्यांना खूप धीर देते. तर मैत्रिणींनो, आज इथेच थांबूया. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.
1: सखी संदेश.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला वनिता मंडळ फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम. विषय होता एक कलाकार आशा भोसले. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. ऐकूयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?

0: आणि मैत्री सुद्धा.
1: काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते. तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात सखी विश्व.
2: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे.
3: मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी 11:30 ते 11:30 या वेळात फोन नंबर नेहमीचेच 25-53-17-05 आणि 25-53-17-06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.

मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. श्रोते हो, दुपारचा 1 वाजलाय. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आपली आवड, हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम.

अपराध या चित्रपटातलं हे गाणं होतं महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं. मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत. या गीतासाठी पसंती दर्शवली होती बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चर्पे पुण्यावरून, पंकज वाडोदे, आर्या, प्रियांका, हुक्कुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक, प्राची आणि तनू करमरकर यांनी.

पवना काठचा धोंडी ह्या चित्रपटातले हे गीत उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं, शांता शेळके यांचं गीत संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीतासाठी पसंती दर्शवली आहे पांगरा शिंदे इथून, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र.

रामचंद्र धोंडीबा इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई, मयुरी सुरभी, मंजुषा इंगोले यांनी, नामदेवराव शिंदे पाटील, विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, तर अशोकनगर जिल्हा हिंगोली इथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके यांनी, जिजामाता नगर हिंगोली, लक्ष्मी उत्तम कांबळे आणि तामसा रोड तहसील हुदगाव इथून शामराव पडघणे, बेबी आणि बिट्टू पडघणे यांनी,

चोरीचा मामला ह्या चित्रपटातलं सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत शांताराम नांदगावकर यांचं होतं. संगीतबद्ध केलं होतं अरुण पौडवाल यांनी. या गीतासाठी पसंती दर्शवली होती मिलिंद लिमये, मेघना लिमये, कुणाल, कृतिका, अभिज्ञा लिमये, रत्नागिरी यांनी.

नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातलं, संगीत अनिल अरुण यांचं. या गीताला पसंती दर्शवली होती अहिल्यानगर इथून. श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी, पूनम, युवराज गोंधळी, आदर्श आणि हर्षदा पवार यांनी.

पिंजरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांचे शब्द संगीतबद्ध केले होते राम कदम यांनी. या गीतासाठी पसंती दर्शवली होती श्री रोकडेश्वर नगर इथून पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोलीमधून नामदेवराव शिंदे पाटील चांदू बलखंडे सुनील जबडे मास्टर विलास शिंदे पाटील अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोलीतून रोहित सोनू मोनू दीपाली ठोके पार्वती सखाराम ठोके यांनी. माटेश्वर रेडिओ श्रोता संघातनं पसंती दर्शवली होती शेषराव बोबडे सोनाजी सीताराम शुभम बालाजी बोबडे सुवर्णा वेणुताई वैष्णवी बोबडे नावकीकर मारोतराव भुसारे आणि मयुरी सुरभी मंजुषा रमाबाई टिंकू पेंटर रामचंद्र इंगोले सिद्धांत इंगोले गौतम इंगोले यांनी छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून. पिंजरा ह्या चित्रपटातल्या गीतांसाठी ह्या श्रोत्यांनी पसंती दर्शवली होती. ऐकूयात कार्यक्रमातलं पुढचं गीत.

सांगते ऐका ह्या चित्रपटातलं हे गीत होतं आशा भोसले यांच्या स्वरातलं. ग. दि. माडगुळकर यांचे शब्द संगीतबद्ध केले होते वसंत पवार यांनी. श्रोतेहो, या गीतासाठी पसंती दर्शवली होती शांताबाई पाटील, शैलेंद्र पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार, शिंदे चौक, दक्षिण कसबा, सोलापूर इथून. ज्योती साठे, हेरंब साठे, कार्तिक साठे, नम्रता साठे, वैशाली यांनी सांगलीहून आणि सायली गोखले, नलिनी गबाळे यांनी कोल्हापूरहून या गीतासाठी पसंती दर्शवली होती. श्रोतेहो, या गीतासोबतच आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रावर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. मी संजना जोगळेकर या कार्यक्रमातून आता आपली रजा घेते.

0: श्रोतेहो हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. दुपारचे 1:30 वाजतात. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरनं प्रसारित होईल, ते आता आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय. आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी तर तमिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तमिळनाडू पुदुच्चेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फाल्टा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं, तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं. जमैका, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमैकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले. जमैकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुढील 2 दिवसात जमैकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशातले विरोधी पक्ष सातत्यानं निवडणूक आयोग, सरकारी संस्था, ईव्हीएम आणि माध्यमांवर दोषारोप करतात. आता ते न्यायव्यवस्थेलाही लक्ष्य करत असल्याची टीका भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. विरोधी पक्ष लोकशाहीच्या गाभ्यावरच हल्ला करत असल्याचं रिजिजू समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. यावेळी त्यांनी आधीच्या सरकारांवर टीका केली. एमटी सर्वशक्ती या एलपीजी वाहून नेणाऱ्या भारतीय जहाजानं आज

होर्मुझची समुद्रधुनी ओलांडली. या जहाजावर 46,313 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. विशाखापट्टणम इथं 13 मे रोजी हे जहाज दाखल होईल. सर्व भारतीय जहाज आणि खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं, मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंग संधू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला, त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचावकार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते, त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आज नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. सरकारच्या विकसित भारत मोहिमेसंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचं चौधरी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. तसंच बिहारमध्ये रेल्वे, पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना देण्यासंदर्भात वैष्णव यांच्याशी चर्चा केली असंही त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिवस. दरवर्षी 3 मे रोजी माध्यम स्वातंत्र्य दिवस जगभरात साजरा केला जातो. नव्या निडर जगातले वार्तांकन, कृत्रिम प्रज्ञेचा माध्यम स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांवरील प्रभाव असा यंदाच्या माध्यम स्वातंत्र्य दिनाचा विषय आहे. या दिवसाच्या निमित्तानं माध्यम स्वातंत्र्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण केली जाते. तसंच या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या बलिदानाची देखील आठवण केली जाते. हा दिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान आणि माहिती मिळवण्याच्या अधिकाराचं महत्व विशद करतो. सध्याच्या युगात भविष्याच्या दृष्टीनं माहितीची परिसंस्था बळकट करताना डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवाधिकार आणि पत्रकारिता या सर्वांना एकाच धाग्यात गुंफून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची वचनबद्धता दृढ करण्याच्या दृष्टीनं या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 वाजता ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नरसापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर मारले गेल्याचं मालीमधल्या सरकारी वृत्तसंस्थेनं कळवलं आहे. हे हल्लेखोर सीमा भागातून मालीमध्ये शिरले होते आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता.

0: असं मालीच्या सुरक्षा दलांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात शस्त्रास्त्रांनी भरलेले ट्रक आणि 60 दुचाक्या नष्ट करण्यात आल्या आहेत. 25 एप्रिलला या दहशतवादी गटानं मालीमध्ये हल्ला केला. या मालीचे संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. भारतानं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला, तसंच कामारा यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं. देशात विविध ठिकाणी कालपासून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं येत्या 48 तासांसाठी काल बैसाखी वादळाबाबत इशारा जारी केला आहे. मध्य प्रदेशात काल राजधानी भोपाळसह 20 हून अधिक जिल्ह्यात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहिले. हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला इथं आज सकाळी ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. राजस्थानमध्ये राजधानी जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळी वादळ धुळीचे वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय. आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्र अहिल्यानगर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचा चौंडी इथून प्रारंभ, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आणि डीआरडीओनं विकसित केलेल्या विक्रम VT21 या आर्म प्लॅटफॉर्मचं VRDE इथं अनावरण. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनाच्या वतीनं गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी इथून या जलयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून स्वराज्याचा विस्तार केला, असं उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीची माती आणि सीना नदीतील पवित्र जलकलश घेऊन ही यात्रा मध्य प्रदेशातील महेश्वरकडे मार्गस्थ झाली. 5 दिवसांची यात्रा करून मध्य प्रदेशातील महेश्वर इथं या जलयात्रेचा उत्साहात समारोप झाला. महाराष्ट्रातील 130 नद्यांमधून आणलेलं पवित्र जल यावेळी नर्मदेत विसर्जित करण्यात आलं. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान झालं. या निवडणुकीसाठीचा निकाल उद्या म्हणजे 4 मे रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाची एकंदर टक्केवारी 56.20 इतकी होती. वाराणसी पुणे हडपसर अमृत भारत एक्सप्रेस नुकतीच सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीमधून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं. या एक्सप्रेसचं कोपरगाव आणि अहिल्यानगर स्थानकात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अहिल्यानगर स्थानकावर पुण्याचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक PU जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कोपरगाव स्थानकावरील स्वागत समारंभाला खासदार भाऊसाहेब वाघचौरे, पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी विलास पैठणकर उपस्थित होते. संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच DRDO आणि वाहन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान म्हणजेच VRDE यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या विक्रम VT21 या ट्रॅक्ड आणि व्हील्ड अशा दोन्ही प्रकारातील अत्याधुनिक आर्म प्लॅटफॉर्मचं अनावरण नुकतंच

0: अहिल्यानगर इथल्या व्हीआरडीईमध्ये करण्यात आलं. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. एकाच वेळी क्षेपणास्त्र आणि लष्करी जवान अशा दोघांनाही वाहून नेण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे. अवघ्या 3 वर्षांमध्ये या 2 वाहनांची निर्मिती करण्यात आली असून ती सध्या प्रायोगिक तत्वावर केली आहे. भारत फोर्ज आणि टाटा एडव्हान्स सिस्टीमच्या सहकार्यानं या वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी महसूल मंत्र्यांनी 200+ नागरिकांची निवेदनं प्रत्यक्ष स्वीकारली. यातील काही निवेदनांवर जागेवरच निर्णय दिला तर काही निवेदनांचा 15 दिवसांच्या आत निपटारा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत राबवण्यात आलेल्या 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यातील जनजागृती उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यानं देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 9 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हे उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमात पुणे जिल्हा दुसऱ्या तर बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा 3रा क्रमांकावर आहे. सामाजिक विशेष सहाय्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत देखील जिल्ह्यानं उल्लेखनीय यश मिळवलं आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. जिल्ह्यातील 1,38,000 लाभार्थ्यांना 248,38,24,000 रुपयांचं अनुदान थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलं आहे. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं सविता म्हसकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचे 1:46 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
2: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मारी 2 ह्या चित्रपटातलं नकाश अजीज आणि श्रद्धा मिश्रा यांच्या स्वरातलं गीत. प्रशांत पांडे नील नीरज यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय युवान शंकर राजा यांनी.

आंध्रा किंग तालुका ह्या चित्रपटातलं हे गीत होतं आदित्य अयंगार यांचं. स्वर आदित्य अयंगार आणि संगीत विवेक मेरविन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बाई पण भारी देवा ह्या चित्रपटातलं साईप्रसाद निंबाळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत, शब्द वलय मालगुंड यांचे, संगीत साई पियुष यांचं.

ऐकूयात अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटातलं हे गीत. शालमली खुरगडे यांचा स्वर, गीत वैभव जोशी यांचं, संगीत अजब अजित परब.

0: श्रोते हो, आपण ऐकतोय द नेक्स्ट वेव्ह हा नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं पुढचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूयात आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतो तुम्हाला? WWF?
1: हो,
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं? ह्या बायकांनी फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: मी बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येत का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
3: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
0: मेट्रो इन दिनो या चित्रपटातले गीत ऐकूयात.

अरिजित सिंग यांच्या स्वरातलं हे गीत होतं अमिताभ भट्टाचार्य यांचं, संगीत प्रीतम यांचं, चित्रपट मेट्रो इन दिनो. लाल सिंग चड्डा ह्या चित्रपटातलं हे गीत ऐकूयात मोहित कन्नन यांच्या स्वरातलं, अमिताभ भट्टाचार्य यांचं गीताला संगीत प्रीतम यांचं.

0: हद से कम। पम परम
1: जिम्मा या चित्रपटातलं हे गीत वैशाली सामंत, मुग्धा कराडे, आरती केळकर आणि सुहास जोशी यांच्या स्वरात, क्षितिज पटवर्धन यांच्या गीताला संगीत अमित राज यांचं।

0: आई तोंडाला येईल ते आकडे फेकताय करा.
1: मला नाही वाटत त्याला मराठी येत असेल.
0: तुम्हारे कंट्री का कौतुक आहे.
1: मराठी येत नसेल तर हिंदी काय येत असेल त्याला.
2: मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं.
3: काहीतरी मेजर.
4: मला असं वाटतं की नेटवर्क गेले.

मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 2:30 झाली आहेत. ऐकूयात द नेक्स्ट वेव्ह हा नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूयात तुंबाड ह्या चित्रपटातलं हे टायटल ट्रॅक.

तुंबाड या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलत. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं राज शेखर यांचं, स्वर अतुल गोगावले यांचा. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, सुभेदार या चित्रपटातलं. देवदत्त मनीषा बाजी यांच्या स्वरातलं त्यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, शब्द दिग्पाल लांजेकर यांचे.

0: चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. यानंतर ऐकूयात आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
2: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
1: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
3: सखी विश्व.
0: ऐकूयात गदर 2 या चित्रपटातलं उदित नारायण, आदित्य नारायण आणि मिथुन यांच्या स्वरातलं हे गीत.

धडक टू ह्या चित्रपटातलं दर्शन रावल आणि जोनिता गांधी यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गुरप्रीत सानी यांच्या शब्दांना संगीत होतं रोचक कोहली आणि शरण रावत यांचं. द नेक्स्ट वेव्ह हा नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूयात एक जनजागृतीपर निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट जाणवतीय. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांच्यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं, चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं हे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोते हो, ऐकूयात यानंतर कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

0: यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, याच गीतासोबत द नेक्स्ट वेव्ह हा नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. नसरापूर इथल्या बालिकेवरला अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे.
0: पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात नसरापूर इथल्या 3.5 वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी असून महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणं क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका करत अशा घटना घडू नयेत यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीनं लागू करावा अशी मागणी देशमुख यांनी केली. नागपूर इथं लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जगातले अनेक केमिकल इंजिनियर LITU मधून निर्माण झाले आहेत. आता याचं रुपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं, यामुळे या विद्यापीठाचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आता इथं शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत LITU जाऊन बसेल. भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे हे उपस्थित होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात

आला. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होत आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140, पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तमिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फालटा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रावर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फालटा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं. मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्यांच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर नव्यानं सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करावा अशी मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक मारुती वाडेकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा आणि मंत्रीस्तरीय उपसमिती नेमून त्यावर शिफारशी घेऊन त्यासंदर्भात शासन निर्णय जारी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूर पोलीस दलातल्या मोटर वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याचं काल रात्री उघडकीस आलं. आत्महत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबई पोलिसांनी काल पहाटे एका व्यक्तीला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. या व्यक्तीकडून पोलिसांनी 344 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केलं असून या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 86 लाख रुपये इतकी आहे. काल पहाटे 2 वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला उल्वे परिसरातल्या एका गृहनिर्माण संकुलाजवळ एक संशयित व्यक्ती दिसल्यावर त्यांनी ही कारवाई केली. या व्यक्तीवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा

पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. पुद्दुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो दुपारचे 3:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करतो आहोत. यानंतर आमच्या सायंकालीन सभेत म्हणजे दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमासाठी पुन्हा भेटूयात 4:58. या सभेत मी संजना जोगळेकर आता आपला निरोप घेते. नमस्कार.

मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळच्या प्रसारण सभेत मी विक्रम शिंदे आमच्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही आमचं प्रसारण न्यूज ऑन

0: AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वत्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजलेत.
1: शुभ संध्या.
0: प्रसारण सभेत सुरुवातीला ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत. ऐकूयात काही लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतं.

श्रोते हो, आज या कार्यक्रमात अशी काही गीतं आपण ऐकणार आहोत ज्या गीतांमध्ये संध्याकाळचं वर्णन केलं आहे, ज्या गाण्यांना संध्याकाळची पार्श्वभूमी आहे. चला तर ऐकूयात कार्यक्रमातलं हे पहिलं गीत. लेकिन चित्रपटातलं हे गीत आहे. गुलजार यांची गीतरचना, हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात, स्वर आहे सुरेश वाडकर यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मैंने प्यार किया या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या मुख्य स्वरातलं देव कोहली यांचं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

श्रोतेव, संध्याकाळची पार्श्वभूमी, संध्याकाळचं वर्णन असलेली काही हिंदी चित्रपट गीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या मुख्य स्वरात वसंतदेव यांची शब्दरचना, संगीत लक्ष्मीकांत पॅरलल यांचं आणि चित्रपट उत्सव.

श्रोते, सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे होतं उत्सव चित्रपटातलं गीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात महालक्ष्मी अय्यर यांच्या सुमधुर स्वरात. निदा फाजली यांची शब्दरचना, संगीत MM यांचं आहे. चित्रपट सूर.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात इम्तिहान चित्रपटासाठी मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत पॅरलाल यांच्या संगीत निर्देशनात गायले लता मंगेशकर यांनी, ऐकूयात.

श्रोते हो, संध्याकाळचं वर्णन असलेली, संध्याकाळची पार्श्वभूमी असलेली काही गीतं आपण ऐकत आहात कार्यक्रमात. आता ऐकूयात हमजोली या चित्रपटातलं कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या मुख्य स्वरात, आनंद बक्षी यांची रचना, संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरलल यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबर सिंधी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथंच समाप्त करत आहोत. संध्याकाळचे 5:29 आणि 45 सेकंद होत आहेत. यानंतर आमच्या युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम प्रसारित होतोय मुंबई केंद्रावरून. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत. कम्प्युटर सायन्समधील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत आता ऐकूयात. 5:30 होत आहेत.

केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:31 झाले आहेत. युवकांसाठी विशेष कार्यक्रम ऐकूया, युववाणी.

0: बघा, आता आपण असं म्हणतो की हे युग सध्याचं डिजिटल युग आहे, कम्प्युटर आणि डिजिटलायझेशन ह्या विषयी आपण सगळेजण नेहमी बोलत असतो, आणि म्हणूनच आजच्याच या ट्रेंडिंग विषयावर बोलण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. थोडंसं कम्प्युटर सायन्स या विषयी बोलायचं झालं, चार्ल्स बेबेज यांना संगणकाचं जनक म्हटलं जातं.
1: बरं,
0: त्यांनी 19व्या शतकामध्ये पहिलं अनालिटिकल इंजिन डिझाईन केलं, जे आधुनिक संगणकाचा पाया मानलं जातं.
1: अमृता, चार्ल्स बेबेज यांनी संगणकाचे बेसिक फ्लो कंट्रोल आणि इंटिग्रेटेड मेमरीचा सिद्धांत मांडला, जो आजही वापरला जातो. आणि अमृता, अॅलन ट्युरिंग यांनाही आधुनिक संगणकाचं जनक असं मानलं जातं, कारण त्यांनी अल्गोरिदम आणि गणनेची संकल्पना विकसित केली होती.
0: कम्प्युटर सायन्स अर्थात CS म्हणजे काय, अभ्यासक्रमाचं स्वरूप, त्यातल्या करिअरच्या संधी, या सर्वांविषयी आपण आपल्या युवक मित्र मैत्रिणींना छानशी माहिती देणार आहोत.
1: नावाप्रमाणेच कम्प्युटर सायन्स हा कम्प्युटरशी संबंधित असलेला एक अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये कम्प्युटरचा सखोल अभ्यास केला जातो, त्याचबरोबर कम्प्युटर्सचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश असतो.
0: तर अल्गोरिदम, सॉफ्टवेअर, संगणक प्रणालीचं डिझाईन, विकास आणि विश्लेषण या सगळ्याचा संबंध कम्प्युटर सायन्स या विषयी असतो. त्यामध्ये सिद्धांत असतात, थोडेसे प्रयोग असतात.
1: अमृता, कम्प्युटर सायन्स मध्ये कम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि माहितीवर प्रक्रिया करण्याची पद्धत अर्थात अल्गोरिदम्स याचा शास्त्रीय अभ्यास असतो. नुसतंच कम्प्युटर चालवणं म्हणजे कम्प्युटर सायन्स नव्हे, तर सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, डेटा स्ट्रक्चर, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी बोललेलो आणि क्लिष्ट समस्या सोडवण्यासाठीचे अल्गोरिदम डिझाईन करणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश या कोर्समध्ये होतो. सॉफ्टवेअर तयार करणं, त्यासाठी पायथन किंवा C++ यासारख्या कोडिंग लँग्वेजेसचा वापर करणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश या अभ्यासक्रमात असतो. बऱ्याच मुलांना असं वाटतं की आपल्याला कम्प्युटर्सवरती गेम खेळायला खूप आवडतं आणि आपल्याला, आपण तासन तास कम्प्युटर समोर बसून असतो, त्यामुळे आपण हा अभ्यासक्रम करावा किंवा आपण याच्यात करिअर करावं तर असं आहे का? यासाठीच आपण आज आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शीतल गायकवाड यांना.
0: अनुषा, गेली अनेक वर्ष त्या या क्षेत्राशी संबंधित आहेत, सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
1: चला तर मग युवक मित्र मैत्रिणींनो, CS अर्थात कम्प्युटर सायन्स त्याचा अभ्यासक्रम, त्यातील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत आता ऐकूया.
0: हॅलो फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज युववाणी या कार्यक्रमात आपण तुम्हा सगळ्यांचा लाडका ट्रेंडिंग विषय कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी बातचीत करणार आहोत. कम्प्युटर सायन्स मधल्या करिअरच्या संधी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर

0: शीतल गायकवाड. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतायत आणि त्यांचा या क्षेत्रातला 15 ते 16 वर्षांचा अनुभव आहे. तर मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू
0: मॅडम. आपण सुरुवात करूया कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं असतं हे समजून घेऊन.
1: आता कॉम्प्युटर सायन्स म्हटलं की सगळ्यांना एकच गोष्ट वाटते की हा कॉम्प्युटर यूज कसा करायचा, की याचंच फक्त ट्रेनिंग दिलं जातं का. तर नाही, हा अभ्यासक्रम केवळ कॉम्प्युटर कसा चालवायचा हे शिकवत नाही, तर तो का आणि कसा काम करतो या मागचे सायन्स शिकवतो. आता यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करणे किंवा डेटा मॅनेजमेंट आहे, नेटवर्किंग आहे आणि ऍडव्हान्स टेक्निक विकसित करण्यावर भर दिला जातो. आता ऍडव्हान्स टेक्निक म्हणजे उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सायबर सिक्युरिटी आहे, ब्लॉक चेन आहे किंवा इंडस्ट्री 5.0 ज्या नीड्स आहेत, तर त्या नीड्स सुद्धा आपण कव्हर करतो. तर ह्या नीड्स कव्हर करताना इंडस्ट्री मधले जे एक्सपर्ट्स आहेत किंवा अॅल्युमिनी जे असतात, तर त्यांचे सुद्धा इनपुट कन्सिडर केले जातात. आता शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आपण 5 कोर्सेस चालू केलेले आहेत. एमसीए आहे, एमएससी कॉम्प्युटर सायन्स आहे, बीएससी एआयएमएल आहे, बीसीए सायन्स बेस्ड आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन डेटा सायन्स आहे. या 5 कोर्समध्ये दर 3 वर्षांनी अपडेट केले जातात. याच्यामध्ये अॅल्युमिनी इनपुट आणि इंडस्ट्री नीड्स पण कन्सिडर केल्या जातात, की जेणेकरून विद्यार्थी जेव्हा डिग्री घेऊन बाहेर पडेल तर त्याला जॉब अपॉर्च्युनिटी मध्ये काही अडथळा येऊ नये.
0: म्हणजे आत्ताच्या फील्डमध्ये जे अपेक्षित आहे ते मुलांना शिकवण्याचा, मुलांना देण्याचा पूर्ण प्रयत्न या अपडेशन मधून केला जातो.
1: अगदी अगदी. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की एमसीए आणि बीसीए जे युनिव्हर्सिटीमध्ये चालू आहे तर हे पूर्ण सायन्स बेस्ड आहे. आणि बीएससी एआयएमएल हा सुद्धा आम्ही अंडर ग्रॅज्युएटचा प्रोग्राम असा डिझाईन केलेला आहे की याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर जास्त फोकस केलेला आहे.
0: म्हणजे आत्ताचं जे ट्रेंडिंग म्हणतो आपण, मुलांना ज्याचं आकर्षण आहे तो अभ्यासक्रम कव्हर करायचा आपण प्रयत्न करतो.
1: वा. आणि खूप सुंदर पद्धतीने सिलेबस डिझाईन केलेला आहे. आणि ह्याचं जे अपडेशन आहे की ज्या ऍडव्हान्स टेक्निक्स मार्केटमध्ये आहेत तर ते इन्क्लूड केलेले आहेत.
0: कम्प्युटर हाताळता येणं आणि कम्प्युटर सायन्स मधल्या करिअरच्या संधी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे मुलांना आणि पालकांना लक्षात येत नाही. पण मला कम्प्युटर सायन्समध्ये करिअर करता येईल ह्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ऍज अ प्रोफेसर तुमच्या नजरेतून?
1: नुसता कॉम्प्युटर वापरता येणं म्हणजे युजर होणं, पण सायन्समध्ये करिअर करण्यासाठी काही लॉजिकल थिंकिंग मुलांच्या डेव्हलप व्हायला लागतात किंवा एखाद्या समस्येचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्याची क्षमता ही मुलांच्यात आली पाहिजे. तर याच्यामध्ये काही टेक्निकल स्किल्स असतात की जे विद्यार्थ्यांना अडॅप्ट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, नवीन नवीन प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतील, त्यांचं लॉजिकल डेव्हलपमेंट झाली पाहिजेत, किंवा नवीन फ्रेमवर्क्स जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर ते पण त्यांनी अपडेट केले पाहिजे. कॉम्प्युटर सायन्समध्ये करिअर करण्यासाठी पहिलं स्किल पाहिजे ते की अडॅप्टॅबिलिटी. म्हणजे काय की जेव्हा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येतात तेव्हा स्टुडंटला ते लर्न करण्याची कॅपॅसिटी पाहिजे ते, किंवा ते इझिली अडॅप्ट झाले पाहिजे ते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल अँड क्रिटिकल थिंकिंग पाहिजेत, की एखादा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे तर तो स्मॉलर प्रॉब्लेममध्ये ब्रेकडाऊन करून तो कसा सॉल्व्ह करता येईल, तर ह्याचं त्याच्याकडे स्किल पाहिजेत. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल सुद्धा चांगलं पाहिजेत, टीम वर्क किंवा कोलॅबरेशन मध्ये त्यांना वर्क करता आलं पाहिजेत. कारण जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलप करायला देतात तेव्हा हे एकट्याचं काम नसतं तर हे टीम वर्क काम असतं. त्याचबरोबर त्यांचं ऍप्टिट्यूड पण चांगलं असणं गरजेचं आहे. ऍप्टिट्यूड का चांगलं असणं गरजेचं आहे की एखादं नवीन स्किल तुम्हाला शिकायचंय फ्युचरमध्ये तर तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे की नाही तर याची कल्पना येते.
0: कम्प्युटर सायन्स आणि आयटी यांचा एकमेकाशी किती संबंध आहे?
1: संबंधित आहे, पण थोडा फरक असा आहे की कॉम्प्युटर सायन्स म्हणजे नवीन सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान तयार करणे, म्हणजे यामध्ये थिअरी आहे, डिझायनिंग आहे. तर आयटी म्हणजे हे तयार असलेले सॉफ्टवेअर्स किंवा हे ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत, तर त्याचा यूज बिझनेससाठी कसा होईल या गोष्टींचा विचार करणे. दोन्ही फील्डमध्ये मार्केटमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी आणि त्यांना सॅलरी पॅकेजेस पण मिळतात, ते खूप चांगल्या पद्धतीनं दिले जातात. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मॅडम, कम्प्युटर सायन्स मध्ये कोणकोणते विषय शिकवले जातात?
1: कॉम्प्युटर सायन्स मध्ये वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकवल्या जातात, जसं की सी आहे, C++ आहे, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, पायथॉन आहे किंवा .NET आहे. त्याचबरोबर डेटा स्ट्रक्चर्स काय आहेत, अल्गोरिदम्स काय आहेत, वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स म्हणजे फॉर एक्झाम्पल विंडोज असेल, लिनक्स असेल किंवा डेटाबेस मॅनेजमेंटसाठीचे SQL, तर हे शिकवले जातात. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी याचाही समावेश आहे.
0: कोडिंग म्हणजे काय?
1: कोडिंग म्हणजे तुम्ही जेव्हा अल्गोरिदम इम्प्लिमेंट करता तेव्हा कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देता, तर ह्या इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला समजतील ह्या भाषेमध्ये द्यायला लागतात. म्हणजेच त्याच्यासाठी आपण कॉम्प्युटरच्या काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्याचा यूज करतो, तर त्यालाच आपण कोडिंग म्हणतो.
0: अच्छा, लहानपणापासून आता मुलं कोडिंग शिकतात, त्याचा खरंच फायदा होतो किंवा त्यांनी शिकावं?
1: हो, नक्कीच. कोडिंग जर मुलं करत असतील लहानपणापासून तर नक्कीच त्यांचं लॉजिकल थिंकिंग हे डेव्हलप झालेलं असतं, त्यामुळे त्यांना पुढे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये हे खूप इझी जातं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी. त्यामुळे कोडिंगचा तर नक्कीच फायदा होतो. कोडिंग किंवा प्रोग्रामिंग म्हणजे काय, तर तुमचं जे लॉजिकल थिंकिंग आहे तर ते तुम्ही इम्प्लिमेंट करता. आता लॉजिकल थिंकिंग म्हणजे काय, तर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला स्टेप बाय स्टेप कसं सोल्युशन देऊ शकता त्याचं तुम्ही पेपर वर्क करता, त्यालाच आपण अल्गोरिदम म्हणतो. तर हा अल्गोरिदम जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करता कॉम्प्युटरला समजतील ह्या भाषेमध्ये, त्यालाच आपण प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा यूज करतो. तर ह्या पद्धतीला आपण प्रोग्रामिंग म्हणू शकतो.
0: बरेचदा कॉम्प्युटरला व्हायरस येतो किंवा सिस्टीमला व्हायरस येतो असं आपण म्हणतो. हा सर्वत्र चर्चेचा विषय किंवा शब्द आहे, पण व्हायरस म्हणजे काय आणि व्हायरस येतो म्हणजे काय होतं?
1: व्हायरस म्हणजे काय, तर हे एक प्रकारचं मॅलिशियस सॉफ्टवेअर असतं. हे तुमच्या सिस्टीममध्ये ईमेल थ्रू इन्सर्ट होतं किंवा तुम्ही जेव्हा काही गोष्टी किंवा काही फाईल्स डाउनलोड करत असतात तेव्हा ते तुमच्या सिस्टीममध्ये इन्सर्ट होतं. मग हे सॉफ्टवेअर काय करतं, तर हे मॅलिशियस सॉफ्टवेअर तुमच्या सिस्टीमचे जे रेग्युलर ऑपरेशन्स आहेत तर ते डिस्ट्रॉय करतं, सिस्टीमला डॅमेज करतं. तर व्हायरसचे वेगवेगळे टाईप पण असू शकतात, जसं की बूट सेक्टर व्हायरस आहे, फाईल इन्फेक्टर व्हायरस आहे, मायक्रो व्हायरस आहे, पॉलिमॉर्फिक व्हायरसेस आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा नवीन नवीन व्हायरसेस तुमच्या सिस्टीमला डॅमेज करू शकतात. इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम म्हणून एक मॉड्यूल असतं, तर त्याच्या थ्रू तुम्ही इंट्रुजन म्हणजे कुठल्या टाईपचं व्हायरसचा अटॅक झालेला आहे तर हे पण तुम्ही डिटेक्ट करू शकता. आणि ह्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत की इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम म्हणजे काय किंवा इंट्रुजन प्रिव्हेन्शन सिस्टीम म्हणजे काय असते, तर हे सुद्धा कॉम्प्युटर सायन्स मध्ये शिकवलं जातं.
0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. कम्प्युटर सायन्सच्या पूर्ण अभ्यासामध्ये कुठला असा विषय आहे किंवा कुठला असा पार्ट आहे की जो मुलांना कन्फ्युजिंग आहे किंवा त्रासदायक ठरतो किंवा त्याच्यावर मुलांनी जास्त फोकस केला पाहिजे?
1: कॉम्प्युटर सायन्समध्ये मुलांना जास्त कन्फ्युजन होतं की अल्गोरिदम लिहिताना, कारण जोपर्यंत तुम्ही परफेक्ट अल्गोरिदम लिहू शकत नाही तोपर्यंत तो तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत नाही. एकदा तुम्ही इम्प्लिमेंट केला की ऍटोमॅटिक तुम्हाला ते प्रोग्रामिंग स्किल तुमच्यातलं डेव्हलप होतं. पण अल्गोरिदम लिहिणं म्हणजे काय करणं, तर तुमचं जे लॉजिकल थिंकिंग आहे तर ते ऍक्च्युअल तुमच्या पेपरवर उतरवणं, तर याच्यामध्ये मुलं खूप कन्फ्युज होतात. पण जर अल्गोरिदम लिहिता आलं तर त्यांना प्रोग्राम

0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. कुठल्या कुठल्या सेक्टर मध्ये हे सॉफ्टवेअर वापरले जातात?
1: आता बघायला गेलं तर असा एकही सेक्टर नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा युज होत नाही. फॉर एक्झाम्पल ऍग्रीकल्चर असेल, बँकिंग असेल, ग्रॉसरी स्टोअर असेल किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड असू देत किंवा व्हर्च्युअल रियालिटी असू देत, गेम डेव्हलपमेंट मध्ये असू देत, सगळीकडे कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा सर्रास युज होताना दिसतो.
0: खूपशा करिअरच्या संधी मुलांना अव्हेलेबल आहेत असं आपण म्हणू शकतो. मॅडम, ऍप आणि वेबसाईट यामध्ये काय फरक असतो?
1: वेबसाईट जी असते ती ब्राउझरवर ओपन केली जाते, तिला इंटरनेटची सतत गरज असते. आणि ऍप्लिकेशन जे असतात की जे मोबाईल किंवा तुमच्या डेस्कटॉपवर इन्स्टॉल केले जातात आणि काही वेळा हे ऑफलाईन सुद्धा वापरता येतात.
0: मॅडम, कम्प्युटर सायन्स मध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
1: कॉम्प्युटर सायन्सला IT इंडस्ट्रीमध्ये तर खूपच संधी आहेत की सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा डेव्हलपर किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून ते अप्लाय करू शकतात. तसंच वेब किंवा ऍप डेव्हलपर म्हणून पण अप्लाय करू शकतात. आता सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट किंवा गेम डिझायनर यासाठी सुद्धा ते अप्लाय करू शकतात.
0: ह्या झाल्या IT क्षेत्रातल्या, हे सोडून अजून काही संधी असतात?
1: आता स्टुडंटचा जास्त ओढा आहे तो IT इंडस्ट्रीकडे आहे, कारण त्यांना फक्त एवढंच फील्ड माहिती आहे की तुम्ही कम्प्युटर सायन्सची डिग्री घ्या आणि सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर म्हणून किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून की तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही अप्लाय करा. पण हे सोडून सुद्धा काही वेगळ्या क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्सला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. इंटेलिजन्स ब्युरो आहे, तर इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तुम्हाला असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून पोस्ट असते, त्याचबरोबर ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर म्हणूनही पोस्ट आहे. सायबर सिक्युरिटी अँड थ्रेट इंटेलिजन्स मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. डेटा अनालिटिक्स किंवा AI किंवा ML इंटेलिजन्स मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट डिजिटल फॉरेन्सिक मध्ये सुद्धा अप्लाय करू शकतात. पोलीस स्टेशन, सायबर सेल किंवा क्राईम ब्रँच मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्हाला सायबर क्राईम अनालिस्ट, डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट, इथिकल हॅकर, नेटवर्क सिक्युरिटी स्पेशालिस्ट, सायबर पोलीस कन्सल्टंट, CCTV अँड एव्हिडन्स अनालिसिस, मोबाईल डेटा रिकव्हरी, सायबर फ्रॉड ट्रेसिंग, तर यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये सुद्धा IT साठी खूप चांगल्या अट्रॅक्टिव्ह संधी उपलब्ध आहेत, जसं की CISO, IT ऑपरेशन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डिजिटल पेमेंट सिस्टीम डेव्हलप करणे किंवा रिपोर्ट जनरेशन डेव्हलपर म्हणून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता.
0: मॅडम, बँकिंग सेक्टरमध्ये कशा पद्धतीची ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात?
1: बँकिंग सेक्टरमध्ये IT ऑफिसर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता, सायबर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकता, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पोस्ट असते, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पोस्ट असते, किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा अनालिस्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता.
0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मॅडम, आपण कम्प्युटर सायन्स केल्यानंतर डिफेन्समध्ये काही करिअरच्या संधी आपल्याला असतात का?
1: तुम्ही IT ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकता. याच्यामध्ये सायबर ऑपरेशन्स करण्यासाठी किंवा नेटवर्क सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत इंडियन नेव्हीमध्ये. इंडियन नेव्हीमध्ये कॉम्प्युटर सायन्स स्टुडंट किंवा IT ग्रॅज्युएट स्टुडंटना अपॉर्च्युनिटीज आहेत. इंडियन नेव्हीमध्ये एज्युकेशनल एलिजिबिलिटी ही अशा पद्धतीने असते की BE और BTech

0: कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये एनी ग्रॅज्युएट कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आय टी सॉफ्टवेअर सिस्टीम किंवा सायबर सिक्युरिटी किंवा डेटा अनालिटिक्स तर हे स्किल्स त्यांना पाहिजेत. त्यामध्ये त्यांना सायबर सिक्युरिटी किंवा ए आय किंवा डेटा अनालिटिक्स हे स्किल्स अपेक्षित आहे. तर मिनिमम मार्क्सची रेंज ह्यांच्या 60% डिग्रीला हवी आहे. त्याचबरोबर डीआरडीओ इस्रो किंवा एनआयसी यामध्ये सुद्धा कॉम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट्सना खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. डीआरडीओ मध्ये म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. डीआरडीओ मध्ये नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर सायंटिस्ट बी म्हणून ह्या पोस्टसाठी कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट अप्लाय करू शकतात. डीआरडीओ मध्ये टॉप पोस्ट सायंटिस्ट बी साठी अप्लाय करू शकतात. सायंटिफिक ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकतात. टेक्निकल असिस्टंट म्हणून अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी AIML इंजिनियर डेटा सायंटिस्ट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून सुद्धा अप्लाय करू शकतात. तर यांना अपेक्षित असं असतं की डिफेन्स टेक्नॉलॉजीज आर्मीसाठी बिल्ड करणे नेव्हीसाठी बिल्ड करणे किंवा एअरफोर्स असेल सायबर डिफेन्स असेल स्पेस अँड मिसाईल्स असेल AI अँड रोबोटिक्स असेल तर यांच्यासाठी डिफेन्स टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे हे कॉम्प्युटर सायन्सच्या पोर्शन मध्ये बऱ्यापैकी कव्हर होतं. इस्रो मध्ये सुद्धा खूप चांगल्या पोस्ट आहेत. जसं की सायंटिस्ट म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून अप्लाय करू शकता किंवा डेटा प्रोसेसिंग इंजिनियर सायबर सिक्युरिटी इंजिनियर म्हणून सुद्धा तुम्ही इस्रो मध्ये अप्लाय करू शकता. नेटवर्क इंजिनियर आय टी सिस्टीम इंजिनियर याच्यासाठी सुद्धा कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट अप्लाय करू शकतात. हे सर्व सेक्टर सोडून रेल्वेमध्ये सुद्धा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आय टी ऑफिसर ज्युनियर इंजिनियर किंवा सिग्नल अँड टेलिकॉम ऑफिसर म्हणून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या तर आय टी इंडस्ट्री सोडून आता जे आपण सेक्टर्स डिस्कस केलेत यामध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या स्टुडंटना तर अपॉर्च्युनिटीज आहेतच. परंतु काही गव्हर्नमेंट ओन कंपनीज आहेत की ज्याला आपण PSU म्हणतो म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. फॉर एक्झाम्पल गेल कंपनी आहे NPCIL कंपनी आहे HPCIL कंपनी आहे ECIL कंपनी आहे ONGC कंपनी आहे बेल कंपनी किंवा गेल यांसारख्या अनेक कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपरची गरज असते ते आय टी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सायबर सिक्युरिटीसाठी किंवा क्लाउड अँड डेटा सेंटरसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगसाठी नेटवर्किंगसाठी किंवा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशनसाठी सॉफ्टवेअर इंजिनियर्स हायर करतात.
1: अच्छा, म्हणजे आपण मॅडम असं म्हणू शकतो की कम्प्युटर सायन्सच्या करिअरच्या संधी सर्वत्र आहेत, फक्त आपण त्या शोधल्या पाहिजेत.
0: नक्कीच.
1: आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही सरकारी नोकरीच्या संधी सांगितल्या, डिफेन्स मधल्या संधी सांगितल्या, सायबर सिक्युरिटी मधल्या अनेक संधी सांगितल्या. ह्याचा अर्थ की कम्प्युटर सायन्स या फील्डमध्ये तुम्ही जर मनापासून अभ्यास केलात तर तुम्हाला अनेक करिअरची द्वारं उघडणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. कम्प्युटर सायन्सचा कोर्स आपण कधी करू शकतो?
0: कॉम्प्युटर सायन्सचा कोर्स तुम्ही 10वीनंतरही करू शकता. म्हणजे काही डिप्लोमा कोर्सेस अव्हेलेबल आहेत की त्यांना 10वी पास एलिजिबिलिटी सुद्धा चालते.
1: अच्छा.
0: काही अंडर ग्रॅज्युएटचे कोर्सेस आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल BC असेल BE कॉम्प्युटर असेल किंवा BSc AIML असेल BCS असेल याप्रमाणे अनेक काही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत की ज्यांची एलिजिबिलिटी हे 12th पास पाहिजेत. काही कोर्सेस आहेत ते पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत MCA MSc कॉम्प्युटर सायन्स आहे किंवा ME MTech आहेत. हे तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर करू शकता. कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेण्यासाठी मुलांना मिनिमम बेसिक मॅथमॅटिक्स तरी माहिती असलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग करता किंवा अल्गोरिदम लिहिता तर त्याचा बेस म्हणजे थोडस तिथे मॅथमॅटिक्स युज करावं लागतं. पण याचा अर्थ असा नाहीये की त्यांना मॅथमॅटिक्स मध्ये अगदी आउट ऑफ आउट मार्क्स पाहिजेत किंवा खूप हाय लेवलचं मॅथ्स त्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. तुम्हाला 10th पर्यंतचं जरी मॅथ्स असेल अगदी बेसिक लेवलचं जरी मॅथ्स माहिती असेल तरी त्यांना कॉम्प्युटर सायन्स इझी जाऊ शकतो.
1: मॅडम एंट्रन्स एक्झाम असतात का आणि त्या कशा असतात?
0: काही कोर्सेसना एंट्रन्स एक्झाम आहेत तर त्याचे एंट्रन्सची माहिती हे त्या त्या कोर्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळते. तर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये BCA अंडर सायन्स हा कोर्स चालवला जातो. तर याची एंट्रन्स ही DTE थ्रू होते. त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट डिस्प्ले होऊन तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. BSc MSc AIML ह्या कोर्ससाठी तुमचा JEE चा स्कोअर

0: आणि 12 मार्क्स असं कॉम्बिनेशन करून तुमची मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाते. एमसीए सायन्स आणि एमएससी कॉम्प्युटर सायन्स तर यांची एंट्रन्स डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स मध्ये होते आणि त्याची तुम्हाला माहिती ही युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकेल.
1: तर मॅडम आज तुम्ही इथं आलात आणि कॉम्प्युटर सायन्स याविषयी त्या कोर्सेस विषयी आणि त्यातल्या संधींविषयी खूप छान माहिती आमच्या युवक मित्र मैत्रिणींना दिली. त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: कम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम त्यातील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. तर अमृता, डॉक्टर शीतल गायकवाड मॅम यांनी आपल्याला कम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम त्यातील करिअरच्या संधी आणि त्याविषयी थोडेफार असणारे गैरसमजही मॅमनी दूर केले असं म्हणायला काही हरकत नाही.
1: हो, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कम्प्युटर वापरता येणं म्हणजे कम्प्युटर युजर होणं आणि आपल्याला मात्र कम्प्युटर सायन्स याविषयी पदवीधर व्हायचं आहे, त्याविषयीचा सखोल अभ्यास करायचा आहे
2: आणि त्यामध्ये करिअर करायचं.
1: हो, त्यामुळे या दोन गोष्टींमधला फरक नक्कीच आपल्या युवक मित्र मैत्रिणींना कळला असेल.
2: मॅमनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये करिअरचे अनेक ऑप्शन्स आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही होऊ शकता, डेटा सायंटिस्ट, सिस्टीम अनालिस्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणूनही तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. तंत्रज्ञानातील वाढत्या प्रगतीमुळे कम्प्युटर या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. आपल्या युवक मित्रमैत्रिणींच्या मनात असणाऱ्या बऱ्यापैकी शंकांचं निरसन आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालंय असं म्हणायला काही हरकत नाही.
1: आजच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या विषयातल्या करिअरच्या संधींबद्दल आणि त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल बोललो. वाणिज्य अर्थात कॉमर्स शाखा, त्या विषयातल्या करिअरच्या संधी, उपलब्ध कोर्सेस आणि अभ्यासक्रम याविषयी जरूर ऐका युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अर्थात 17 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता. तोपर्यंत आजच्या भागासाठी मी अमृता
2: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून,
1: स्टे हॅपी.

0: करे।
1: युववाणी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी अनुजा तापसकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड। ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती।

श्रोतेहो, आताच आपण ऐकला युववाणी हा युवक मित्रांसाठीचा विशेष कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर 6:10:20 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषानंतर म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजता आमच्या बालदोस्तांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत. या अंतर्गत सोशल मीडियावर मान्यवरांच्या मुलाखती घेणाऱ्या स्मिहा सुनील पाटोळे या बाल मैत्रिणीशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. 6:15 वाजता माझं घर माझं शेत अंतर्गत कीर्तनकार शेखर बुधकर यांचं नारदीय कीर्तन आपण ऐकू शकाल. आख्यान गणेश भक्त नांबी. रात्री 8:15 वाजता एक कलाकार आजचा कार्यक्रम केंद्रित आहे व्हिसलर नागेश सुर्वे यांच्यावर. लेखन आणि निवेदन विक्रम शिंदे यांचं. रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट. 9:30 वाजता रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम. रात्री 10 ते 11 या वेळेत ऐकू शकाल रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा अंतर्गत नीरज मिश्रा यांचं सितारवादन. आमच्या उद्याच्या प्रसारण सभेत सुरुवातीला म्हणजे 5:55 गिरवाणवाणी, 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन अंतर्गत अविनाश धर्माधिकारी यांचे विचार आपण ऐकू शकाल. 6:30 वाजता सकाळी कार्यक्रमाची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजमिल पटेल. 6:40 कृषीवाणी अंतर्गत रासायनिक खतांसाठी पर्यायी व्यावहारिक उपाययोजना सादर करते धीरज केदारी. पावणे 7 वाजता आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली भाग 14 तज्ज्ञ डॉक्टर सुरभी कोहसकर ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. 6:50 परिसर अंतर्गत हवामान बदलाचे सागरी परिसंस्थेवर होणारे परिणाम याविषयी सागरी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर श्वेता चिटणीस यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. भाग 14 ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. 7:00 वाजता विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. 7:40 सुगम संगीत. ८:40 भावधारा आपण ऐकू शकाल. 9:00 वाजता मराठी चित्रपट संगीताचा आनंद घ्याल. 9:30 वाजता व्यक्तिवेद अंतर्गत राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर स्मृती न्यासाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या अटल राष्ट्रसेवा पुरस्कार प्राप्त लायन अनिल मद्रुमकर यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. मुलाखतीचा पूर्वार्ध आहे. सादर करते विनायक मोरे. 10:00 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. सकाळी 10:10 सुगम संगीत. 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 वाजता हिंदी चित्रपट संगीत ऐकू शकाल. 11:00 वाजता शास्त्रीय संगीत अंतर्गत गायक कलाकार संदीपन समाजपती यांचं गायन राग अहिर भैरव. 11:30 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 वाजता आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम या अंतर्गत वनिता मंडळ या अंतर्गत पक्ष्यांचे लक्षात हवे वन्यजीव छायाचित्रकार ओंकार करमळकर यांची मुलाखत. 1:00 वाजता प्रायोजित कार्यक्रम एनसीआरटी. 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आणि 2:15 आणि 2:30 वाजता नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल द नेक्स्ट वेव्ह. 4:58 आपण ऐकू शकाल आमची दुसरी प्रसारण सभा. या सुरुवातीला म्हणजे 5:00 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 5:30 वाजता युवाणे स्टे ट्यून या सदरात त्र्यंबक बाबूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम. कवितेचा बालसखा लेखन निवेदन गौतमी करमरकर निर्मिती सहाय्य रुचिरा पालकर सादर करते धीरज केदारी. ६:10 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:30 वाजता साहित्य सौरवांतर संवाद लढा मायबोलीचा यज्ञ साहित्यिकांचा. लेखन सुशांत देवळेकर सहभाग सुशांत देवळेकर आणि जोशना केतकर यांचा. 7:15 वाजता वृत्तविशेष. 7:30 वाजता माझं घर माझं शेत अंतर्गत सुरू हंगामातील ऊस पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रीती देशमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी दिलेली माहिती. यानंतर कृषीवाणी अंतर्गत

0: रासायनिक खतांसाठी पर्यायी व्यावहारिक उपाययोजना शेवटी बाजारभाव. रात्री 8:15 एक कलाकार, 9:15 स्पॉटलाईट, 10:00 फोन इन आपली आवड, रात्री 11:00 प्रसारण समाप्त होईल. श्रोते हो, आमची सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित तसेच सहक्षेपित केली जातील. तर ही होती आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमांच्या विषयी.
1: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मोसिकार ए आझम महान संगीतकार म्हणजेच नौशाद, आपल्या रागदारीवर आधारित संगीतासाठी प्रसिद्ध असे संगीतकार नौशाद अली यांचे सतार, पियानो, तबला, बासरी, क्लारोनेट, अकॉर्डियन, मँडोलिन या वाद्यावरती हुकूमत होते. 3 चित्रपटांचा हिरोक महोत्सव, 12 सुवर्ण महोत्सवी चित्रपट तर 35 रौप्य महोत्सवी चित्रपटांचे यशस्वी असे संगीतकार म्हणजेच नौशाद अली. संगीतकार नौशादजी यांच्याविषयी बोलूयात येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रमाचं प्रसारण होईल 6 मेला दुपारी 12 ते 1:00 दरम्यान FM बँड 101 MHz. संपर्कासाठी क्रमांक आहे 2553-1705 किंवा 1706. तेव्हा बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात 4 मेला सकाळी 11 ते 11:30 या वेळेत कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.

श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे. रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
3: श्रुतेव आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6:19 आणि 52 सेकंद होत आहेत. यानंतर ठीक 6:20 मिनिटांनी संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
4: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. चतुर्णां राज्यानाम् एकस्य केन्द्रशासितप्रदेशस्य च नैर्वाचनिकमतगणनायै मञ्चः सज्जः अस्ति. निर्वाचनायोगेन पश्चिमबङ्गालस्य फाल्टा

नमस्कार बालदोस्तांनो, मी प्रतिभाताई तुमचं आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात स्वागत करते. आता काय बाबा, मज्जा आहे सगळ्यांची. शाळेला मोठी सुट्टी मिळाली आहे ना. मला माहिती आहे, आता आपले काही मित्रमैत्रिणी मामाच्या गावाला जाण्याच्या तयारीत असतील, तर काही जण कुठेतरी छान फिरायला जाणार असतील, हो ना. नक्कीच ही उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करा. हा पण बालदोस्तांनो, बाहेर उकाडा वाढलाय, खूप गरम होत आहे, त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडणं टाळा. दुपारी खेळायला न जाता विश्रांती घ्या, किंवा मग घरातच काहीतरी खेळा. आणि हो, भरपूर पाणी प्या, ताजी रसदार फळं खा. एकूणच काय तर सुट्टीची मज्जा घेताना तब्येतही सांभाळा. हं, आणि हो, तुमचं मनोरंजन करण्यासाठी आपला हा गंमत जम्मत कार्यक्रम आहेच ना. चला तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण तुमच्या आवडीचं एक गाणं ऐकूया का.

0: बालदोस्तांनो, गप्पा चिमुकल्यांच्या मध्ये आज आपण भेटणार आहोत एका छोट्या पण खूप टॅलेंटेड युट्यूबरला. आपली ही बालमैत्रीण फक्त 9 वर्षांची असूनही तिने स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलंय आणि त्यात ती विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मुलाखती घेते. पण आज आपण तिचीच मुलाखत घेणार आहोत. तिचं नाव आहे स्मिहा सुनील पाटोळे. चला तर मग आपण तिचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया तिचा हा प्रवास, तिच्या कल्पना आणि तिची स्वप्न काय आहेत ती. हाय स्मिहा.
1: हाय.
0: तुझं आमच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: स्मिहा, तू युट्यूबर आहेस ना?
1: हो.
0: छोटीशी?
1: हो.
0: तू युट्यूब चॅनल चालवतेस, तर मग युट्यूब चॅनलचं नाव काय आहे ते सांगशील का आम्हाला?
1: हो, नक्की
0: सांग ना.
1: माझ्या युट्यूब चॅनलचं नाव स्मिहा विष्कर आहे आणि याचा अर्थ थोडा खास आहे. स्मियाचा स्मिया आणि माझ्या कलेचा आविष्कार हे दोन्ही शब्द मिळून स्मिया आविष्कार हे नाव बनलं आहे.
0: वा वा वा,

0: छानच ग. पण मला सांग ना, तुला हा युट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार कसा काय आला बरं?
1: मी जेव्हा लहान होती तेव्हा कोणालाच वाचता येत नव्हतं, मला पण नव्हतं यायचं वाचता. मी गोष्टी आणि गाणी ऐकायची. तेव्हा शाळा बंद होत्या ना, तर तेव्हा रंग बोलायचं, काळा निळा असं छोट्या छोट्या मध्ये व्हिडिओ शूट करायचं आणि ते शाळेला पाठवायचे होते. तर तेव्हा माझ्या आई बाबांनी नोटीस केलं की माझं पाठांतर खूप चांगलं आहे. मग त्यांनी विचार केला की आपण एक व्हिडिओ करून बघूया, त्याच्यामध्ये जर ते चांगलं झालं तर आपण हिचं युट्यूब चॅनल का नको उघडायला, आपण हिचं युट्यूब चॅनल उघडूया. आणि तो पहिला व्हिडिओ खूप चांगला झाला. मग तिथून आम्ही ठरवलं की आपण युट्यूब चॅनल सुरू करू.
0: कोणता होता ग तो पहिला व्हिडिओ, आठवतोय का तुला?
1: हो, तो पहिला व्हिडिओ होता गणपती आणि चंद्राची गोष्ट.
0: वा, तू गोष्ट सांगितली होतीस का?
1: हो, त्याच्यामध्ये मी गोष्ट सांगितली होती. तेव्हा मला वाचता येत नव्हतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल. तेव्हा मी होती पण 4 वर्षाची.
0: वा वा,
1: मला वाचता येत नव्हतं. तर मी ऐकता ऐकता ती गोष्ट सांगितली होती. हा, पण तेव्हा मला खूप कष्ट लागले होते. हा,
0: हो बरोबर आहे. एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात, हो ना? पण मग असा व्हिडिओ बनवताना तुला काही अडचणी आल्या का ग?
1: हो, खूपदा येतात. माझं ना खूप वेळा शूट बाहेर असतं, त्या बाहेर किती गर्दी, सारखा कुठे ना कुठे तरी आवाज येतच असतो. माझं कधी कधी बाहेर शूट असतं किंवा असं निसर्गासोबत जर ते असेल तर मग बाहेर जाऊन शूट करावं लागतं. खूप लोक असतात तर आवाज होतो. जुन्या व्हिडिओ मध्ये बघितलं तर खूप आवाज आला असेल माझ्या व्हिडिओ मध्ये, पण आता मी माईकचा उपयोग करते तर थोडा आवाज कमी होतोय. आणि हे टाळण्यासाठीच मी माझे व्हिडिओ रात्री करते, ज्याने शांतता पण असते रात्री आणि मग काय आवाज सुद्धा
0: आवाज येत नाही, छान क्लिअरिटी येते.
1: हा, आणि कधी कधी घरी शूट असतं तेव्हा कधी कधी शब्द अडखळायला होतात, कधी कधी व्हिडिओ चालू नसतो, माईक चालू नसतो असं, किंवा मीच अडखळते, मी पाठ केलेलं असेन पण चुकून त्याच्यामध्ये कधी कधी विसरायला पण होतं. मग त्या सगळ्या अडचणी येतात व्हिडिओ करताना.
0: पण त्याच्यावर छान मात करतेस तू, काहीतरी सोल्युशन शोधून काढतेस, हो ना?
1: हो, म्हणजे एकदा तो छोटीशी चूक असेल तर व्हिडिओ कट करायचा, नाही तर थोडं झालं असेल तर परत बंद करून परत करायचा.
0: पण हे करत असताना तुला कोणीतरी मदतही करत असेल ना, की ते स्वतः करतेस हे सगळे व्हिडिओ?
1: नाही नाही, माझे आई बाबा मला खूप मदत करतात ना माझे व्हिडिओ करताना.
0: अच्छा, आणखीन कोण मदत करत?
1: म्हणजे माझ्या बाबांचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये जे त्यांचे मित्र आहेत ना, ते त्यांना एडिटिंग मध्ये मदत करतात. असं गाणी कोणतं लावायला पाहिजे तर त्यांचे मित्र पण त्यांना खूप मदत करतात.
0: अच्छा, मला सांग, तुझे चॅनल वर व्हिडिओ करतेस तर तुझ्या चॅनल वर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ असतात? म्हणजे असं छान मनोरंजनात्मक असतात, असं फनी, की अभ्यासाच्या बाबतीत काही सांगणारे असतात, कसे असतात बरं?
1: म्हणजे माझे सगळे व्हिडिओ आहेत ना ते मिक्स आहेत, पण मी जास्तीत जास्त जे व्हिडिओ बनवते ते माहिती बद्दल बनवते. पण आता या मी एक मेची सिरीज बनवली आहे, त्याच्यामध्ये 1 मे पासून व्हिडिओ येणार आहेत. त्याच्यामध्ये मी खूप काय काय ऍड केलंय, त्याच्यामध्ये मी कोड्या सांगणार आहे, त्याच्यामध्ये मी रेसिपीज केल्या आहेत. मी त्याच्यामध्ये बुलबुल, आमच्या घरी बुलबुलच घरट होतं, त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे. रोज झाडांना पाणी द्या, त्याच्यानंतर नवीन वर्ष होतं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे असं सांगितलंय. त्याच्यानंतर निसर्गाबद्दल, मी एकदा गोव्याला गेलेली तर त्या रिसॉर्ट बद्दल सगळं मी डिटेल मध्ये माहिती दिलेली की ते काय आहे आणि आणि ते जास्त करायला आवडतं.
0: छान आहे, म्हणजे तू बाहेर कुठे फिरायला गेलीस की त्याचा सुद्धा व्हिडिओ करून टाकतेस चॅनलवर?
1: हो.
0: वा, छानच. म्हणजे अशा बालदोस्तांना किंवा इतर मंडळी असतील त्यांना सगळ्यांना छान तिथली मज्जा अनुभवता येते ना, म्हणजे कुठे काय आहे, काय आपण खाल्लं पाहिजे असं सगळं छान असतं ना त्याच्यावर. तू मज्जा कशी केलीस तिथे गेल्यावर, असं सगळं असतं ना तिथे.
1: मी असे डिटेल सांगते पण जास्त मी माहिती सांगते, त्याच्यामुळे माझं असं चॅनल नाही की ज्याच्यामध्ये मी जाते एक्सप्लोअर करते आणि सांगते, असं माझं वेगळं चॅनल नाही. माझं जे चॅनल त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे, गोष्टी आहेत, गाणी केल्यात मी, त्याच्यानंतर माहिती आहेत माझ्या, मी रेसिपीज पण बनवल्यात. आणि त्या गोव्याच्या ट्रिप मध्ये मी अशी मज्जा केलेली, माझं ते रिसॉर्ट होत, त्याच्यामध्ये ना मला स्विमिंग पूल मध्ये जायचं इच्छा होती आणि तिथे चक्क एकदम नॅच

0: नॅचरल स्विमिंग पूल म्हणजे आपलं कसं ते स्विमिंग पूल असतात ते ब्ल्यू कलरचं असतात ते ग्रीन कलरचं असतं. खऱ्यामध्ये तर स्विमिंग पूल ब्ल्यू कलरचं नसतात, त्याच्यात खूप सगळे केमिकल्स वगैरे टाकून ते ब्ल्यू होतं. मग त्याच्यामध्ये ते नॅचरल होतं, एकदम सेम होतं. त्याच्यामध्ये खूप मजा आलेली. आणि एक होतं ते फिश स्पा, त्याच्यामध्ये आपले पाय एकदम नॅचरल होता. असं काय पूल नव्हतं की त्याच्यात मासे होते, एकदम अशी झाडं होती आणि आपण असे पाय टाकायचे त्या नदीमध्ये. त्याच्यामध्ये ते मासा आपल्या पायाला चावतात, बोलतात त्याच्यात आपले पाय एकदम स्वच्छ होतात.
1: तुला भीती नाही वाटली?
0: पहिले मी टाकली तर थोडं दुखलं, त्याच्यानंतर जेव्हा मला एकदम गुदगुली व्हायला लागली तर मजा यायला लागली. त्याच्यामध्ये फिश पावत, त्याच्यानंतर खूप सगळे आयटम्स होते तिथे जेवायला. आणि तिथे असं नव्हतं की ऑर्डर करायचं येणार, असं नव्हतं. तिथे एकसाथ बसायचं, सगळे एकसाथ होते, असं बुफे टाईप होतं. आणि तिथे आपण आपल्याला जे म्हणणे ते आपण खाऊ शकतो. तिथे मी जंगल सफारी पण केलेली. तिथे मला एकदा दिसला नाही पण एकदा माझ्या समोरून वाघ गेला, कळलं नाही मला.
1: मी घाबरले आता.
0: मला खूप वेगवेगळे पक्षी दिसले. मी जीप मधून जात होती एका, ते पण असं सकाळी नाही रात्री जात होते, दम 12-1 वेळी जंगल सफारीला. अशी मजा केलेली मी गोव्याला जाताना.
1: वा वा वा, छान. तू आता एवढं सगळं सांगितलं ना, मला काय वाटलं माहितीये का?
0: काय?
1: कि मी पण गोव्याला फिरून आले तुझ्या बरोबरच. इतकं छान सांगितलंस तू, आपल्या मित्रांना पण आवडलं असेल हे. स्मिहा, तू हे जे व्हिडिओ बनवतेस तर ह्याची इन्स्पिरेशन तुला कुठून मिळते?
0: म्हणजे मला कोण असं मोटिवेट करते बरोबर ना? मला खूप जण मोटिवेट करतात. म्हणजे पहिले तर होतं ना, तेव्हा तर एकदम लहान होती मी, तेव्हा मला जास्त काय कळायचं नाही. इतकं 4 वर्षाच्या मुलीला काहीच कळणार, मला इतकं काहीच कळायचं नाही ना. जे मला सांगायचं ते तसं मी ऐकायची आणि करायची. पण आता मला खूप जण कमेंट्स मध्ये पण सांगतात की छान तू अशीच करत राहा, आम्हाला हे आवडलं. माझे आई बाबा म्हणजे आई सारखी सांगत असते की तू याच्यामध्ये बदल कर, तुला अजून चांगलं होईल तुझं.
1: मला तुला हेच विचारायचं होतं, आता तू कमेंट्स म्हणालीस ना आपण व्हिडिओ करतो आणि मग लोकांना तो कसा वाटतो, आवडतो की नाही आवडत, काही सुचवायचं असतं का, ते सगळं कॉमेंट मध्ये असतं, हो ना? तर तू वाचते स्वतःच्या व्हिडिओ खाली ज्या कॉमेंट्स असतात त्या वाचतेस?
0: म्हणजे पहिले तर मला कमेंट असे यायचेच नाही, पण आता यायला सुरू होत आहेत. तर सगळे असे बोलतात, अरे वा छान, किती चांगलं आहे, तुला याच्यामध्ये थोडी सुधारणा करायला पाहिजे, तुझे इथे थोडं असं अडखळतंय. म्हणजे जेव्हा ते असं सुधारायला सांगतात ना, तेव्हा मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ते सुधारते. तर ते चांगलं वाटतं. काय काय जण असे पण कमेंट करतात छान. आणि घरच्यांचंच असलं तर माझी आई सांगते, वा स्मिया खूप छान केलंस, तुला ही स्क्रिप्ट घे, तू अजून चांगलं कर, तू खूप छान करतेस. माझे बाबा शूटिंगचं काम करतात तर ते पण बोलतात की छान तू अजून असंच करत राहा, तुला येतंय अजून थोडं वाच, तुला येईल, असे सांगत असतात. आणि फक्त घरच्यांचं असं नाही की आता समजा आजी आहे माझी, त्याच्यानंतर मामी मामा आत्या, ते सगळेच असतात, ते सांगत असतात खूप छान मी तुझा बघितलं ना असं. मग त्याच्याने मोटिवेशन आपोआप मिळतं.
1: बरोबर, अगदी छान. आणि म्हणून तू इतके छान छान व्हिडिओ करत असते तर.
0: आता कळलं मला, करू नाही शकत कारण सगळे मदत करतात,
1: सगळे मदत करतात, सगळे जण मोटिवेट करतात, हो ना? आणि म्हणून मग हे छान छान व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळतात स्मिहाच्या चॅनलवर, हो की नाही?
0: हो.
1: स्मिहा, हे जे युट्यूब चॅनलवर तू व्हिडिओ टाकतेस बरोबर, तर यातून तुला दुसऱ्यांना माहिती द्यायची असते, पण हे करता करता तुला काही शिकायला मिळालंय का त्याच्यातून?
0: हो ना, खूप शिकायला मिळतं. मी दुसऱ्यांना सांगते, मी त्यांना सांगते की माहिती, पण त्यांना सांगण्याआधी मला स्वतःला माहिती समजून घ्यावी लागते. तर पहिले तर असे की मला माहिती शिकायला मिळते. दुसरं, जर मी एखाद दुसरी जर जागा त्यांना दाखवली तर मी ती जागा बघते. त्यानंतर गोष्टी सांगायच्या असतील तर गोष्टी, आणि जर गाणी तर मला 10-20 गाणी सिलेक्ट करावी लागतात, त्याच्यातले पाठ करावे लागतात. आणि मी पाठ असं एकदम असं पाठ असं नाही, मी एकदम ते मज्जाने करते बाबा. किंवा आपण पाठ केलं तर ते विसरायला होतं आणि मज्जा येत नाही, ते एकदम असं टेन्शन टाइप होत. म्हणून आपण मज्जाने केलं ना सगळं काम तर सगळं एकदम लगेच होत.
1: अगदी बरोबर बोललीस. स्मिहा, तुला कविता येतात का ग, कविता किंवा गाणी?
0: हो, मी गाणी येतात मला,

0: एखादं गाऊन दाखव ना.
1: आता मी इतक्या वेळा हा शब्द वापरलाय मेसिडीज, कारण तुम्ही बघा मे मध्ये खूप जण आहेत, त्याच्यामध्ये खूप माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ना मी गाणी गायलेत, तर त्याच्यातलं मी एक गाणं गाऊ शकते.
0: हो हो.
1: तर त्या गाण्याचं नाव आहे म्हणजे मी शिवस्तुती गाणार आहे.

0: वा वा वा, छानच. आणि आम्हाला असं कळलंय की तू अभ्यासातही खूप हुशार आहेस ना. मग तू हे शाळा, अभ्यास, युट्यूब चॅनल असं कसं मॅनेज करतेस बरं?
1: म्हणजे या दोघांचा जवळचा संबंध येतच नाही माझ्यामध्ये, कारण माझा जो अभ्यास होतो, अभ्यास तर पहिला आहे सगळ्यांसाठी.
0: बरोबर,
1: मी पहिला अभ्यास करते आणि खूप जणांना असं जर वाटत असेल, आता माझं युट्यूब चॅनल आहे तर मी अभ्यास माझा वेळेवर नसेल, तर असं नाही. मी माझा अभ्यास, होमवर्क असू दे किंवा कोणता प्रोजेक्ट, मी त्या त्या वेळेला माझा असतो, त्या त्या वेळेला मी देत येतो. आणि ना अभ्यासात पाठी आणि शाळेमध्ये पण थोडं पाठांतर करावं लागतं प्रश्न उत्तरांचं, तर ते करते मी. आणि किंवा शाळेमध्ये परीक्षेचा काळ चालू असेल तर बाबा अजिबात नाही शूटिंग कडे बघायचं. आणि जर काही महत्वाचं असेल तर पण मी जास्त शूट नाही करत, मी त्याच्यामध्ये जास्त अभ्यासाकडे लक्ष देते, मी जास्त शूट नाही करत. आणि मी शूट जेव्हा करते तेव्हा संडे असेल किंवा शाळेचा महत्वाचा काळ चालू नसेल आणि म्हणजे परीक्षा नसतील, आता समर वेकेशन असेल ना किंवा असं दिवाळीच्या सुट्ट्या असं जेव्हा असेल ना तेव्हा मी सुट्ट्यांच्या काळात असेल ना तेव्हा व्हिडिओ बनवते. म्हणून मग दोन्ही मॅनेज करायला खूप सोपं आहे.
0: अगदी बरोबर. पाहिलं बाल दोस्तांनो, ही आपली छोटीशी बालमैत्रीण युट्यूबर आहे, पण आधी ती तिचा सगळा अभ्यास पूर्ण करते आणि अभ्यासावर जास्त लक्ष देते आणि राहिलेल्या वेळात मग ती युट्यूबवर छान छान व्हिडिओ टाकते, हो ना?
1: हो.
0: बरं स्मिहा, तुझ्या शाळेतले जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना तुझं चॅनल माहिती आहे का?
1: हो, त्यांना माझं चॅनल माहिती आहे. म्हणजे पहिले जेव्हा बालक वर्गात होती ना तेव्हा कोणालाच जास्त माहिती नव्हतं, पण आता थोडं आता मी पहिलीला गेली दुसरीला गेली तर माझ्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे.
0: त्यांच्या काय असतात प्रतिक्रिया?
1: म्हणजे मी सांगितलं तर पहिले म्हणजे 4-5 मित्रमैत्रिणी आहेत, ते माझे खूप खास आहेत, तर ते मला सांगत असतात, अरे तू इथे गेलेलीस ना, अरे मला खूप आवडलं, अरे तू इथे गेलेलीस ना, ते मला सांगतात. आणि फक्त 4-5 मैत्रिणी असं नाही, बघितलं तर माझ्या पूर्ण वर्गाला माहिती आहे. आणि ना फक्त माझ्या मित्रमैत्रिणीच नाही तर माझ्या शिक्षकांना पण माझं कौतुक आहे, तर मला याच्याबद्दल खूप आनंद होतो की सगळ्यांना माझं युट्यूब चॅनल
0: आवडतं आणि छान छान प्रतिक्रिया सुद्धा तुला मिळतात.
1: हो
0: स्मिहा, तू आता हे सगळं करतेस, अभ्यासात छान हुशार आहेस, तुला शाळेमध्ये अमृत पुत्र गौरव महोत्सव होतं त्यात प्रथम पारितोषिक मिळालं होतं, शिवाय तू राज्यस्तरीय वृत्तपत्र स्पर्धा होती त्यामध्ये सुद्धा तू भाग घेतला होतास, है ना? आणि त्यात तुझा 3रा क्रमांक आला. वा, तुझं अभिनंदन. स्मिहा, या व्यतिरिक्त काय तुझे छंद आहेत, काय हॉबीज आहेत तुझ्या, आवडतं तुला काय करायला?
1: म्हणजे माझा कथ्थकचा क्लास आहे. मी परीक्षा कालच देऊन आली आहे कथ्थकची पहिली परीक्षा, तर मी कथ्थक मला आवडतं आणि गाणी गायला आवडतं. आणि जर खेळायचा विषय आला तर म्हणजे मला जास्त प्रॅक्टिकल वालं खेळायला आवडतं, कारण आजकाल कसं असतं ना की खूप जण मोबाईल गेम्स खेळतात. मला मोबाईल गेम्स अलाउड नाही आहेत, कारण मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर नकोच ना बाबा ते, म्हणून मी बाहेर जाऊनच खेळते जास्तीत जास्त.
0: मग तू काय खेळतेस, काय आवडतं?
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत ना पकडापकडी, समजा लपाछुपी, त्याच्यानंतर अजून असे धावायचे गेम असतील ना ते एकावर डाईन घ्यायची आणि आपण पळायचं, खूप
0: मज्जा येते.
1: आणि माझ्याकडे बॉल पण आहे, तो मला खूप आवडतो, त्याच्याने पण आम्ही खेळत असतो.
0: छानच. स्मिहा, तुझ्या युट्यूब चॅनलवर तू वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मुलाखती तू घेतलेल्या आहेस. नुकतीच तू शिवाली परब जी अभिनेत्री आहे

0: मुलाखत घेतलीस, तर आणखीन कोणाकोणाची मुलाखत तू घेतलीस?
1: माझी पहिली मुलाखत झाली खगोल अभ्यासक दाखरू सोमन यांच्या सोबत, आणि मुलाखत घेताना मला खूप आनंद झाला. माझी पहिली मुलाखत होती, मला याच्यातून कॉन्फिडन्स आले की मी अजून पुढे मुलाखत करू शकते. कवी लेखक एकनाथ आव्हाड यांची मुलाखत घेतली, त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजाळे यांची घेतली, त्याच्यानंतर कर्नल श्री खासगेवाले, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब यांच्या मी मुलाखती घेतल्यात. आणि त्याच्यासोबत तसेच मी माझ्या शाळेतील ज्या मुख्याध्यापिका आहेत विजया निर्भवने यांचीही मी मुलाखत घेतलीये.
0: मला सांग, तुला मोठं होऊन काय व्हायचंय?
1: मला मोठे होऊन ना कलेक्टर व्हायचंय. म्हणजे खूप वेळा मी बदलले. काय पहिले मी ठरवलेलं की मी सैनिक बनेन, पण जेव्हा मी स्वतःकडे बघितलं नको बाबा सैनिक नाही बनणार माझ्याने, मी सैनिक बनू शकत नाही. कारण आपल्यामध्ये काहीतरी असं असतं ना की फक्त सैनिक मध्ये प्रॅक्टिकलच नाही तर आपल्याला ते बुद्धी पण असायला पाहिजे. पण मला थोडं नंतर वाटायला लागलं की नको बाबा सैनिक थोडं नाही आवडते, म्हणजे मनाविरुद्ध कशाला करायचं ना, तर सैनिक मी नाही बनली. नंतर मला वाटलं हे बनते ते बनते, पण डिसाईडच होत नव्हतं. म्हणजे मला मोठे होऊन डिसाईड करायचं होतं, पण मी आत्ताच डिसाईड करायचं ठरवलं. नंतर मला थोडं थोडं मी महत्वाच्या गोष्टी बघायला लागली टीव्ही मध्ये, तेव्हा मला हळूहळू कळायला लागलं की कलेक्टर पण असतं. अजून मी चांगला अभ्यास केला मोठे होऊन काय आत्ताच, तर मी कलेक्टर बनू शकेन.
0: बरोबर स्मिहा, आत्ता तुझा युट्यूब चॅनल सुरू आहे बरोबर, पण तू मघाशी आम्हाला म्हणालीस काहीतरी सिरीज सुरू होतीये, है ना? म्हणजे युट्यूब वर आता नवीन काहीतरी येणार आहे, है ना, प्रेक्षकांच्या भेटीला, तर काय असणार आहे ते सांग ना.
1: म्हणजे आहे थोडं सरप्राईज, तुम्हाला ते सगळं बघावं लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं तरी पण त्याच्यामध्ये मी गाणी बनवलेत, खूप प्रकारचे गाणी मी शोधलेत पहिले. त्याच्यानंतर मी कोड्यांचं बनवलंय, त्याच्यामध्ये मी 3 कोडी सांगितलेत, त्याचा मी उत्तरांचा पण एक व्हिडिओ बनवलाय, तर तुम्ही तो बघू शकता. त्याच्यानंतर एक रेसिपीचं पण बनवलंय, त्याच्यामध्ये मी 2 रेसिपीज सांगितल्यात.
0: तू रेसिपीज सांगितल्या?
1: हो.
0: अच्छा.
1: मी आणि अजून मी असंच निसर्गाचं बनवलंय, मी काही काही माहिती दिलीत मध्ये मध्ये माझ्या व्हिडिओंमध्ये, आणि मला अजून करायचंय. आणि आता एक असं मी नवीन, आता अजून झालं नाही, अजून शूट नाही केलंय, पण आता मी करणार आहोत. आणि अजून एक लास्ट आहे की सावरकरांचं गाणं कोणतं तरी ते बनवणार. त्याच्यानंतर आमची मॅची सिरीज संपली.
0: वा वा वा स्मिहा, तुझ्या युट्यूब चॅनलला आणि तुला कलेक्टर व्हायचं आहे, सगळी स्वप्न तुझी पूर्ण होत आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आकाशवाणी तर्फे आणि आमच्या छोट्या बाल दोस्तांतर्फे खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: आज तू आमच्या कार्यक्रमात आलीस आणि इतकी छान माहिती दिलीस, इतकं छान आमच्याशी गप्पा केल्यास, हो की नाही?
1: हो.
0: त्यामुळे धन्यवाद,
1: तुमचे मनापासून आभार.
0: तर बालमित्रांनो, ही होती आपली छोटी मैत्रीण युट्यूबर स्मिहा सुनील पाटोळे. आज तिने आपल्याशी छान छान गप्पा केल्या आहेत आणि मला वाटतं तुम्हाला या मुलाखतीतून आपण ज्या तिच्याशी गप्पा मारल्या यातून खूप छान इन्स्पिरेशन मिळालं असेल. बरं तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.
2: Come on.

0: अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:55 झाली आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. दरम्यान काही संदेश.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्सना केतकर.
2: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
3: वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता.
2: हो,
3: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 4 संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
4: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
5: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
4: गुरुवार दिनांक 7 रात्री 8:00.
5: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
4: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: श्रोतेहो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आली?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोतेहो आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर पालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं कोलकाता नाईट रायडर्स पुढे विजयासाठी 166 धावांचं लक्ष्य.

0: नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे.
0: पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगाने राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका त्यांनी केली. अशा घटना रोखण्यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी त्यांनी केली. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी तसंच राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडू पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फालदा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघांच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फालता मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुचेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं. नागपूर इथं लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जगातले अनेक केमिकल इंजिनियर एलआयटीयूमधून निर्माण झाले आहेत. आता याचं रुपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं त्यामुळे एलआयटीयूचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. आता इथे शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत एलआयटीयू जाऊन बसेल. भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र निर्धारित 20 षटकांच्या आधीच 19 षटकात 165 धावांवर त्यांचा डाव संपला. ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सच्या अंगक्रिश रघुवंशीचं शानदार अर्धशतक आणि अजिंक्य रहाणेच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यानं 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 10 चेंडू बाकी असताना पार केली. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये यासाठी भूखंडाचे तुकडे करून लेआउट म्हणजेच अभिन्यास केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आज नाशिकचे नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याशिवाय या प्रकरणी पोलिसांनी 194 भूखंड मालक विकासक आणि त्यांच्या भागीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या कनेक्टिंग लिंकवर प्रवाशांनी सेल्फीसाठी थांबू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केलं आहे. कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरू झाली आहे, मात्र वाहनचालक प्रवासादरम्यान सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी केबल स्टेड ब्रिज तसंच बोगद्याजवळ वाहनं थांबवत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. या मार्गावर सीसीटीव्हीची सतत नजर राहणार असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 जणांची सुटका केली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधी अंतर्गत प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं आज रत्नागिरी शहरात किड्स सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं. या सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. आधार कार्डाच्या चेहऱ्यामोऱ्यात येत्या वर्षअखेरपर्यंत बदल होऊ शकतो या वृत्ताचं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खंडन केलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसातही विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुदुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र। श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 30 सेकंद होत आहेत। आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात, तत्पूर्वी आमच्या कार्यक्रमांच्या विषयी।

मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात, तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात, तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंग

0: अशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर नेहमीचेच 25 53 17 05 आणि 25 53 17 06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे.
2: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
3: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
2: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
0: सखी विश्व.
4: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
5: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवीकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
6: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
7: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
5: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
8: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभिरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
9: त्यामुळे मी खरा कसा आहे हे माझं मलाच कळे नसं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
5: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.
10: सतारीचे बोल असोत
11: की मंजुळ बासरी,
10: शततारांची संतूर असो
11: की मंगल सनई,
10: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
11: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
12: मध्यमदरी 378.78 अर्थात 792 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:15 प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी विक्रम शिंदे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज रविवार भारतीय सौर 13 वैशाख शके 1948 अर्थात रविवार दिनांक 3 मे 2026. सुरुवातीला ऐकूयात भारतीय हवामान खात्याचा अंदाज. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसंच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. श्रोतेहो हा होता हवामानाचा अंदाज. यानंतर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत. या अंतर्गत कीर्तनकार शेखर बुधकर यांचं नारदी कीर्तन आख्यान गणेश भक्त नांबी ऐकूयात.

सज्जन हो, प्रातस्मरणीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा अभंग निरूपणाकरता घेतलेला आहे. ज्या तुकोबांनी प्रपंच आणि परमार्थ यांची योग्य सांगड घालून आपला भोळा भाव भगवंतास अर्पण करून पांडुरंगाला आपलंसं करून घेतलं असे हे तुकोबा या रचनेमध्ये गणेशाचा महिमा गातात. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. श्रोते हो, ओंकार व अथ हे दोन शब्द मोठे मांगलिक आहेत. जगाचे उत्पत्तीचे वेळीस ब्रह्मदेवाच्या कंठातून ओंकार व अथ हे शब्द प्रथम आले. ते दोन शब्द मंगलप्रद आहेत म्हणून अभंग रचनेमध्ये प्रथम ओंकाराचा विचार तुकोबांनी केला. कोणत्याही कार्यापूर्वी कार्यारंभी श्री गजाननाचे स्मरण पूजन वंदन करण्याची वैदिक परंपरा

पर आहे, सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून प्रथम गणपतीचे पूजन करतात. श्री समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा दासबोधाचे सुरुवातीला गणेशाचे वंदन करावे असेही सांगितलेले आहे. समर्थ असे लिहितात, वंदुनिया मंगल निधी कार्य करिता सर्व सिद्धी अगाध अडथळे उपाधी बाधू शकेना. श्री गणरायास प्रथम वंदन केले असता कोणतेही विघ्न न येता कार्यसिद्धीला जाते. सर्व ब्रह्माधिक देव गणपतीला नमन करतात. आपल्या प्रपंचातील संसाराचे कोणतेही कार्य असो प्रथम मंगलाचरण करावे म्हणून म्हटलेले आहे. आपण नेहमी म्हणतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. समर्थांनी सुद्धा एका श्लोकामध्ये वर्णन केलेले आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. या पृथ्वीच्याही अगोदर असणारी

प्रथम वंदन केले असता कोणतेही विघ्न न येता कार्यसिद्धीला जाते. सर्व ब्रह्माधिक देव गणपतीला नमन करतात. आपल्या प्रपंचातील संसाराचे कोणतेही कार्य असो प्रथम मंगलाचरण करावे म्हणून म्हटलेले आहे. आपण नेहमी म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. समर्थांनी सुद्धा एका श्लोकामध्ये वर्णन केलेले आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. या पृथ्वीच्याही अगोदर असणारी आदी अनादी अशी ही गणेश देवता सर्वांच्याही आरंभाचा आरंभ आहे. म्हणून सगुण पूजेचा उगमच गणेशाच्या पूजनाने झालेला आहे. हे आदिरूप ओंकार स्वरूप आहे, तेच या विश्वात विश्वरूपाने नटलेले असल्यामुळे त्याला विश्वरूपा असेही म्हणतात. संत एकनाथ महाराज म्हणतात, हे परमात्म तत्व विश्वरूप आहे, त्याचे पासून जगाची उत्पत्ती आहे. अथर्व शीर्षातही श्रोते हो गणेशाचे वर्णन केलेले आहे. ब्रह्म विष्णू रुद्र इंद्र अग्नी वायू सूर्य चंद्र हे सर्व गजानना तूच आहेस. हे ओंकारा तू या जगाची माता पिता बंधू सखा आहेस. ओंकार गणपती रूप आहे आणि ओंकाराचा तिनाचा आकडा आपल्या मस्तकाकडे केल्यास श्रुते हो आपल्याला प्रणव म्हणजे मूर्तिमंत गणपती दिसतो. ओम हा असा तिहीचा आकडा आहे. ती गणपतीची दोन गंडस्थळे, पुढील फाटा म्हणजे ही सौंड आहे आणि अर्धचंद्र तो एक दात. दुसरा दात होता पण सिंदुरासुराला मारण्यासाठी गजाननाने तो मोडून त्याचा वध केला, तेव्हापासून गणपती एकदंत झाला. म्हणून तो ओंकार स्वरूप आहे. म्हणून तुकोबा आणखी एका अभंगात असं लिहून जातात,

श्रोते हो, श्री गणेश हा चतुर्थीच्या व्रताने प्रसन्न होतो, म्हणून शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी असे म्हणतात व वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात, आणि जर चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारिका चतुर्थी असे म्हणतात। अंगारक म्हणजे मंगळ, म्हणून गणेशास मंगलमूर्ती असे म्हणतात। विश्वामध्ये जेवढे पदार्थ आहेत त्या सर्वांना गणामध्ये मोजले जाते, उदाहरणार्थ मनुष्यगण, पक्षीगण, पशुगण, देवगण इत्यादी। या सर्व गणांचा जो अधिपती तो गणपती, तसेच हा विष्णूंचा अवतार असल्याकारणाने वैष्णव व भगवान शंकरांचा पुत्र असल्याकारणाने शैव असे दोन्ही पंथाचे लोक गणपतीची पूजा करतात। सृष्टी निर्मितीनंतर अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा हा प्रश्न सगळीकडे पडलेला होता, परंतु सर्व देवांनी ब्रह्मदेवाला हा प्रश्न विचारला। का म्हणले महाराज, सृष्टी निर्मितीनंतर अग्रपूजेचा मान कोणाला? तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की जो पृथ्वीला सर्वप्रथम प्रदक्षिणा घालील त्याला देणार, असे ब्रह्मदेव म्हणाले। सर्व देव पृथ्वी प्रदक्षिणेकरता निघाले मात्र, परंतु श्री गणेशाने मात्र काय केले, आपल्या मात्या पित्यालाच आसनावर बसून त्यांना प्रदक्षिणा घातली। माता पित्याचे स्थान हे पृथ्वी मोलाचे असल्याने ब्रह्मदेवाने श्री गणेशाला अग्रपूजेचा सन्मान दिला। अशा या गणेशाचा श्री संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीत सुरुवातीलाच जय जयकार केलेला आहे। माऊली असेल ही ते ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुचि गणेशु सकलार्थ मती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी। माऊली असेल ही ते ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा सर्वांचे मूल असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनेचा विषय असणाऱ्या

ओंकारा, तुला नमस्कार असो. तुझ्या स्वरूपाला जाणणारा तू स्वतःच आहेस. सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो. सकल जगाचा बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा जो श्री गणेश तो तूच आहेस, म्हणून तुकोबाही पूर्वपद्यामध्ये या ठिकाणी लिहून जातात.

अशा प्रकारे गणेशाची ज्यानं भक्तिभावाने श्रद्धा पूर्वक सेवा केलेली आहे त्यास गजानन कसा पावतो, एतत विषयी चरित्रभाग असा।

तामिळनाडू प्रांतात एक छोटस खेडेगाव आणि त्या गावात एक गणपतीचं मंदिर. पण हे गणपती मंदिर गावाबाहेर असल्यामुळे, थोडस पडकं असल्यामुळे, जुनं असल्यामुळे मंदिरात भाविकांची ये जा तशी कमीच होती. या मंदिराचं वैशिष्ट्य असं होतं, मंदिर जुनं होतं, पडकं होतं, पण या मंदिरातील गणपतीची मूर्ती मात्र पाहण्या

दोघी होती. काय वैशिष्ट्य होतं या गणपतीच्या मूर्तीचं? 6 फूट उंच आणि 3 फूट रुंद अशी ही भव्य दिव्य गणपतीची मूर्ती. पण शेवते हो, या मंदिरात भाविकांची वर्दळ कमी होती. पण अशा या भव्य दिव्य असणाऱ्या गणेश मूर्तीच्या जवळच एक ब्राह्मण राहत होता. सदा

पहिल्या ब्राह्मणाचा नित्यनियम असा होता, सकाळी लवकर उठावे, स्नान संध्यादी कर्म करावी व मंदिरात जाऊन गणपतीची श्रद्धेने विधिवत पूजा करावी. तोपर्यंत इकडे त्याच्या पत्नीने नैवेद्य तयार करावा आणि पूजा झाल्यानंतर या ब्राह्मणानं गणपतीस नैवेद्य समर्पण करावा व तो नैवेद्य दाखवल्यानंतर नैवेद्याचं ताट गाईला गोग्रास म्हणून घालावा असा नित्यनियम या ब्राह्मणाचा होता. या दाम्पत्यास एक 5 वर्षाचा मुलगा होता. या मुलाचं नाव नांबी असं होतं. हा नांबी अत्यंत खोडकर स्वभावाचा असल्याने आई वडिलांना खूप त्रास द्यायचा. ते भयंकर त्रासून गेलेले होते. पण लोकांनी त्याच्या आई वडिलांना असं सुचवलं की तुम्ही त्याची मुंज करा, म्हणजे त्याच्यावर संस्कार होतील आणि तो सुधरेल. त्याप्रमाणे या ब्राह्मणानं नांबीची मुंज करायची ठरवली. कवी वर्णन करतात,

म्हणून या ब्राह्मणाने याची मुंजे केली व त्याला पुढील शिक्षणाकरता गुरुगृही पाठवले. परंतु तरीही हा काही शिकेना. तिथे तो मुलांच्या खोड्या काढू लागला, इतरांना त्रास देऊ लागला. शेवटी वेद विद्या इत्यादी आश्रमात याची काहीही प्रगती होईना. शेवटी वडिलांनी कंटाळून त्याला घरी आणलं आणि त्याच्या आईने त्याच्यावर संस्कार करायचे ठरवले. आईनं काय करावं, संध्याकाळी देवाजवळ बसावं आणि नांबीला सांगावं

संध्याकाळच्या वेळी आईने त्याला जवळ घेऊन देवाजवळ बसवावे. गणपती, मारुती स्तोत्र इत्यादी पाढे परवसा म्हणून घेण्याचा प्रयत्न करावा, पण लांबी त्याला तयार होईना. त्याचे सर्व लक्ष बाहेर खेळण्याकडे होते. आई वडिलांनी नेहमी प्रश्न पडत असे की यापुढे याचं काय होणार आहे. ते बिचारे नित्य नियमाने श्री गणेशाची पूजन सेवा करीत होते, पण एक दिवस असा प्रसंग आला

वडिलांना काही कामानिमित्त बाहेर गावी जायचे असल्या कारणाने त्यांनी नांबीला जवळ बोलावलं आणि सांगितलं, बाळ नांबी, मी आता 7-8 दिवसाकरता कोर्टाच्या कामाकरता बाहेर गावी जाणार आहे, तेव्हा मी काय सांगतो ते नीट ऐक। बरं, रोज सकाळी उठल्यानंतर घरातील स्नान संध्या झाली की मंदिरातील गणपतीची पूजा आता तुला करायची आहे, 8 दिवस मी गावाला जाणार आहे, आणि गणपतीची पूजा झाली की देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग शाळेत जायचं। आणि त्यानंतर नांबी म्हणाला, ठीक आहे बाबा, अहो वडील गावाला जाणार ही नांबीच्या दृष्टीने पर्वणी होती, रोज त्यांचा मार खायचा कोणी, मनातनं नांबीला आनंद झालेला होता। आणि त्याप्रमाणे नांबीनं ठरवलं की आता वडील गावाला जाणार आहेत, आता गणपतीची आणि आपलीच गाठ होणार आहे। पण वडिलांनी नांबीला एक गोष्ट मात्र सांगितली नाही की नैवेद्य दाखवल्यानंतर तो मी गाईला गोगरास म्हणून घालतो, हे नांबीच्या वडिलांनी त्याला सांगितलेलं नव्हतं। पण ठीक आहे म्हणलं, काही हरकत नाही। आणि त्याप्रमाणे याच्यावर काहीतरी जबाबदारी टाकली म्हणजे हा सुधरेल असंही वडिलांना वाटलं आणि त्याप्रमाणे वडील गावाला निघून गेले। हा सकाळी उठला व स्नान संध्या केली, तोपर्यंत बाहेर आईनं सर्व पूजेची तयारी अतिशय उत्तम अशी करून ठेवलेली होती आणि ते तबक तयार झालं आणि आईनं सांगितलं, बाळ नांबी, आता हे पूजेचं तबक घे आणि गणपती मंदिरामध्ये पूजेला जा, आणि बाबा जशी पूजा करतात ना अगदी तशीच पूजा करायची हो, म्हणजे ती देवाला आवडेल। व हा नांबींनी पूजेचं तबक तयार केलं आणि ते तयार झालेलं तबक मंदिरामध्ये घेऊन गेला आणि देवाशी बोलू लागला, गणपती बाप्पा, आता बाबा गावाला गेलेत, 8 दिवस माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा, बाबांसारखी पूजा मला जमणार नाही, पण जे काही थोडंफार मला येईल त्यात मला सांभाळून घ्यायचं हो, माझ्यावर रागवायचं नाही, जशी जमेल तशी पूजा मी करेन, असं नांबीनं गणपतीला सांगितलं। पण देव कुठे बोलतो का? नाही, गणपती बाप्पा आपले तसेच स्थानापन्न झालेले। आणि त्याप्रमाणे हा छोटासा नांबी, पण गणपती मात्र 6 फूट उंच आणि 3 फूट रुंद अशी त्या गणपतीची मूर्त होती, हा गणपतीशी बोलू लागला, देवा तुम्ही आहात उंच आणि मी आहे छोटा, आता तुमच्या मांडीवर मी पाय देणार आहे, लक्षात ठेवा, आणि तुमच्या मांडीवर पाय देऊन मी तुम्हाला स्नान घालणार आहे, तेव्हा माझ्यावर रागू नका, हां, स्नान झाल्यावर छान पूजा करीन। म्हणून गणपतीच्या मांडीवर एक पाय ठेवला आणि गणपतीला स्नान घातलं आणि त्याप्रमाणे गणपतीची यथासांग नांबीला जशी जमेल तशी गणपतीची पूजा केली। पण झालेली पूजा गोड मानून घ्या, बाबांसारखी झाली नसेल तर रागू नका माझ्यावर, बसा, हां, आईनं आता नैवेद्य तयार केला असेल, मी आत्ता जातो आणि नैवेद्य घेऊन येतो। म्हणून नांबीनं काय केलं, घरी गेला, आईनं नैवेद्य तयार होता तो नैवेद्य घेतला आणि गणपतीला नैवेद्य दाखवला, बाप्पा आता पटकन जेवून घ्या, मला शाळेत जायचं आहे, हो, आणि शाळेत जायला उशीर झाला ना तर गुरुजी रागवतील, बरं, पटकन जेवून घ्या। देव कुठे जेवतो का? देव कुठे बोलतो का? ही काळ्या दगडावरची रॅग आहे, हां, नामदेवांचे देव बोलले हो त्या काळामध्ये, पण हल्ली देव बोलतात का? नाही बोलत। का बोलत नाही? तर आम्हीच देवाशी बोलत नाही तर देव आमच्याशी काय बोलणार? त्याप्रमाणे झालं, मात्र यानं नैवेद्य दाखवला, अ देवा घ्या ना जीवन, असं काय करताय, बाबा गावाला गेलेत म्हणून रागावलात का? नाही नाही, घ्या लवकर जीवन, मला शाळेत जायला उशीर होतोय, आवरा लवकर, अहो किती वेळ, आवरा ना लवकर, घ्या ना जीवन, अहो तुम्हाला जशी भूक लागली आहे ना तशी मला पण भूक लागली, हां, माझंही जेवण अजून व्हायचं आहे, आवरा आवरा घ्या पटकन जेवण करून। पण देव काही हले ना, देव काही बोले ना आणि देव काही जेवे ना। नांबीला एक गोष्ट माहीत नव्हती की बाबा नैवेद्याचं ताट गाईला गोगरास म्हणून घालतात, बाबा घरी ताट रिकामा आणतात, म्हणजे निश्चित गणपती जेवला, ही संकल्पना नांबीची होती मात्र श्रोते हो। पण नांबीला काही कळे ना, देव काही जेवे ना, शेवटी नांबी रागावला, देवा एक लक्षात ठेवा, तुम्हीच आता लगेच जेवला नाहीत ना तर तुमच्या पायावर डोकं आपटून घेईन, आणि डोकं आपटण्याकरता म्हणून नांबी तयार झाला। नांबीला काही सुचे ना, काय करू सांग ना।

आणि त्यानंतर यानं पुन्हा गणपतीची विनवणी केली, देवा आता तरी जेवा हो असं काय करताय. शेवटी ह्यानं डोकं आपटायला सुरुवात केली आणि देवानं त्याला वरचेवर झेललं मात्र. आणि त्याप्रमाणे देवा असं काय करताय, जेवून घ्या हो, मला पण भूक लागली आहे, मला शाळेत जायचंय, उशीर होतो आणि उशीर झाला तर गुरुजी मारतात हो, काय सांगायचं तुम्हाला. पण देवानं त्याचं डोकं वरचेवर उचललं मात्र आणि देव बोलू लागले, अरे नांबी, देव कुठे, जेवतो का, हा असं काय करताय, तुला माहीत नाही का, साक्षात चमत्कार झाला. आणि देव बोलू लागले, देव कुठे जेवतो का, तुला माहीत नाही की नैवेद्य दाखवल्यानंतर गाईला गोग्रास म्हणून घालतात आणि मग रिकामं ताट घरी नेतात बरं. पण तरी देखील नांबीला काही समजेना.

नांबी काकुलतीला आला आणि शेवटी नांबीनं डोके गणपतीच्या पायावर ठेवले. तो चमत्कार झाला आणि देवाने नांबीला वरच्यावर उचलले. देव बोलू लागले, अरे नांबी, देव कुठे जेवतो का? देव कुठे बोलतो का? नांबी म्हणाला, देवा ते मला काही माहीत नाही, पहिले जेवून घ्या. आणि त्यावर देवानं एक घास नांबीला भरवावा आणि नांबीनं एक घास देवाला भरवावा असं देवभक्ताचं चाललेलं भोजन आईनं विचार केला. एवढा वेळ झाला, नांबी अजून घरी काय येईना, म्हणून खिडकीतनं त्या आईनं बघितलं आणि ते देवभक्तांचं चाललेलं भोजन त्या माऊलीनं बघितलं मात्र, आणि वेळ्यात ना घाल घाल घाल घाल घाल घाल अश्रू बाहेर येऊ लागले. मात्र वा, आज साक्षात गणपती माझ्या नांबीशी बोलतोय, नांबीबरोबर जेवतोय. आज जी आम्हा उभयतांनी तुझी सेवा केली गणराजा, ती आज फळाला आलेली आहे, ती आज फळाला आलेली आहे, लक्षात ठेवा. देवा खूप आनंद झाला आणि आनंद अश्रू आईच्या डोळ्यातनं पुढे वाहू लागले. मात्र खूप आनंद झाला, पण आई तिथेच थांबली. मात्र आईनं काही बोलली नाही आणि देवभक्तांचं असं बराच वेळ भोजन चाललेलं होतं. एक घास नांबीनं देवाला भरवावा आणि देवानं एक घास नांबीला भरवावा, मात्र अशा प्रकारचं चाललेलं भोजन माऊलीनं बघितलं. माऊलीनं बघितल्यानंतर देवास सांगितलं की म्हटले, आता काही हरकत नाही, आपलं भोजन झालेलं आहे, देवा एक काम करा. अहो शाळेमध्ये गेले की गुरुजी मारतात, तेव्हा मी हे ताट की नाही घरी ठेवतो आणि पटकन येतो, आता तुम्हीच मला शिकवा. म्हटले काय सांगायचं, शाळेत गेले की गुरुजी मार मार मारतात, घरी गेल्यानंतर वडील मारतात, बोलतात, कुणी सहन करायचं हे? देवा आता तुमची आणि माझी गट्टी जमली आहे की नाही, तर एक काम करा, तुम्ही मला शिकवा. म्हटले आता आणि हा ताट घरामध्ये ठेवून आला. आईनं विचारलं, का रे आता पुन्हा कुठे चाललास? आई आता मी शाळेत चाललोय बरं, आणि हा नेहमी डाव्या रस्त्यानं जाणारा नांबी आज उजवीकडे मंदिरात वळला आणि गणपतीच्या पुढे जाऊन बसला. आणि गणपतीनं मनामध्ये विचार केला की आपण याच्याशी बोलतोय, आपण याच्याशी बोललो हीच मनातल्या मनात चूक झालेली आहे, मात्र हरकत नाही म्हणले, बिचारा आपल्याकडे आलेला आहे. आणि नांबी समोर बसला आणि गणपती बाप्पांनी याला शिकवायला सुरुवात केली.

आणि असं गणपतीने त्यांना शिकवायला सुरुवात केली. पहिला ओंकार शिकवला मात्र, आणि होता होता होता याचं शिक्षण, याची विद्या गणपतीनं पूर्ण केली. आजपर्यंत जी तपश्चर्या केलेली होती ती फळाला आलेली होती. मात्र 8 दिवस होऊन गेले, वडील गावावरनं परत आले, आणि परत आल्यानंतर पत्नीनं झालेला सर्व प्रकार आपल्या पतिराजांना सांगितला. मात्र धन्य झालो मात्र मी, आजपर्यंत मी गणेशाची सेवा केली ती आज फळाला आलेली आहे. आणि दोघे उभयता धन्य झाले. पुढे नांबी मोठा झाला, आणि नांबी मोठा झाल्यानंतर नांबीनं काय केलं, शिवपुराण नावाचा ग्रंथ या नांबीनं लिहिला. महान गणेश भक्त झाला. आणि आजही श्रोते हो, आपण तामिळनाडूमध्ये गेलात तर तिथे सर्वजण सकाळी उठल्यानंतर गणेश भक्त नांबी यांनी लिहिलेला शिवपुराण नावाचा ग्रंथ वाचतात, आणि मग पुढील आपल्या कार्याकरता जातात. अशी गणेशावर श्रद्धा ठेवली तर गणपती निश्चितपणे आपलं कल्याण करील, यात वाद नाही. म्हणून प्रत्येकानं गणेशाला सकाळी नमन करावं, गणेशावर कृपा करावी, गणेशाचे आशीर्वाद घ्यावेत, आणि आशीर्वाद घेतल्यानंतर निश्चितपणे कल्याणकारी असणारा हा गणेश आपल्याला भक्ती ठेवल्याशिवाय किंवा आपल्यावर कृपा ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणून पूर्वपद्यामध्ये तुकाराम महाराज या ठिकाणी लिहून जातात.

श्रोतेव, माझं घर माझं शेत अंतर्गत कीर्तनकार शेखर बुतकर यांचं नारदीय कीर्तन आपण आत्ताच ऐकलं. आखण्याचा विषय होता गणेश भक्त नांबी. याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही आता इथंच समाप्त करत आहोत.

0: महत्त्वाचं निवेदन. श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढते तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 यावेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसे की चक्कर येणं, डोळे दुखणं, उलट्या होणं इत्यादी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz. आता जाणून घेऊयात आमच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या करके बात बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मोसिकार ए आझम महान संगीतकार म्हणजेच नौशाद आपल्या रागदारीवर आधारित संगीतासाठी प्रसिद्ध असे संगीतकार नौशाद अली यांचे सतार, पियानो, तबला, बासरी, क्लारोनेट, अकॉर्डियन, मँडोलिन या वाद्यावरती हुकूमत होती. 3 चित्रपटांचा हिरोक महोत्सव, 12 सुवर्ण महोत्सवी चित्रपट तर 35 रौप्य महोत्सवी चित्रपटांचे यशस्वी असे संगीतकार म्हणजेच नौशाद अली. संगीतकार नौशादजी यांच्याविषयी बोलूयात येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रमाचं प्रसारण होईल 6 मेला दुपारी 12 ते 1 दरम्यान FM बँड 101 MHz. संपर्कासाठी क्रमांक आहे 2553-1705 किंवा 1706. तेव्हा बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात 4 मेला सकाळी 11 ते 11:30 या वेळेत कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.

श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या वाटचाली सोबतच चित्रपट गीतांची ही मैफिल अशीच अविरत बरसत आणि बहरत राहील यात काही शंकाच

मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं.

0: तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात. फोन नंबर नेहमीचेच 25-53-17-05 आणि 25-53-17-06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे.
2: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
3: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
2: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
4: सखी विश्व.
5: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
6: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
7: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराडा आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
8: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
6: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
9: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभिरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
10: त्यामुळे मी खरा कसा आहे माझं मलाच कळेन असं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
6: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.
11: श्रोते, आकाशवाणीचं हे पुढे केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुदुच्चेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय। अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणकडून नवा प्रस्ताव, मात्र तो समाधानकारक नसल्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका। नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293, तामिळनाडू 234, आसाम 126, केरळ 140 आणि पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे। मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या

0: मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तमिळनाडू पुदुच्चेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान झालं होतं, तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एका टप्प्यात आणि आसाम केरळ आणि पुदुच्चेरी इथं 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही उद्या होणार आहे. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढच्या महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होमोर्झच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अमेरिकेबरोबरच्या शांततेच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणनं आज अमेरिकेसमोर बहुस्तरीय प्रस्ताव सादर केला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इराणच्या प्रस्तावात पश्चिम आशियातला संघर्ष कमी करण्यासाठीची योजना असून ती टप्प्याटप्प्यानं राबवण्याविषयी सुचवण्यात आलं आहे. अमेरिकेनं आपलं लष्कर मागं घेतलं आणि इराणवरच्या तेल निर्यातीच्या निर्बंधांसह आर्थिक दबाव शिथिल केला तर होमुर्झच्या समुद्रधुनी परिसरातले निर्बंध कमी होतील असं इराणनं आपल्या प्रस्तावात म्हटलं आहे. मात्र इराणनं सध्या सुरू असलेल्या संघर्षाला दीर्घकाळ चाललेल्या अणुविषयक वादापासून वेगळं ठेवलं आहे. मात्र पश्चिम आशियातला संघर्ष संपवण्यासाठीच्या इराणनं ठेवलेल्या प्रस्तावावर आपण समाधानी नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे. मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे.
0: पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अशा घटना रोखण्यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी त्यांनी केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 जणांची सुटका केली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचाव कार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा

0: अपघात झाला, त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते, त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र निर्धारित 20 षटकांच्या आधीच 19 षटकात 165 धावांवर त्यांचा डाव संपला. ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सनं अंगक्रिश रघुवंशीचं शानदार अर्धशतक आणि अजिंक्य रहाणेच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 10 चेंडू बाकी असताना पार केली. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 4 बाद 39 धावा झाल्या होत्या. बंगळुरूच्या गॅलेक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं आज कॅलिफोर्निया इथं स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटवरून अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा उपग्रह आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपार्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री यांनी या यशाबद्दल गॅलेक्सी आय या स्टार्टअपचं अभिनंदन केलं आहे. एम्स अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पाठीच्या कण्याच्या व्यंगावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रियेचं नवीन तंत्र विकसित केलं आहे. गेल्या 7 वर्षांपासून या प्रक्रियेचा वापर केला जात असून ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेपासून धोका आहे किंवा ज्यांना उपचाराचे मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत अशांसाठी हे नवं तंत्र आशेचा नवकिरण आहे असं एम्सनं निवेदनाद्वारे म्हटलं आहे. नव्या तंत्रामुळे शस्त्रक्रियेतली गुंतागुंत कमी होते असं एम्सनं म्हटलं आहे. आधार कार्डच्या चेहऱ्या मोहऱ्यात येत्या वर्ष अखेरपर्यंत बदल होऊ शकतो या वृत्ताचं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खंडन केलं आहे. आधार कार्डावर केवळ छायाचित्र आणि QR कोड इतके संदर्भ असतील अशा आशयाच्या काही बातम्या सध्या काही वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर दाखवत आहे. मात्र असे बदल करण्याची कोणतीही योजना सरकारच्या विचाराधीन नाही आणि नागरिकांनी अशा वृत्तांवर विश्वास न ठेवता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर तसंच पत्र सूचना कार्यालयाच्या पत्रकावरच विश्वास ठेवावा असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणकडून नवा प्रस्ताव, मात्र तो समाधानकारक नसल्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत
2: माहिती, संदर्भ अन किस्से रसदार कार्यक्रम. एक कलाकार
1: भारतात शिटी वाजवणं म्हणजे आनंद व्यक्त करणं. ट्रेन सुटली, मॅच जिंकली, हिरोईन दिसली, आपण शिटी वाजवतो. तीच फिलिंग जर चित्रपटांमधील गीतांमध्ये आली की प्रेक्षक लगेच कनेक्ट होतो. शिटी थेट हृदयाला भिडते. शब्द नसतानाही ती भावना सांगते अशा भावना पोहोचवण्याचं काम मराठमोळ्या कलाकारानं केलं आहे, ते म्हणजे नागेश सुर्वे यांनी. हिंदी आणि मराठी चित्रपटातील गाण्यांमध्ये तोंडानं शिटी वाजवून ज्यांनी चित्रपट गीतांना अजरामर केलं ते व्हिसलर नागेश सुर्वे यांच्यावर आजचा एक कलाकार कार्यक्रम केंद्रित आहे. कार्यक्रमात मी विक्रम शिंदे आमच्या सर्व श्रोत्यांचं

शिटी सुरू झाली की काही गीतं लगेच ओळखू येतात, जशी आत्ताचं हे गीत. चित्रपटांमध्ये शिटीचं महत्त्व खूप आहे. खरं तर ती फक्त सिटी नसते तर गाण्याचा आणि सीनचा मूड बनवते. ऐकूयात अशीच काही मूड बनवणारी गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात बाजीगर चित्रपटातलं हे गीत.

नागेश सुर्वे मुंबईच्या दादरमधल्या गल्लीत लहानपणी मित्रांच्या शिटीच्या सिग्नलची नक्कल करायचे. एका पिकनिकमध्ये शिटी वाजवताना एका संगीत दिग्दर्शकानं त्यांना ऐकलं आणि नागेश सुर्वे यांना चित्रपटातील गाण्यांमध्ये शिटी वाजवण्याची संधी मिळाली. साल होतं 1975 आणि चित्रपट होता जुली. जुली चित्रपटातील दिल क्या करे या गीतामध्ये नागेश सुर्वे यांनी पहिल्यांदा शिटी वाजवली होती. या गाण्यानं त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ऐकूया जुली चित्रपटातलं.

नागेश सुर्वे हे बॉलिवूडचे प्रसिद्ध व्हिसलर म्हणजे शिटी वाजवणारे कलाकार आहेत. 1500+ अधिक हिंदी गाण्यांमध्ये त्यांच्या शिटीची जादू ऐकायला मिळते. त्यांची शिटी इतकी साफ आणि मधुर आहे की श्रोत्यांना बासरी वाजते असं वाटतं. तंत्रज्ञानाच्या या युगातही त्यांच्या शिटीची जागा कोणतीच गोष्ट घेऊ शकत नाही. नागेश सुर्वेंनी सिद्ध केलं की शिटी वाजवणं ही सुद्धा एक कला आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात करीब चित्रपटातलं हे गीत.

काही गाणी फक्त शिटीमुळे लक्षात राहतात. इंट्रो किंवा इंटरल्यूडमधली शिटी म्हणजे गाण्याची सिग्नेचर. दिल तो पागल है मधली अरे रे अरे ही शिटी प्रेमातली हुरहुर दाखवते. सौदागर चित्रपटातली इलू इलूची शिटी आठवण आणि तडफड. तर धूम अगेन यामध्ये ऋतिक रोशनचा डान्स आणि ती शिटी वेगळी करता येत नाही. कीबोर्डवर शिटीचा साऊंड काढता येतो, पण नागेश सुर्वे म्हणतात माणसाच्या शिटीला सोल असतो. त्या शिटीमध्ये श्वास असतो, भावना असते. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अशीच एक भावना आणि श्वास असणारी तेजाब चित्रपटातली ही गीतरचना.

बॉलिवूडच्या अनेक गाण्यांमध्ये एका व्यक्तीनं शिटी वाजवली, गाणी अजरामर केली, पण तो माणूस कधीही प्रसिद्धीच्या झोतात आला नाही. त्यांनी वाजवलेली शिटी गाण्यांचा एक भाग, पण आता इतिहास. आणि हा इतिहास घडवला आहे मराठमोळ्या कलाकारानं, अर्थात नागेश सुर्वे यांनी. व्हिसलर नागेश सुर्वे यांनी आपण जेव्हा शिटी ऐकतो तेव्हा आनंदाची भावना दाटून येते, याचं श्रेय नागेश सुर्वे यांना जातं असं म्हटलं तरी वावगं ठरणार.

श्रोतो, या गीताबरोबरच आजचा एक कलाकार कार्यक्रम आता याच ठिकाणी संपवतोय. मी विक्रमजित दत्त आपली रजा घेतो. पावणे 9 होत आहेत. यानंतर समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतोय. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.